103 मेगाहर्ट्ज FM ध्वनिलहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. आज बुधवार भारतीय सौर 16 आषाढ शके 1948 अर्थात दिनांक 8 जुलै 2026. सकाळचे 5:58 झालेत. मंगलध्वनीनं आजच्या प्रसारणाला आता सुरुवात करीत आहोत.

नमस्कार श्रोतेवाच्या मंगल प्रभा कार्यक्रमामध्ये आपलं खूप स्वागत आहे. कार्यक्रमाची सुरुवात छोटा गंधर्व यांनी गायलेल्या संत तुकारामांच्या अभंगाने करूया. संगीत आहे विठ्ठल शिंदे यांचं.

विठ्ठल शिंदे यांनी संगीतबद्ध केलेला हा संत तुकाराम महाराजांचा अभंग आता आपण ऐकलात छोटा गंधर्व यांच्या स्वरात. आता ऐकूया आरती अंकलीकर यांनी गायलेली स्वामी सूत यांची रचना. संगीत आहे शिवानंद पाटील यांचं.

मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. आता अजित कडकडे यांनी गायलेला संत तुकारामांचा अभंग ऐकूया. संगीत नंद होनप यांचं आहे.

स्वप्नील बांदोडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातली ही रचना आता आपण ऐकलीत. गदी माडगुळकर यांच्या रचनेला संगीत सुधीर फडके यांचं होतं. आणि आता श्रोतो समस्वरात देशभक्तीपर रचना ऐकूया.

श्रोतेहोस समूह स्वरातील या देशभक्तीपर रचनेसोबतच आजचा मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत.

0: मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता आपण ऐकला तर आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून सकाळचे 6:31 झाले. आता चिंतन अंतर्गत चुका याविषयी आशिष देव यांचे विचार जाणून घेऊया.
1: चुका जो चुका करीत नाही तो मनुष्यच नव्हे. मनुष्याला त्रुटींचा पुतळा असे म्हटले जात असते. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर चुका करणे हा मनुष्याचा स्थायी भाव असतो. त्यामुळे चुकांचा बाऊ करण्याचे काहीच कारण नसते. चुकांबद्दल मनात अपराधीपणाची भावना पण निर्माण होऊ द्यायची नसते. तेरे गिरने में तेरी हार नाही, तेरे गिरने में तेरी हार नाही कि तू आदमी है अवतार नाही, कि तू आदमी है अवतार नाही असा दृष्टिकोन मनात ठेवणे आवश्यक असते. आयुष्याच्या उत्तरार्धात जे जे मोठे झाले त्यांच्या पूर्व आयुष्यात डोकावून पाहिले तर एक गोष्ट ठळकपणे निदर्शनास येते की त्यांनी मोठ्या मोठ्या चुका केल्या होत्या, पण त्या चुकांची त्यांनी खंत बाळगली नाही. उलट पक्षी चुकांतून त्यांनी योग्य ते धडे घेतले आणि ते मोठे झाले. सांगण्याचे तात्पर्य हेच की चुका या प्रसंगी गुरुसमान ठरू शकत असतात. एक तर चूक करायचीच नाही, चूक झालीच तर त्याचा बाऊ करायचा नाही, त्यातून शिकायचे. एकच चूक पुन्हा पुन्हा करायची नाही. अशी जरी खूणगाठ मनाशी बांधली तर चूक पण इष्टापत्तीच ठरू शकते. चुकातील या भीतीने एखाद्या विधायक कार्याला हात लावायचंच नाही

0: हे बिलकुल तसेच असते जसे ठेच लागण्याच्या भीतीने चालायचंच नाही, पावलं उचलायचीच नाहीत. चुका होणे हे कमीपणाचे लक्षण नसते, तर त्याचा अर्थ इतकाच असतो की कुठेतरी काहीतरी कमी पडले आहे. काय कमी पडले आहे हे शोधून काढले, त्यावर यथायोग्य काम केले की ती चूक बरोबरकडे घेऊन जात असते. शिवाय अनुभव नामक गुरुकडून भरपूर ज्ञान पण पदरात पाडून जात असते. चुका झाल्या तर न्यूनगंड पण बाळगता कामा नये. मनुष्याने कायम प्रयोगशील असले पाहिजे. चुकांमुळे मनात अपराधीपणाची भावना येऊ देऊ नये. कळत नकळत चुका करणे, त्या चुकांवरून शिकणे आणि पुनश्च हरिओम म्हणत ध्येयाला साथ घालण्यासाठी आत्मविश्वासाने पाऊल टाकणे, हीच मानसिकता अंगी बाणवणे आवश्यक असते. चूक करणे वाहणे हे समजण्यासारखे असते, पण चुकीला न स्वीकारणे, त्या चुकीचे अहंकारापोटी समर्थन करीत राहणे मात्र आक्षेपार्ह असते. इतिहास साक्षी आहे की चुका नराचा नारायण करून गेलेल्या आहेत आणि चुका नराचा राक्षस पण करून गेलेल्या आहेत. कोणतेही यश अंतिम नसते आणि अपयश जीवघेणे नसते असे विल्स्टन चर्चिल म्हणून गेलेत. याच धर्तीवर कोणतीही बरोबर गोष्ट अंतिम नसते आणि कोणतीही चूक जीवघेणी नसते असे म्हणता येण्यासारखे आहे. प्रत्येक चूक योग्यच्या दिशेने नेणारी संधी असते असा दृढ विश्वास असला की अपयशाला यशाची पायरी का म्हटले जाते याचा उलगडा होऊन जातो.
1: आताच आपण चिंतन अंतर्गत आशिष देव यांचे विचार ऐकलेत. विषय होता चुका. चिंतनाचा हा कार्यक्रम आकाशवाणी चंद्रपूर केंद्रानं प्रसारित केला.

हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. सगळ्याचे सालम 35 मिनिटं झालेत. आता तुमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा जाणून घेऊया. 6:40 कृषीवाणी, शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम. त्यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 6:55 आमचा कार्यक्रम सुप्रभात. 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या. त्यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. 7:45 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रातील करिअरच्या संधी यामध्ये सहभाग. डॉ माधुरी मानवटकर, संचालक मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर आणि मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. त्याचबरोबर नर्सिंग कॉलेज घोटपेठचे उपप्राचार्य अब्दुल वसीम आणि फार्मसी कॉलेज घोटपेठचे प्राचार्य डॉ महेश हाडके. 8:00 समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून. त्यानंतर 8:15 रुचिरा किचन टिप्स यामध्ये मंदा कुपुलवार यांनी सांगितलेल्या रेसिपी. 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्रावरून. सकाळी 8:40 पायी वारी पंढरीची या कार्यक्रमाचा भाग पहिला आकाशवाणी मुंबई केंद्रावरून साक्षेपित होईल. 9:00 ते 10:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम. 10:00 सजग नागरिक पारदर्शक मतदार यादी जिल्हा SIR अभियान 2026 विषयावरी चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत जी संगीता लोखंडे यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित करू. सकाळी 11:00 गझलचा कार्यक्रम गुलदस्ता. 11:30 मराठी चित्रपट संगीतापणिकाल. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा महिलांसाठी कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. दुपारी 1:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम. संध्याकाळी 5:30 युववाणी हा युवा श्रोत्यांसाठी कार्यक्रम. संध्याकाळी 7:00 प्रादेशिक बातम्या. त्यानंतर 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून. 7:30 माझं घर माझं शिवार यामध्ये पॉलीहाऊससाठी जागेची निवड.

आणि उभारणीची दिशा याविषयी संवाद शेतकरी बंधुभगिनी ऐकू शकतील. रात्री 8:45 समाचार संध्याचांक दिल्ली केंद्रावरून साक्षेपित होईल. तर ही होती आमच्या आज प्रसारित आणि साक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. श्रोतेहो, आज 8 जुलै, मराठी साहित्यकार कादंबरीकार गो नि दांडेकर यांचा आज जन्मदिन आहे. कविवर्य बाभ बोरकर यांचा आज स्मृतिदिन. ब्रिटिशांविरुद्धचा 1857 सालचा लढा संपला तो पाचव्या दिवशी. बंदिवासात असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या दिवशी 1910 साली बोटीतून फ्रान्स जवळच्या समुद्रामधून उडी मारली. 8 जुलै 1497 वास्को द गामा यांनी या दिवशी लिस्बनहून सफरीला सुरुवात केली आणि दक्षिण आफ्रिकेपासून भारतापर्यंत फारच कमी खर्चाच्या मार्गाचा शोध लावला. 3 ध्रुवीय प्रदेशामध्ये भूसंशोधन करणारे सर फ्रान्सिस मॅकलिन बॅक यांचा आज जन्मदिन आहे. माजी पंतप्रधान दिवंगत चंद्रशेखर यांचा आज स्मृतिदिन. 2007 साली त्यांचं निधन झालं. प्रसिद्ध सिने अभिनेते आणि विनोदवीर जगदीप यांचा आज स्मृतिदिन आहे. निस्सिम देशभक्त झुंजार बंडखोर स्वामीनिष्ठ रंगू बापूजी गुप्ते हे पटकीच्या किल्ल्यातून एकाएकी गायब झाले ते आजच्या दिवशी 1857 साली. श्रोतेहो, आज 8 जुलै, असे काही दिनविशेष आता आपण ऐकलेत.

0: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:40 झालेत. कृषी वाणी शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्राचा कार्यक्रम ऐकूया.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमात भाजीपाला रोपवाटिका व्यवस्थापन याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ. महाराष्ट्रामध्ये भाजीपाला पिके ही मोठ्या प्रमाणात घेतात. त्यामध्ये प्रामुख्याने मिरची, वांगी, टोमॅटो

0: आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमात भाजीपाला रोपवाटिका व्यवस्थापन याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ. महाराष्ट्रामध्ये भाजीपाला पिके ही मोठ्या प्रमाणात घेतात. त्यामध्ये प्रामुख्याने मिरची, वांगी, टोमॅटो, कांदा, लसूण, कोबी, फ्लावर, वाटाणा, भेंडी, वाल, वेलवर्गीय भाजीपाला इत्यादी पिकाचा समावेश होतो. त्यापैकी मिरची, वांगी, टोमॅटो, कांदा, कोबी, फ्लावर इत्यादी पिकाची रोपवाटिकेमध्ये रोपे तयार करून त्याची पुनर्लागण करतात. त्यासाठी रोपवाटिकेमध्ये रोपाची काळजी कशी घ्यावी, रोपवाटिकेसाठी जागेची निवड कुठे आणि कशी करावी, रोपवाटिकेमध्ये रोपाचे पीक संरक्षण आणि लागवडीपूर्वी रोपांना करावयाची प्रक्रिया इत्यादी बाबी महत्त्वाच्या असतात. रोपवाटिका म्हणजे काय? ज्या भाजीपाला पिकाचे बियाणे अतिशय लहान असते आणि ज्या बियाण्यापासून रोपे नर्सरीत तयार करतात, परंतु रोपे लागवडीपूर्वी त्याची काळजी घ्यावी लागते, त्या पिकाची रोपे ज्या ठिकाणी तयार करतात त्याला रोपवाटिका म्हणतात. आपल्याला भाजीपाला पिकाची रोपवाटिका तयार करताना कोणकोणत्या भाजीपाला पिकाची रोपवाटिका तयार करता येते याविषयी जाणून घेऊ. भाजीपाला पिकामध्ये टोमॅटो, वांगी, मिरची, ढोबळी मिरची, कांदा, ब्रोकोली, नवलकोल, फुलकोबी इत्यादी पिकाची रोपवाटिकेमध्ये रोपे तयार करता येते. रोपवाटिकेसाठी जागेची निवड कशी करावी? भाजीपाला पिकाची रोपवाटिका तयार करताना ह्या बाबीचा विचार करावा. रोपवाटिकेसाठी निवडलेली जागा चांगली निचरा होणारी असावी आणि पाणी साठून न राहणारी असावी. निवडलेल्या जागेला भरपूर सूर्यप्रकाश मिळावा. निवडलेली जागा पाण्याच्या स्त्रोताजवळ असावी, ज्यामुळे वेळेवर रोपवाटिकेला पाणी देणे सुलभ होते. निवडलेली जागा ही प्राणी आणि पक्ष्यापासून सुरक्षित असावी. निवडलेल्या जागेची जमीन सुपीक आणि रोगकिडीच्या प्रादुर्भावापासून मुक्त असावी. निवडलेल्या जागेचा सामू शक्यतो 7 असावा. शेतकरी बंधूंनो, आज आपण भाजीपाला रोपवाटिका व्यवस्थापन याविषयी माहिती जाणून घेतली. उर्वरित माहिती जाणून घेऊया उद्याच्या कृषीवाणी कार्यक्रमात. नमस्कार.
1: कृषीवाणी शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम आता आपण ऐकलात. आजच्या या माहितीचं वाचन केलं होतं सुशांत वाकडे यांनी.

हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. श्रोतेला आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे कार्यक्रम आम्ही आता मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या शेवटच्या भागात आपण त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी आहार, स्वच्छता आणि तज्ञांच्या सल्ल्याचे महत्व जाणून घेऊया. श्रोते हो, आयुर्वेदात एक सुंदर विचार आहे, समदोषाः समाग्निश्च समधातु मलक्रियाः प्रसन्न आत्मेंद्रिय मनाः स्वस्थ इति अभिधीयते. अर्थात स्वस्थ व्यक्ती म्हणजे ज्यांचे तीनही दोष अग्नी तसेच सर्व धातू हे समप्रमाणात असून त्यांच्या मलक्रियाही व्यवस्थित आहेत आणि त्यांचा आत्मा, इंद्रिय आणि मन प्रसन्न अवस्थेत आहे. अशा व्यक्तीलाच आयुर्वेदात स्वस्थ किंवा निरोगी असे संबोधले जाते. ऋतूनुसार जगणे म्हणजेच आरोग्य जपणे. प्रत्येक ऋतूमध्ये हवामानात, वातावरणात बदल होत असतात आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरही दिसून येतो. पावसाळ्यात अर्थात वर्षा ऋतूमध्ये दमट हवामान असते, त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या त्वचा आणि केसांवरही दिसून येतो. म्हणून पावसाळ्याचे हवामान बघून पण आपली दिनचर्या पाळली तर आरोग्य निश्चितच चांगले राहते. आयुर्वेद सांगतो की बाह्य सौंदर्याची सुरुवात अंतर्गत आरोग्यापासून होते. पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते, यामुळे या काळात गरम, ताजे आणि सहज पचणारे अन्न खाणे आवश्यक आहे. मुगाचे वरण, गाईचे तूप, भात, भाज्या, सूप यांचा समावेश करावा. बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ यांचा वापर टाळावा. तसेच पावसाळ्यात पालेभाज्यांचा वापरही कमी करावा, कारण त्या जमिनीलगत वाढणाऱ्या असल्यामुळे त्यांच्या मुळांना बरीचशी माती लागलेली असू शकते आणि त्यामुळे जंतुसंसर्ग होऊ शकतो. पावसाळ्यात पिण्याचे पाणी उकळून कोमट केलेले पाणी पिण्याची सवय लावावी. पाणी उकळताना त्यात सुंठ घालून उकळले तर अधिक फायद्याचे ठरते. रात्री पुरेशी झोप घ्यावी. योग, प्राणायाम आणि ध्यान यांचा त्वचा आणि केसांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. ताणतणाव कमी झाल्यास अनेक समस्या नियंत्रणात येतात. काही योगासने आणि प्राणायाम यामुळे रक्ताभिसरण सुधारते, त्यामुळे त्वचेचे आणि केसांचे आरोग्य उत्तम राहते. स्वच्छतेच्या बाबतीत काही साधे नियम खूप महत्वाचे आहेत. पावसात अधिक काळ भिजू नये. भिजल्यास स्वच्छ पाण्याने आंघोळ करून ओले कपडे लगेच बदलावेत. टॉवेल, कंगवा वैयक्तिक वापराचे ठेवावेत. त्वचा आणि टाळू कोरडी ठेवावी. तसेच पाय स्वच्छ आणि कोरडे ठेवावे. वारंवार होणारे मुरूम, त्वचेवरील संसर्ग, तीव्र केस गळती आणि कोंडा असल्यास तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते, आजाराचे कारणही वेगळे असते आणि आयुर्वेदात उपचारही प्रकृतीनुसार मूळ कारण शोधून त्यावर केले जातात. निसर्गाशी जुळवून घेणे, योग्य आहार, विहार, ऋतुचर्या आणि स्वच्छता पाळणे हीच पावसाळ्यात त्वचा आणि केस निरोगी ठेवण्याची गुरुकिल्ली आहे. लक्षात ठेवा, त्वचा आणि केसांचे आरोग्य हे केवळ बाह्य सौंदर्य नसून संपूर्ण आरोग्याचे प्रतिबिंब आहे. म्हणून फक्त महागडे केमिकल युक्त क्रीम्स, शॅम्पू वापरण्यापेक्षा शरीराच्या आंतरिक आरोग्याकडे लक्ष दिले तर संपूर्ण शरीर निरोगी राहते. धन्यवाद.
0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: क्रमात मी प्रसाद कुलकर्णी आपलं स्वागत करतो. श्रोते हो, आषाढी वारीची तयारी आता सर्व स्तरावर सुरू आहे. पर्यावरण पूरक पंढरीची वारी हा विषय घेऊन द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंचचे अध्यक्ष प्रशांत अवचट यांच्याकडून ही वारी निसर्ग वारी कशी व्हावी यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांची माहिती आपण करून घेतो आहोत. या चौथ्या आणि शेवटच्या भागात अवचटजी आपलं स्वागत.
1: रामकृष्णहरी.
0: रामकृष्णहरी. अवचट सर, तुम्ही म्हणलात की गेली 13 वर्ष तुम्ही हा सगळा उपक्रम राबवताय. निसर्ग वारी ही खऱ्या अर्थाने कशी व्हावी यासाठी तुमचा प्रयत्न चालू आहे. यासाठी तुम्ही तुमच्याकडनं उपाय करताय, पण त्याचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतोय आणि हा प्रतिसाद मिळत असताना तुम्हाला तुमच्या संस्थेव्यतिरिक्त आणखी कोणाकोणाची मदत होती मला या भागात सांगा.
1: खर तर हा विषय जो सुरू झाला, आमचं सगळं कुटुंब जे आहे ते वारकरी संप्रदायातलं, म्हणजे परंपरेनं आमच्या घरात वारी चालत आलेली आहे. माझ्या वडिलांनी 78 वर्षापर्यंत पायी वारी केली आणि ज्यावेळेस ते थकले त्यावेळेस मी त्यांना सहाय्यभूत व्हावं म्हणून वारीत जायला सुरुवात केली. ते गेले, पण जाताना एक गोष्ट सांगून गेले की तू आयुष्यात किती मोठा होशील काही करशील पण वारी सोडू नको. आणि मग माझी वारी सुरू राहिली आणि मग त्यावेळेस माझ्या डोक्यात हा विषय आला की अरे एवढा जो अविघटनशील कचरा गोळा होतोय या कचऱ्याचं होतं काय. आणि मग त्या दृष्टीनं सगळा अभ्यास केला आणि लक्षात आलं की ही समस्या मोठी आहे आणि या समस्येवर आपण काम करायचं. आणि मग सुरुवातीला अगदी 10-15 लोकांनी सुरू केलेलं काम
0: बरोबर
1: आज ही एक खूप मोठी लोकचळवळ बनलेली आहे. याच्यामध्ये आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात जे सहकार्य लाभलेलं आहे ते म्हणजे आळंदी देवस्थान, देहू देवस्थान, पंढरपूर देवस्थान, त्याचबरोबर या वारी मार्गावर असणारी तिन्ही विद्यापीठं, पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ. सर्वात महत्वाचं म्हणजे या सगळ्या दिंड्यांमधले कीर्तनकार, प्रवचनकार, या दिंड्यांचे दिंडी चालक, दिंडी मालक, दिंडी व्यवस्थापक, सर्वात मोठ्या प्रमाणावर जे अन्नदान करतात ते सगळे अन्नदाते या वारी मार्गावर ज्या कुठल्या संस्था आहेत गावागावांमध्ये पर्यावरणाच्या विषयात काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्था, काही व्यक्तिगतरित्या काम करणारी जी लोक आहेत ती लोक, आणि मोठ्या प्रमाणात एका अर्थानं की ज्यांना ज्यांना माऊली आणि पांडुरंगाविषयी मनामध्ये आत्मीयता आहे, श्रद्धा आहे, ती सगळी लोक या सगळ्या विषयामध्ये आम्हाला सहकार्य करतायत, आमच्या बरोबर काम करतायत, आम्हाला सर्व प्रकारची मदत करतायत. म्हणून एका अर्थानं हे आमच्या संस्थेचं असं काम राहिलेलं नाहीये. एका अर्थानं
0: तुम्ही म्हणता तसं लोकचळवळ झाली.
1: लोकचळवळ झाली आणि कुठेतरी माऊलीच्या मनामध्ये होतं की वारीमध्ये या ज्या काही गोष्टी नको आहेत त्या गोष्टींचा शिरकाव झालेला आहे, तो शिरकाव निघून जावा. त्यामुळे एका अर्थानं माऊलीच्या आशीर्वादानं आम्ही हे सगळं एवढं मोठं काम उभं करू शकलो. कारण माऊलीचे आशीर्वाद आहेत म्हणूनच आम्ही या विषयात इतक्या लोकांपर्यंत पोहोचू शकलो आणि इतक्या लोकांचं सहकार्य आम्हाला मिळालं.
0: बरोबर. मला वाटतं अवचट सर, महाराष्ट्र शासनाची ही जर निर्मल वारी असेल तर तुम्ही निसर्ग वारी सुरू केलेली आहे आणि निसर्ग सांभाळत सांभाळत आपल्याला पर्यावरण पूरक पंढरीची वारी कशी होईल यासाठीचे तुमचे प्रयत्न आता कुठेतरी फळाला येत आहेत, आकार घेत आहेत, हे सगळ्यांसाठी अतिशय चांगलं आहे. अशी जर वारी सुरू राहिली तर वारीतल्या वारकऱ्यांची संख्या, भक्तांची संख्या वाढत राहील. ही लोकचळवळ उभी जी राहती आहे ती आणखीन पसरत जाईल आणि खऱ्या अर्थाने पांडुरंगापर्यंत हा जो सुगंध आहे या वारीतला, भक्तीचा सुगंध असेल, परिसर स्वच्छ ठेवत ठेवत वारी पुढे जाते तर हे निश्चितच स्वागतार्ह गोष्ट आहे. तुम्हाला शुभेच्छा आहेत. तुमच्याबरोबर काम करणाऱ्या सगळ्या संस्था आणि व्यक्ती ज्या आहेत त्यांनाही शुभेच्छा आहेत. तुम्ही आकाशवाणीच्या माध्यमातून ही निसर्ग वारी कशा पद्धतीने होती आहे आणि तुमचे कसे प्रयत्न सुरू आहेत याबद्दल सविस्तर अशी माहिती दिली या चार भागातनं, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो. यावर्षीच्या वारीसाठी शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद.
1: रामकृष्णहरी.
0: श्रोती हो, ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: हा कार्यक्रम आपण ऐकला अस्मिता वाहिनीवरून.
3: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेले आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे कार्यक्रम आपण ऐकलेत. हे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केलेत.

आता कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. सुप्रभात. नमस्कार श्रोतेहो, आजच्या सुप्रभात या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. श्रोतेहो, महाराष्ट्रातले प्रसिद्ध साहित्यिक लेखक गोनी दांडेकर यांची आज जयंती आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक कादंबऱ्यांचं लेखन केलं, ललित गद्य लेखन केलं, गडकिल्ल्यांविषयीची पुस्तकं लिहिली, कुमार साहित्य लेखन केलं आणि धार्मिक पौराणिक साहित्यावरही त्यांनी बरंच लेखन केलेलं आहे. त्यांच्या साहित्यिक कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं. 1976 साली त्यांना महाराष्ट्र साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. 1981 सालच्या अकोला इथं भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष राहिले होते. गोनी दांडेकर यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा आणि केंद्र शासनाचा उत्कृष्ट चित्रपट कथा पुरस्कार सुद्धा मिळाले होते. 1990 साली त्यांना जिजामाता पुरस्कार आणि महाराष्ट्र गौरव पुरस्कारानेही सन्मानित केलं गेलं होतं. गोनी दांडेकर यांनी शितू पडघवली ह्या कादंबऱ्यांमधून कोकणातलं निसर्गरम्य चित्रण उभं केलं. कर्नाळा किल्ल्याजवळच्या ठाकरांच्या जीवनावर आधारित जैत्र जैत नावाची कादंबरी त्यांनी लिहिली. पुढे त्याच कादंबरीच्या नावावर जैत्र जैत हा मराठी चित्रपट तयार झाला आणि तो फार लोकप्रिय सुद्धा झाला. गोनी दांडेकर यांच्या कादंबरी लेखनामध्ये मोगरा फुलला, शितू पडघवली, मृण्मयी, पवनाकाठचा धोंडी, वाघरू, माचीवरचा बुधा, रानभुली, त्या तिथे रुखातळी, देवकी नंदन गोपाला अशा कादंबऱ्यांचा समावेश आहे. गोनी दांडेकर यांचे वडील सुदैव शिक्षक होते, परंतु ते गोनी दांडेकर मात्र शालेय शिक्षणामध्ये रमले नाही. 7व्या वर्गात असतानाच त्यांनी शाळा सोडली आणि वयाच्या 12-13व्या वर्षीच स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांनी भाग घेण्यासाठी घरून पलायन केलं. सुरुवातीचा आयुष्यातला काही काळ ते गाडगेबाबांच्या सोबत राहिले, त्यांच्यासोबत गावोगाव फिरले. वयाच्या 31व्या वर्षापासून 1947 सालापासून स्वातंत्र्यानंतर लेखन कार्यावरच त्यांनी आपला जीवितार्थ चालवण्याचा निर्णय घेतला आणि अनेक कादंबऱ्यांचं लेखन त्यांनी केलं. सोबतच त्यांनी गडकिल्ल्यांना भेटी दिल्या आणि ती गडकिल्ल्यांवर आधारित प्रवास वर्णनं लिहून प्रसिद्ध केली. दुर्गभ्रमण गाथा हे त्यांचं पुस्तक आहे. जवळपास 50 वर्ष त्यांनी दुर्गभ्रमण केलं आणि 115 निवडक छायाचित्रांचं पुस्तक सुद्धा त्यांनी प्रकाशित केलं होतं. साहित्यिक गोनी दांडेकर यांनी धार्मिक स्वरूपाचंही लेखन केलं. सोबतच आनंद वनभुवन, गाडगे महाराज, तुका आकाशायवढा, स्मरणगाथा ही चरित्र आणि स्वचरित्र लिहिली. चांगल्या लेखकांना प्रोत्साहन म्हणून त्यांनी स्वतःच्या 75व्या वर्षी मृण्मयी हा पुरस्कार सुरू केला. अशा प्रकारे साहित्यिक कादंबरीकार गोनी दांडे यांचं साहित्यिक कार्य भरीव अशा स्वरूपाचं होतं. आज त्यांचा जन्मदिन आहे. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

0: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049114444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेज कडे.
1: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
2: अनेक प्रश्न, अनेक शंका,
1: तर कुठे मिळेल याचं समाधान
2: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून
2: कॉल करा आणि प्रश्न विचारा
1: 07172254634 या नंबरवर.
2: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
1: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
2: हॅलो डॉक्टर.
1: हॅलो डॉक्टर. आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न असतो.
3: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
1: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
3: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
1: आकाशवाणी चंद्रपूर.

आशा भोसले यांनी गायलेली ही रचना साहिल लुधियानवी यांची होती आणि संगीत होतं रवी यांचं. काजल चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून आणि त्यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. तेव्हा थोड्याच वेळात ऐकूया प्रादेशिक बातम्या.

श्रोतेहो 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणारी ते

0: लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन। तर जरूर ऐका जनीचे बोल, स्वानंदाचे डोल।
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम।
2: श्रोते हो, यावेळच्या कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत।
3: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे। कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ईएसआय लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा ज्याचा पगार 21,000 आहे ईएसआयची फॅसिलिटी द्यावी लागते।
2: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विकांत मंडपे।
4: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी।
5: अहो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार। मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
6: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं। पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या।
0: आता ऐकूयात प्रादेशिक बातम्या।
7: आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नर्मदा प्रकल्पातून महाराष्ट्राला 10 TMC पाणी मिळण्याचा मार्ग

मार्ग मोकळा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाला विधिमंडळाची मंजुरी. आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं काल देहूतून प्रस्थान, तर माऊलींचा पालखी सोहळा आज प्रस्थान ठेवणार. आणि राज्याच्या विविध भागात आजही जोरदार पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. नर्मदा प्रकल्पाच्या संदर्भातील 20 वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सुटला असून महाराष्ट्राला 10 TMC पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नर्मदा प्रकल्पाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या पाण्यापैकी 5 TMC पाणी उकाई धरणातून उचलण्याबाबतही अनुकूल निर्णय घेण्यात आला असून यासाठी महाराष्ट्र सरकार सुव्यवस्थित आराखडा तयार करत असल्याचं सांगत या पाण्याचा उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देणारं महाराष्ट्र महिला सक्षमीकरण विधेयक 2026 काल विधान परिषदेतही एकमतानं मंजूर करण्यात आलं. महिलांना शेतकरी म्हणून सक्षमीकरण करणारा हा एक ऐतिहासिक क्षण आहे असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यावेळी म्हणाले. राज्यात ऑर्केस्ट्रा आणि करमणूक परवान्याच्या नावाखाली डान्स बार चालवण्याच्या कारभाराला आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करणारं डान्स बार विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. राज्य सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असे आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल दिले. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या उत्तरित प्रश्नांची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सभागृहासमोर मांडली. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं. राज्यात मंजूर करण्यात आलेल्या 138 जलदगती न्यायालयांपैकी सध्या केवळ 58 न्यायालयं कार्यरत आहेत. उर्वरित न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देण्याबाबत शासनाकडून उच्च न्यायालयाकडे सातत्यानं पाठपुरावा सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. राज्यातल्या अवैध गौण खनिज उत्खननावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी व्यापक धोरणात्मक उपाययोजना राबवण्यात येत असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली. राज्यात खासगी सावकारांना आळण्यासाठी आणि त्यातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सावकारी सुधारणा विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. या नव्या विधेयकानुसार खासगी अर्थात परवाना नसणाऱ्या सावकारांना पूर्वी असणारी 50,000 रुपये दंडाची रक्कम आता 1 लाखांवर नेण्यात आली असून 5 वर्ष कारावासाची शिक्षा आता 7 वर्ष इतकी करण्यात आली आहे. कोकणातील कातळ शिल्पांचा माहितीपट आणि डिजिटल दस्तावेजीकरण करण्याचं काम शक्य तितक्या कमी कालावधीत पूर्ण करण्यात येईल अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यातल्या 9 कातळ शिल्पस्थळांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे असंही शेलार म्हणाले. राज्यात वाहन चालक परवाना मिळवण्यासाठी 1 ऑगस्टपासून नवी नियमावली लागू होईल. त्यानुसार महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प राखीव क्षेत्रातील गावांचा समावेश, स्थानिक नागरिकांच्या अडचणी आणि वन्यजीव संवर्धन यामध्ये समतोल साधण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि संबंधित घटकांशी सविस्तर चर्चा करून आवश्यक त्या शिफारसी केंद्र शासनाकडे पाठवण्यात येतील असं वनमंत्री गणेश नाईक यांनी काल विधानसभेत सांगितलं. ज्ञानोबा तुकोबाच्या अखंड जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं काल आषाढी वारीसाठी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. मुसळधार पावसामुळे वारकऱ्यांना देहूत न येण्याचं आवाहन देवस्थाननं केलं होतं. त्यामुळे मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पालखी प्रस्थान सोहळा पार पडला. उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची विधिवत पूजा करून दर्शन घेतलं. पालखी आज सकाळी पिंपरी चिंचवडकडे मार्गस्थ होणार आहे. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज आळंदीमधून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. इंद्रायणी नदीला पूर

0: आल्यानं आळंदी संस्थांनीही वारकऱ्यांना आळंदीत न येण्याचं आवाहन केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसात मुसळधार पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यातला पाऊस आणि शेती संदर्भात अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: कोल्हापूर जिल्ह्यात यंदा जून अखेर 7 वर्षातील सर्वात निच्चांकी पाऊस झाला. संपूर्ण जून महिना कोरडा गेला, पण जुलै सुरू होताच पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यात सध्या धुवांधार पाऊस सुरू आहे. धरण क्षेत्रातही दमदार पाऊस सुरू आहे. या दमदार पावसामुळे नद्या धरणं भरली असली तरी ऊसाची शेती मात्र अडचणीत आली आहे. यंदा मे महिन्यात कडक उन्हाचा तडाखा जून महिना कोरडा गेला, त्यामुळे ऊसाचे मूळ अद्याप कमकुवत आहेत. अशातच 1 जुलैपासून सुरू झालेला धुवाधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे ऊसाचे पीक आडवे होऊ लागले आहे. भुईमूग सोयाबीन पेरणी 95% झाली आहे. भात लावण सुरू आहे. भाताला आणि इतर पिकांना हा पाऊस चांगला आहे, पण असाच मुसळधार पाऊस होत राहिला तर पेरलेल्या धान्याची उगवण होणं कठीण होईल. तसेच महापुराचे संकट पुढे उभे ठाकले आहे, त्यामुळे शेतकरी बांधव धास्तावले आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी प्रिया सरीकर, कोल्हापूर.
0: राज्यात काल पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार सुरू होती. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं काल ढगफुटीचं संकट टळलं असलं तरी काही ठिकाणी अतिवृष्टी आणि काही ठिकाणी मुसळधार पावसानं झोडपून काढलं, त्यामुळे जिल्ह्यातल्या धरणांच्या पाणी पातळीत दमदार वाढ झाली. इगतपुरीमध्ये काही घरांमध्ये पाणी शिरल्यानं रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आलं. पुण्यातही पावसाची संततधार सुरू असून खडकवासला धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे. आज पहाटे 5:30 वाजल्यापासून मुठा नदीपात्रात 22,880 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे, त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सावधगिरी बाळगण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे. रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यातल्या रावे आणि तांबडशेत या पुराचा वेढा असलेल्या गावातल्या 2 गर्भवतींची काल सुखरूप सुटका करण्यात आली. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्यानं या भागात पावसाळी पर्यटनाला प्रशासनानं बंदी घातली आहे. सांदणदरी कोकणकडा कळसुबाई शिखरासह विविध धबधबे पुढील आदेशापर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्यातल्या पूरस्थितीची काल आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी करून आढावा घेतला. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन आवश्यक ते सर्व उपाय करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातल्या दहिवली शेलारवाडीत परवा रात्री झालेल्या भूस्खलन दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या 2 व्यक्तींचे मृतदेह काल हाती लागले. सांगली शहरासह अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे काही बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पुणे जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे भीमा नदीत पाण्याचा प्रवाह वाढला असल्यानं सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरणातला पाणीसाठाही वाढत आहे. लातूर शहरासह जिल्ह्याच्या काही भागात रिमझिम पावसानं हजेरी लावली, मात्र शेती आणि जलसाठ्यांसाठी आवश्यक असलेल्या दमदार पावसाची तिथं अद्याप प्रतीक्षा आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेत भारताला काल इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. इंग्लंडनं दिलेल्या 202 धावांचं लक्ष्य पार करताना भारत सर्व बाद 76 धावाच करू शकला. हवामान. राज्यात आज कोकण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकणात किनारपट्टीच्या भागात सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. पुणे आणि सातारा घाट परिसरात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नर्मदा प्रकल्पातून महाराष्ट्राला 10 TMC पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाला विधिमंडळाची मंजुरी. आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं काल देहूतून प्रस्थान, तर माऊलींचा पालखी सोहळा आज प्रस्थान ठेवणार. आणि राज्याच्या विविध भागात आजही जोरदार पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतेहो 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानाचे ढोल. एखाद्या लेकरा

मुलाला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणा लिहिते,

लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल स्वानंदाचे डोल.

0: आपले जीवन सुद्धा या धोक्या सारखंच नाही का? क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
3: ऐकत रहा आकाशवाणी. ऐकत रहा आकाशवाणी.
4: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी.
1: 7:23 झाली आहेत. दिनविशेष. दिनांक 8 जुलै 1958 बर्लिन येथील जागतिक चित्रपट महोत्सवात दो आखे बारा हात या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला. दिनांक 8 जुलै 1910 स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मोरिया या जहाजातून फ्रान्समधल्या मार्सेल समुद्रात उडी घेतली. दिनांक 8 जुलै 1916 ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकर यांचा जन्म. कविवर्य बा. भ. बोरकर तथा बाकी बाब यांचं निधन दिनांक 8 जुलै 1984. आपण ऐकत होतो दिनशेष.

सत अजून 25 मिनिट होत आहेत, यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोत्यांनो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोत्यांनो आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी चर्चा करणार आहोत. दिलखुलास कार्यक्रमात या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
0: सर. आणखीन एक आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसतात की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ आणि आपण त्याला बळी पडतो. बरीच लोक बळी पडताना त्याला दिसत आहेत. आपण त्या स्कॅम बद्दल आपण काय सांगाल? हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना.
1: हे जे सायबरचे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत. ह्यातली एकही खरी नाही. मग SIP इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो आपण सायबरच्या गुन्ह्यामध्ये, ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं एक व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं झालेलं आहे की जो इंग्रजी बोलतो आणि चांगला इंग्रजी बोलतो मी तो खोटा असू शकत
0: नाही
1: एक सर्वांनी समजत आहे. आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यायला पाहिजे म्हणून पण ऐकत राहतात. असं करत करत त्याच्यात जेव्हा तुमचं कम्युनिकेशन वाढतं, कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असते एकमेकांसाठी, मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. मग टिप्समध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा आणि लोकांना वाटतं की फ्रीज चाललेलं आहे सर आणि ते फ्रीज असतं. आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडचे विक्टिम असतात. मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले आणि त्याच्या त्या SMS असतात ना बँकेचे, तसे SMS पण ते व्यवस्थित क्रिकेट करून त्यांना दाखवतो. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर गुन्हे विक्टिम काय करतात, एक जो विक्टिम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉडमध्ये विक्टिम झालेला, तो दुसऱ्या व्यक्तीला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्या बरोबर आहेस का, हो तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा व्यक्तीम असू शकतो. मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात. तर माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थित मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्म मध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती. तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंट परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण पुन्हा पैसे परत मिळाले. मग माझी खात्री पटली की हे बरोबर चाललेलं आहे. मग मी काय केलं, पैसे गुंतवले, त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. तर त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माघारी. आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख भरावे लागतील कारण का ते टॅक्स आणि इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाहीये माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, माझ्या एवढे होते मी गुंतवले. तिथून पुढे डिस्कनेक्ट झाले आणि मग त्यांना कळालं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याचे वेगवेगळे टिप्स असतात किंवा युट्यूबवरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंट मध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे. मुळात तिथं खेळूच नाही, हे सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोटं आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की सगळंच्या सगळं खोटं आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एका

0: ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
1: नक्कीच नक्कीच.
0: कारण का एक घटना अशी घडली मुंबईमध्ये, एक महिला आहेत प्राध्यापिका रिटायर झाल्या, त्यांची डिजिटल अरेस्ट झाली.
1: अच्छा.
0: आणि त्या डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांनी 3.25 कोटी घालले.
1: बापरे.
0: आणि त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी SIP मध्ये म्युच्युअल फंड मध्ये काही पैसे इन्व्हेस्ट केले, त्याचे 2.25 कोटी येणार होते. म्हणून ज्याच्याकडे त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली होती त्या व्यक्तीला त्यांनी फोन लावला आणि त्याला सांगितलं की माझे पैसे तू ट्रान्सफर कर. मग त्या व्यक्तीला वाटलं की हे आणखी जे पैसे वाढू शकतात तुम्ही कशाला पैसे विड्रॉ करताय, राहू देत तसेच, जास्त ठेवले तर आणखी तुम्हाला जास्त पैसे मिळतील. म्हणून त्या उद्देशाने तो घरी समजून सांगण्यासाठी घरी गेला. तर ती महिला दारच उघडत नव्हती, दार उघडत शेवटी ठोठवून ठोठवून त्यानं खिडकी बिडकी इकडून तिकडून चौकून घराला हे करून तो कसा आत गेला. गेल्यानंतर तिथून ते त्याच्यावर चिडल्या, कारण का सायबर गुन्हेगारांसाठी घरात कोणाला येऊ द्यायचं नाहीये, कुणाला बोलायचं नाही, आणि हा घुसला कसं तरी करून शिला. मग त्यांची ते वाद सुरू झाले आणि दरम्यानच्या काळात तो जो व्यक्ती जो गेला होता तो मला ओळखत होता पर्सनली. त्याने मला फोन लावला, म्हणलं हे काय प्रकार चाललेला आहे, काय कळेना, हे काय मनोरुग्ण पण वाटेना, आणि चांगल्या तर बाई आहेत, प्राध्यापिका आहेत, रिटायर झालेले आहेत, आमचं नेहमी बोलणं होतं, पण विक्षिप्तच वर्तन चाललेलं आहे. आणि मग त्याने बघितलं तर घरात एक फोटो फोन चालूच होता.
1: अच्छा.
0: आणि तिथं काहीतरी त्यांना दिसलं संशयास्पद. मग त्यांनी मला फोन लावला, मग मी त्या महिलेशी बोललो.
1: अच्छा.
0: आणि मग त्यांना कळालं की ते डिजिटल अरेस्ट झालेले आहेत. तरी सुरुवातीला सुद्धा त्यांनी 2-4 मिनिटं घेतले, ज्यावेळेला मी सांगितलं की मी पोलीस अधिकारी आहे, आणि मग त्यांचे 2.25 कोटी वाचले.
1: अच्छा.
0: थोडक्यात सांगायचं तो व्यक्ती जर घरी गेला नसता तर 2.5 कोटी 2.25 कोटी त्यांचे गेले असते.
1: नक्कीच.
0: त्यामुळे भारतामध्ये साधारणपणे 15 कोटी लोक हे सिनियर सिटीजन आहेत.
1: अच्छा.
0: त्यातले 30% जे लोक आहेत एकटे राहतात.
1: बरोबर.
0: आता एकटेपणाचे पण 2-3 प्रकार आहेत की काही लोक सामाजिक दृष्ट्या एकटे आहेत, म्हणजे काय असतं की मोठ्या पदावर रिटायर झालेले असतात आणि नेहमी लोकांना आदेश देऊनच सगळं करून घेतलेलं असतं, त्यामुळे कोणाची हाशी मजाक नाही, चेष्टा मस्करी नाही, मग ती माणसं एकटी असतात, एकटीच फरक पडत. आणि दुर्दैवानं टेक्नॉलॉजी इतकी पुढे चाललेली आहे
1: की तशी कोणाची गरज लागत नाही,
0: गरज पण लागत नाही. अकाउंट सेफ असतं, पैसे व्यवस्थित चालू असतात, मुलं बाळ सेटल असतात, नातवंड सेटल असतात, हे निवांत असतात, अगदी हॅपी गोईंग असतं यांचं, पण यांच्या अकाउंटवरती पैसे असतात. हे सामाजिक एकटेपणा आहे. काही कौटुंबिक एकटेपणा असतो. हे कौटुंबिक एकटेपणा म्हणजे सगळं काही आहे पण घरात लोक विचारत नाहीत, कुठे इंटरॅक्शन नाही, काही नाही, ह्यांचे इंटरेस्ट वेगळे, ह्यांना टीव्हीवर वेगळा कार्यक्रम बघायचा असतो, युवकांना वेगळा बघायचा असतो, बाकीच्यांना बघायचं म्हणजे असं वेगळं. त्यामुळे त्यांना कोण जाताना पण विचारत नाही, घरात आल्यावर पण कोण विचारत नाही, कोण येणार आहे हे पण त्यांना सांगत नाही, ते पण व्यक्ती असतात. आणि तिसरे जे आहेत ते सामाजिक दृष्ट्या पण एकटे आहेत आणि कौटुंबिक दृष्ट्या एकटे आहेत. मग हे असेच कुठतरी बसलेले असतात. मग अशा लोकांचा प्रॉब्लेम काय, ह्यांना कोणाचे फोन येत नसतात. ह्यांना कोणाचा असा फोन आला की ते इतके बोलतात आणि इतके त्याच्याशी इंटरॅक्शन वाढवतात आणि त्याचाही सायबर गुन्हेगार.
1: नक्कीच सर. सर मनामध्ये एक छोटासा प्रश्न येतो की परदेशातले सायबर गुन्हेगार आपल्या इथे कार्यरत आहेत का, काय काळजी घ्यायची आपण?
0: परदेशातले गुन्हेगार तर आहेतच, त्याला स्कॅम सेंटर्स म्हणतो आपण.
1: आणि कधी कधी आपल्या मोबाईल वरती वेगळे नंबर येतात, ते आपले इंडियातले नंबर नसतात आणि आपण फोन आला की बघत नाही फारसं, अननोन नंबर सुद्धा आपल्याला उचलायची सवय असते की बाबा कोणाचा तरी असेल फोन म्हणून पटकन आपण तो रिसीव्ह करतो. असं पण ऐकलेलं आहे की बाहेरचे लोक सुद्धा म्हणजे परदेशातली लोक कार्यरत आहेत इथे, तर खरंच आहे का? हे
0: मुळात आपण आता सायबर व्हिलेज मध्ये आहोत, म्हणजे आपण पूर्ण जगभरातले साधारणपणे 800 कोटी जी जनता आहे त्यातले 550-550 कोटीच्या वरती जी जनता आहे ती इंटरनेटने कनेक्ट झालेली आहे. म्हणजे कुठल्या जगाच्या कानाकोपऱ्यात कुठं काही जरी घडलं तर जर तुम्ही व्हॉट्सअप वरती किंवा इंस्टाग्राम वरती जरी गेला तर आफ्रिकन कंट्रीमध्ये एखाद्या छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा काय काय घटना ज्या घडतात त्या तुम्हाला दुसऱ्या सेकंदाला इथं दिसत आहे. त्यामुळे तुम्ही व्हिलेज मध्ये गेलात, त्यामुळे ही मुळात सायबर गुन्हेगार जे आहेत ते जगातल्या सर्व लोकांना टार्गेट करतात.
1: अच्छा. म्हणजे जागतिक
0: आहे ते. असं नाही की ते तुमच्या शेजारी बसलाय आणि तो फार लांब बसलाय म्हणजे त्याला गुन्हा करता येत नाही, असं नाही. त्याला फक्त तुमच्याकडून OTP तुमच्याकडून पिन नंबर पाहिजे आहे आणि तुम्हाला जो फसवणुकीसाठी जो URL पाठवतो त्या लिंक वरती तुम्ही गेला पाहिजे आणि जेणेकरून त्याला मालवेअर तुमच्या फोन मध्ये टाकता आला पाहिजे. हे जर तुम्ही जर टाळलं, तुम्ही कुठली अननोन लिंक ओपन नाही केली, तुम्ही अननोन माणसाची फेसबुक रिक्वेस्ट ऍक्सेप्ट नाही केली, किंवा तुम्हाला एखादा फोन आला, तुम्हाला अटक केलेला आहे किंवा तुमच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत, तुम्ही लॉटरी जिंकलेला आहात किंवा तुम्ही खूपच चांगलं काम करताय, तुमची फारच वाहवा चाललेली आहे, मग तुम्हाला बँकेतून मी बोलतोय की तुमची KYC अपडेट करायची आहे तर तुम्ही ही URL ओपन करा, मग त्याच्यामध्ये एखादं

0: असं ऍप असू शकतं, मालवेअर असू शकतं की डायरेक्ट तुमच्या फोनची स्क्रीन त्याला दिसू शकते आणि तो तुम्हाला काहीतरी करून तुमचे इंटरनेट बँकिंग ओपन करायला होतो, पैसे काढून घेतो. ह्या ज्या वेगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याची जर तुम्ही जर व्यवस्थित खात्री जर केली, अलर्ट जर झाला, तर निश्चितपणे काहीच सायबर गुन्हे तुमचं करू शकत
1: नाही. ऍक्च्युली म्हणून आपण सतर्क राहून प्रत्येक SMS तो नीट वाचला पाहिजे, प्रत्येक गोष्ट आपण डोळे उघडून बघितली
0: पाहिजे, फोन अपडेट केला पाहिजे.
1: नक्कीच नक्कीच सर. सर जाता जाता आम्हाला सांगा की मुळात आपण या सायबर गुन्हेगारीला बळी पडू नये म्हणून सर्व नागरिकांनी काय काळजी घ्यायची?
0: मुळात म्हणजे आपला जो फोन आहे तो अपडेट केला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, कोणत्याही व्यक्तीने जर तुम्हाला फोन केला, SMS केला, फोन केला, ईमेल केला आणि नेहमी तुम्हाला काहीतरी संशय निर्माण होतो, एखादी अपरिचित घटना, अघटित घटना जर घडत असेल तुमच्या बाबतीत तर तुम्हाला नेहमी संशय निर्माण होतो, तर संशयाचं पहिले निराकरण केलं. तुमचा OTP असेल, तुमचा पिन नंबर असेल, कुणालाही शेअर करता कामा नये. अनोन ज्या लिंक असतात, त्याच्यामध्ये मार्केटिंगची लिंक असेल किंवा एखाद्या वस्तू खरेदीची लिंक असेल किंवा कुठली लिंक जी असेल, अननोन लिंक कधीही तुम्ही ओपन करू नका. जर लिंक जर ओपन केल्या असतील, तात्काळ तुम्हाला वाटलं हे संशयास्पद आहे, त्याच्यामध्ये तुमचे कुठलेही बँकिंगचे डिटेल्स भरू नका, क्रेडिट कार्डचे डिटेल, डेबिट कार्डचे डिटेल भरू नका. आणि जर भरले गेले असतील आणि समजा चुकून जर पैसे गेले तर 1-800 कॉल करायचा आहे. आणि सगळ्यात चांगला उपाय म्हणजे फोन स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे.
1: अच्छा,
0: तुमच्या फोन मध्ये जी सिस्टम असते ती सगळे मालवेअर काढून तुमचा फोन अपडेट होऊन जातो.
1: नक्कीच सर. श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमात आज आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेतली. आपण पुन्हा भेटणार आहोत उद्या सकाळी ठीक 7:25 दिलखुलास कार्यक्रमात एका नवीन विषयासह आणि एका नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रमात आपण ऐकलात. हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून साक्षेपित केला.

श्रोते हो, हॅलो डॉक्टर. या कार्यक्रमाविषयीचं निवेदन. बहिऱ्या किंवा तीव्र श्रवणदोष असलेल्या मुलांना आधुनिक वैद्यकीय उपचारांमुळे ऐकण्याची आणि बोलण्याची नवी संधी उपलब्ध होत आहे. कॉक्लिअर इम्प्लांट ही उपचार पद्धती नेमकी काय आहे, कोणत्या मुलांना त्याचा लाभ होऊ शकतो, शस्त्रक्रियेनंतर स्पीच थेरपीचं महत्व काय, तसंच या उपचारासाठी शासन किंवा विविध सामाजिक संस्थांकडून कोणती आर्थिक मदत उपलब्ध होऊ शकते, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आणि सविस्तर माहिती

श्रोतेहो, तज्ज्ञांकडून मिळवण्याची संधी आकाशवाणी चंद्रपूर आपल्यासाठी घेऊन येत आहे. आकाशवाणीच्या हॅलो डॉक्टर या दूरध्वनीवर आधारित जनजागृती कार्यक्रमामध्ये ना कान घसा तज्ज्ञ डॉक्टर मंगेश गुलवाडे हे कॉक्लिअर इम्प्लांट बहिऱ्या मुलांना ऐकण्याची नवी संधी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत आणि श्रोत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल आज 8 जुलैला सकाळी 10:30 वाजता. या विषयासंदर्भात आपले प्रश्न विचारण्यासाठी आपण 07172254634 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकता. या विशेष कार्यक्रमाचं प्रसारण 11 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आकाशवाणी चंद्रपूर केंद्रावरून होणार आहे. आपल्या प्रश्नांसह या जनजागृती उपक्रमात अवश्य सहभागी व्हा आणि कॉक्लिअर इम्प्लांट श्रवण दोषाचे वेळेवर निदान, उपचार आणि उपलब्ध शासकीय तसंच सामाजिक मदतीविषयी विश्वासार्ह माहिती जाणून घ्या. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाविषयीचं निवेदन आता आपण एक

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोतेवादा सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं अशोकजी परांजपे यांचं गीत ऐकूया. संगीत आहे अशोक पत्की यांचं.

0: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
1: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
1: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
0: आकाशवाणी चंद्रपूर.

0: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 7:45 झालेत. ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रातील करिअरच्या संधी यामध्ये सहभाग डॉक्टर माधुरी मानवटकर, संचालक मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर आणि मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोडपेठ, तसंच अब्दुल वसीम उपप्राचार्य नर्सिंग कॉलेज घोडपेठ आणि डॉक्टर महेश हाडके प्राचार्य फार्मसी कॉलेज घोडपेठ. या चर्चेचं सूत्रसंचालन केलंय हेमा बहादे यांनी.
1: श्रोतेहो नमस्कार. कार्यक्रमात मी तुम्हा सर्व श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. कालच्या भागात आपण मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोडपेठ चंद्रपूर या कॉलेज संदर्भात जाणून घेत होतो. चला तर याच विषयी अधिक माहिती.

0: ती जाणून घेऊया आजच्या या कार्यक्रमात. आणि यासाठी सविस्तर मार्गदर्शन करायला आपल्या चंद्रपूर आकाशवाणी स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर माधुरी मानवटकर, संचालिका मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर, मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोडपेठ चंद्रपूर, अब्दुल वासिम व्हाइस प्रिन्सिपल मानवटकर नर्सिंग कॉलेज, डॉक्टर महेश हाडके प्रिन्सिपल मानवटकर फार्मसी कॉलेज घोडपेठ चंद्रपूर यांना. तर तुम्हा तिघांचेही कार्यक्रमात परत एकदा मनापासून स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: मागील भागात आपण कॉलेज संदर्भात जाणून घेतलं, आजच्या या कार्यक्रमात आपण नर्सिंग क्षेत्रातील प्रवेश प्रक्रियेसंदर्भात जाणून घेऊया. तर अब्दुल सर, या नर्सिंग क्षेत्रात जर प्रवेश घ्यायचा असेल तर कोणती पात्रता यासाठी आवश्यक आहे?
2: जीएनएम साठी 12वी होणं आवश्यक आहे. शासन नियमानुसार ते कुठलेही सायन्स असो, आर्ट्स असो, कॉमर्स असो, कुठलेही व्होकेशनल सायन्स असो, कुठल्याही क्षेत्रातील मुलं जीएनएम साठी फॉर्म भरू शकतात. पीबीपीएससी साठी 3 वर्षाचं कम्प्लिशन जनरल नर्सिंग पाहिजे आणि सोबतच त्यांना रजिस्टर्ड नर्स, रजिस्टर्ड मिडवाईफरीचं रजिस्ट्रेशन अप्लाइड पाहिजे. मग ते 2 वर्षाचा डिग्री कोर्स करू शकतात पोस्ट बेसिक. आणि बीएससी साठी त्यांना फिजिक्स, केमिस्ट्री, बायो हा कंपल्सरी सायन्स पाहिजेच. त्यांना 12वी उत्तीर्ण पाहिजे आणि सोबतच त्यांना एमएचसीईटी, महाराष्ट्र नर्सिंगची जी सीईटी एक्झाम असते ते देणं गरजेचं आहे. त्या मेरिट लिस्टच्या हिशोबाने मग कॅपराऊंड लागतात आणि कॅपराऊंडच्या प्रोसेसनी मग ते ऍडमिशन होतात.
0: अच्छा. तर यात मग कोणते कोणते विषय शिकवले जातात?
2: 12वीमध्ये आज फाउंडेशनल कोर्स म्हणून पण केलं जातं. त्याच्यात सुरुवातीला जेव्हा मुलं येतात त्यांना आपण फाउंडेशनल कोर्स म्हणून सिंगमध्ये शिकवतो. आपल्याकडे प्री स्किल लॅब म्हणून आहेत कॉलेजला. त्याच्यात ना बेसिक ह्युमन अनॅटमी जे असतं, त्याच्यात हाड किती आहेत, मसल्स किती आहेत, कुठलं ऑर्गन कुठं प्लेस्ड आहे, यासाठी ना एक अनॅटमी आणि फिजिओलॉजी हा सब्जेक्ट असतो.
3: शरीराची रचना कशी आहे आणि शरीराचं कार्य कसं चालतंय हे फाउंडेशन कोर्समध्ये
2: सांगण्यात येतं. आणि त्याच्यासाठी आपल्या कॉलेजला प्री स्किल लॅब म्हणून आहेत. त्यात खूप सारे पोस्टर्स, मॉडेल्स बनवून ठेवलेले आहेत जेणेकरून मुलं त्याला प्रत्यक्षात हात लावून शिकू शकतात की भाई हा ऑर्गन इथे आहे. तर त्याला माहिती पडेल पेशंटला जेव्हा केअर देत असताना की हा ऑर्गनचा रोग आहे तर हा इथं असेल आणि याला आपल्याला काय करावं लागेल किंवा त्याचं डिफॉर्मिटी काय होऊ शकते. कारण की आता नर्सिंगचे जसं मी आधी सांगितलं कॉम्पिटन्सी बेस्ड सिलेबस आल्यामुळे आधी फक्त अनॅटमी फिजिओलॉजी होता, आता अप्लाइड अनॅटमी झालेलं. तर त्या पर्टिक्युलर ऑर्गनला कुठला रोग होऊ शकतो त्या हिशोबाने त्याला शिकवलं जातं. तर अनॅटमी फिजिओलॉजी हा एक फाउंडेशन कोर्स पण आहे आणि शरीराची रचना आणि शरीराचं कार्य कसं असतं ते माहीत होणं गरजेचं आहे. बेसिक. मग त्यासोबत त्यांना मायक्रोबायोलॉजी आहे, न्यूट्रिशन आहे. न्यूट्रिशन सब्जेक्ट असा की आपण त्यांना आपल्याकडे न्यूट्रिशन लॅब पण सुसज्ज ठेवलेला आहे. तर त्याच्यात आपण मुलांना रिकमेंडेड डायटरी अलाउन्स, कुठला एक रोगग्रस्त माणूस आहे तर त्याला कुठलं डाएट द्यायचं, कसं प्रिपेअर करायचं हे सगळं आपण त्यांना शिकवत असतो. सोबतच सायकोलॉजी हा सब्जेक्ट आहे. माणसाची मानसिक प्रवृत्ती कशी, ते कसं समजावं, त्यांचं कसं फेस रिडिंग करावं, त्यांचं फेशियल एक्सप्रेशन कसे ओळखावे, त्याच्यासाठी सायकोलॉजी सब्जेक्ट आहे. मग सेकंड इयरला गेलं की त्यांना अडल्ट हेल्थ नर्सिंग सब्जेक्ट आहे किंवा जीएनएमला मेडिकल सर्जिकल नर्सिंग सब्जेक्ट म्हणता येईल. चाइल्ड हेल्थ नर्सिंग सब्जेक्ट आहे, मेंटल हेल्थ नर्सिंग सब्जेक्ट आहे. मग थर्ड इयरला, फायनल इयरला जाताना त्यांना ऑब्स्टेट्रिक्स आणि गायनिक हा विषय आहे. मग कम्युनिटी हेल्थ नर्सिंग आहे. तर कम्युनिटी हेल्थ नर्सिंगला आपण मुलांना प्रत्यक्षात कम्युनिटीमध्ये पाठवत असतो रुग्णांसेवाकरिता. तर त्यांना कम्युनिटीमध्ये गेल्यानंतर परिवारासोबत कसं संवाद घालावा, कसं त्यांच्याशी बोलावं, कसं त्यांचा म्हणजे त्यांना काय तकलीफ आहे किंवा काय अडचण येत आहे ते त्यांचं समजून घ्यावं, त्यांची सोशिओ इकॉनॉमिक हिस्ट्री कशी आहे, त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे, फॅमिली हिस्ट्री कशी आहे किंवा इन्फ्रास्ट्रक्चर राहण्याचा तरीका कसा आहे, त्याच्यामुळे तर कुठे त्यांना त्रास होत नाही ते सगळं ओळखून घेणं, याच्यासाठी पण आपण मुलांना डायरेक्ट कम्युनिटीमध्ये प्रत्यक्ष अनुभवासाठी पाठवत असतो. मग फायनलला येता येता त्यांना नर्सिंग रिसर्च सब्जेक्ट आहे. त्यांना एक शॉर्ट प्रोजेक्ट म्हणून रिसर्च करावं लागतं. मग ते कम्युनिटी बेस्ड असो किंवा एक्सपेरिमेंटल बेस्ड असो. मग नर्सिंग मॅनेजमेंट आहे की मॅनेजमेंट कसं करायचं, वॉर्ड मध्ये असताना वॉर्ड कसं हाताळायचं, वॉर्ड मध्ये कसं ऍडमिनिस्ट्रेशन करायचं, मॅनेजमेंट करायचं, पेशंट आला तर रिसिव्हिंग पासून तर त्याचं डिस्चार्ज पर्यंत कसं करायचं, हा मॅनेजमेंट सब्जेक्ट असतो. त्याच्यात ते शिकवलं जातं. आणि एक म्हणजे कम्युनिकेशन स्किल आणि प्रोफेशनल एथिक्स पण आलेलं आहे आता नवीन कोर्सेसमध्ये. त्याच्यात म्हणजे नर्सेस असल्यानंतर त्यांना कुठले डिसिप्लिन मध्ये राहायचं आहे जेणेकरून पेशंटला हानी होऊ नये. कारण की हॉस्पिटलला आता जसं जसं आपण रुग्णसेवा आणि हे म्हणतो तर हे खूप ऍडव्हान्स झालेलं आहे. पेशंट्सच्या राईट्स तर आहेतच, सोबतच एम्प्लॉईज

0: राईट्स पण आहेत. तर हॉस्पिटलला काम करत असताना आपल्या राईट्स काय आहेत आणि त्या राईट्स मध्ये आपण पेशंटला कसं सेवा द्यावी हे सगळं शिकवलं जातं. आणि सोबतच काहींना असं असतं की त्यांनी क्लिनिकलमध्ये काम करावं, काहींना असतं की त्यांनी कॉलेजमध्ये शिकवायला जावं. तर त्याच्यासाठी एक सीईटी म्हणून सब्जेक्ट असतं, कम्युनिकेशन एज्युकेशन आणि टेक्नॉलॉजी म्हणून. कॉलेजमध्ये मुलांना कशा पद्धतीने शिकवलं जातं, कुठले एव्हिएट्स वापरले जातं, ते एव्हिएट्स वापरताना त्यांना कसं हाताळावं, कसं बनवावं, ते सगळं त्या सब्जेक्टमध्ये शिकवलं जातं. इनफॅक्ट पीपीटी आपण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन म्हणतो, तर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये किती स्लाइड राहायला पाहिजे, त्या स्लाइड्समध्ये किती लाईन्स राहायला पाहिजे, आणि फक्त थेरॉटिकल न राहता त्यात अट्रॅक्टिव्ह कसं बनवायला पाहिजे, ते सगळं असतं. आणि आता तर कसं आहे की एआय हा खूप मोठा सपोर्ट झालेला आहे एज्युकेशन क्षेत्रात. तर याला एआयला सपोर्ट घेता आपण खूप सारं नवीन नवीन मेथड्स ऑफ टीचिंग आणि एव्हिएट्स तयार करू शकतो. एव्हिएट्स हा ऑडिओ व्हिज्युअल एड्स म्हणून समजवलं जातं. ही ऑडिओ आणि व्हिज्युअल कसं आपण एकत्र करून कसं आपला सोयी करून घेतो मुलांच्या शिक्षणासाठी किंवा आरोग्य शिक्षणासाठी,
1: अगदी
0: अगदी असे सब्जेक्ट असतात त्याच्यात.
1: मॅडम, आपलं जसं नर्सिंग कॉलेज आहे त्याच पद्धतीने हॉस्पिटल देखील आहे, सुसज्ज असं हॉस्पिटल. आपल्याला एक प्रश्न विचारा असं वाटतो की जसं विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रुग्णालयातील प्रशिक्षण कशा पद्धतीने दिले जातं,
2: कुठले क्लिनिकल पोस्टिंग म्हटलं, क्लिनिकल सब्जेक्ट म्हटलं की तर त्याच्यात पेशंट हे असलेच पाहिजे. आणि आमचा एक मुख्य चांगला भाग असा आहे की आमचं स्वतःचं 100-bedded हॉस्पिटल आहे. जे स्टुडंट आहेत नर्सिंगचे स्टुडंट, त्यांना आमचं स्वतःचं हॉस्पिटल त्यांना प्रॅक्टिससाठी भेटतं. त्याच्यामुळे स्वतःचं असल्यामुळे त्यांना बराच वाव आहे ते शिकण्यासाठी. असं जनरल हॉस्पिटलला वगैरे पोस्टिंग देतो की जेणेकरून आपल्या स्टुडंटला जास्त एक्सपोजर मिळावं. जितके जास्त पेशंट पाहतील, जेवढे जास्त प्रकारचे पेशंट पाहतील, तेवढं त्यांचं नॉलेज वाढेल, त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल.
1: नक्कीच मॅडम. सर, जसं आपल्या कॉलेजमध्ये इतर सुविधा ज्या उपलब्ध आहेत त्या संदर्भात आपण काय सांगाल?
0: आता नर्सिंग क्षेत्रात लॅब्सची खूप आवश्यकता असते. लॅब आपल्याकडे नर्सिंग फाउंडेशन लॅब्स आहेत, त्याच्यात खूप सारे मॅनिक्विन्स ठेवलेले आहेत ज्याच्यावर मुलं खूप सारे प्रॅक्टिस करू शकतात की आयव्ही कॅन्युला कसं लावायचं आहे, मग कॅथेटर कसं लावायचं आहे, ट्रकेस्टॉमी केअर कशी द्यायची आहे, ऑस्टॉमी केअर कशी द्यायची आहे. त्यासोबतच आपल्याकडे कम्युनिटी हेल्थ नर्सिंग लॅब आहे आणि आम्ही त्या लॅबला ना एक कम्युनिटी ट्री पण इन्स्टॉल केलेले आहे. त्याचा मेन उपक्रम असा आहे की मुलं जे कम्युनिटीला करून येतात त्याचे फोटो त्यांच्या हे करून आणतात आणि पानं म्हणून त्या झाडाला त्यांचे फोटो चिपकवतात. तर त्यांना एक खूप मोठा ट्री निर्माण झालेला आहे आता कॉलेजला. सुरुवातीला आम्ही आलो होतो तर फक्त ब्रांचेस होते, पण आता हे मुलांच्या फोटोमुळे खूप साऱ्यांना पानं त्याच्यात आलेले आहेत. हे मुलांचंच क्रिएटिव्ह स्किल होती आणि क्रिएटिव्ह आयडिया होती आणि मग आम्ही ते बाळगवलं. मग आपल्याकडे मॅटर्नल आणि चाइल्ड हेल्थ लॅब आहे, त्याच्यात बाईची सुतिका अवस्था तर आहेच, पण एएनसी पीएनसी दोन्ही कसं त्याच्यात आता म्हणजे बाळ आतमध्ये असताना कुठल्या पोझिशनला राहतो किंवा त्याचे आतमध्ये प्लेसमेंट कशी असते, म्हणजे प्लॅसेंटा कुठं, पोस्टेरियर अँटेरियर कोणत्या साईडला आहे, ते सगळं त्या मुलांना दाखवलं जातं कंडिशनच्या हिशोबाने. मग प्री क्लिनिकल लॅब मी तुम्हाला आधीच सांगितलं की त्याच्यात खूप सारे पोस्टर्स आणि टॉर्सोस ठेवलेले आहेत. न्यूट्रिशन लॅब आहे, त्यासोबतच कम्प्युटर फॅसिलिटीज देत असतो आपण. कम्प्युटर लॅबची फॅसिलिटी आहे आणि सोबतच डिजिटल कम्प्युटर लायब्ररी पण आहेत आपल्याकडे. लायब्ररी बुकसाठी आहेत आणि डिजिटल लायब्ररी आपण नेट कनेक्शन मुलांना लावून दिलेलं, काही त्यांना सर्च करायचं असलं तर लायब्ररीमध्येच बसून ते सर्च करता येतं. सोबतच स्मार्ट क्लासरूम आहेत, सोबतच सिम्युलेशन मॉडेल्स ठेवलेले आहेत आपल्या कॉलेजला, जेणेकरून आजकाल ACLS आणि BLS हा खूप मोठा मेन सोर्स ऑफ ट्रेनिंग आहे कुठल्याही एज्युकेशन इन्स्टिट्यूटला. तर त्याच्यासाठी आपल्याकडे सिम्युलेटर्स आहेत की त्याच्यावर ते प्रॅक्टिस करत असताना त्यांना माहित पडतं की आपण जे दाब देतो आहे ते व्यवस्थित पडतो आहे का नाही, आणि AED कसं हाताळायचं, ते सगळं त्याच्या सिम्युलेटर्स मध्ये आपण सांगत असतो. सोबतच वसतिगृहाचं आपण त्यांना फॅसिलिटी देत असतो. वसतिगृहात मग आपण त्यांना जेवणाची फॅसिलिटीज पण दिलेली आहेत. सोबतच मुलांना ट्रॅव्हलिंगसाठी आपल्याकडे बसेस आहेत, तर बसेस आपण त्यांना ट्रॅव्हलिंगसाठी देत असतो. दूर आणि रुरल एरियामध्ये राहणाऱ्या मुलांसाठी आपण हॉस्टेलची सुविधा दिलेली आहे. स्कॉलरशिप मुलांना आपण प्रोव्हाइड करत असतो, पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप, पंडित दीनदयाल स्कॉलरशिप आणि असे खूप सारे आहेत. फ्रीशिप म्हणून आहेत, मग STPO ऑफिस कडून जे आलेले ST कॅटेगरींना आहेत ते स्कॉलरशिप आहे. ओबीसी वाल्यांना जे स्कॉलरशिप मिळतं ते स्कॉलरशिपचे त्यांना सांगितलं जातं आणि कॉलेजकडूनच फॉर्म भरला जातो. आपण कुठं मुलांना बाहेर पाठवत नाही की तुम्ही भरा फॉर्म आणि हे करा.
2: इन्फ्रास्ट्रक्चर तर चांगलं आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे अगदी निसर्गाच्या सानिध्यात असल्यासारखं वाटतं. तिथे आपण जर गेलो तर आपलं वातावरण इतकं चांगलं असतं, गावाच्या खूप बाहेर पण आहे आणि गावाला लागूनच आहे आणि मोकळं आहे, बाजूला शेती आहे, त्याच्यामुळे ॲम्बियन्स खूप छान आहे.
0: ग्रीन कॅम्पस म्हणून आपण त्याच्यावर हे करतो.

0: अच्छा, खूप छान. ते हो, विषयाची व्याप्ती बघता परत आपण उद्याच्या भागात भेटणार आहोतच, याच विषयी अधिक माहिती जाणून घ्यायला. तोपर्यंत नमस्कार.
1: श्रोतेहो, आताच आपण ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. यामध्ये नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रातील करिअरच्या संधी याविषयी चर्चा आपण ऐकलीत. यामध्ये सहभाग होता डॉक्टर माधुरी मानवटकर, संचालक मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर आणि मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोडपेठ, तसंच अब्दुल वसीम उपप्राचार्य नर्सिंग कॉलेज घोडपेठ आणि डॉक्टर महेश हाडके प्राचार्य फार्मसी कॉलेज घोडपेठ यांचा. या चर्चेचं सूत्रसंचालन केलं होतं हेमा बहादे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी चंद्रपूर केंद्रानं प्रसारित केला.
0: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोडपेठ चंद्रपूर, नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअरसाठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा, अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे. आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
2: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
0: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
2: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
0: WCL, CGHS, रेल्वे, PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
2: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
0: विश्वासाचं ठिकाण,
2: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल.

0: घ्या चहा. साखर कमी ठेवली आहे बरं का?
1: अगं आता 50 वर्ष झालीत, अजूनही माझी आवड लक्षात ठेवतेस का?
0: आवड नाही हो, सवय झाली आहे तुमची.
1: अगं आठवतंय का, पहिल्यांदा तू मला चहा दिला होतास तेव्हा तुझा हात कापत होता.
0: हो तर, आणि तुम्ही इतके गंभीर वाटलं, खूप रागीट असणार.
1: हा राग तर अजूनही येतोच ग.
0: हो पण आता माहिती आहे, तेही माझ्यावरच प्रेमच आहे.
1: हो खरे, पण खूप काही बदललंय. पण एक गोष्ट नाही बदलली. हा
0: काय हो?
1: तुझी साथ.
0: आणि तुमचीही.
2: वेळ बदलली, वर्षे बदलली, पण सहवास मात्र बदलले. सहवासाची सोन पावले दर रविवारी सकाळी ठीक 10:30 जरूर ऐका आमची नवी मालिका सहवासाची सोन पावले.
3: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 8 वाजतात. समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

नवीन रेसिपीचं जे प्रोग्राम सुरू झाला आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला आता वेगवेगळ्या रेसिपीज सांगणार आहे, केकच्या आणि पुडिंगच्या वगैरे, आणि काही बिस्किटांचे प्रकार पण सांगणार आहे. हा आता आंब्याचा सीझन आहे तर आपण आंबा आणि दही वापरून स्टीम केक कसा करायचा ते बघूया. खूप सोपी आहे, अगदी सहज कुणीही करू शकतं हा केक. तर त्याच्यासाठी साहित्य लिहून घ्या: दोन मोठे आंब्याचा पल्प, दोन वाटी घट्ट दही, म्हणजे त्याचा चक्का करून घ्यायचा आहे, दोन वाटी गोड घट्ट दह्याचा. कृती: गोड आंब्याचे काप काप करायचे पहिले, गोड आंब्याचे, आणि थोडा रंग सुद्धा आंब्याचा छान असा केशरी वगैरे असायला हवा, तर केकचाही रंग छान येईल आणि दिसायलाही खूप चांगला दिसेल. तर गोड आंब्याचे काप करून घ्यायचे आणि मिक्सीमध्ये हा पल्प काढून घ्यायचा आंब्याचा. आता हा जो दही आपण घेतला आहे त्याचा अगदी अजिबात पाणी त्याच्यात राहणार नाही असा घट्ट दह्याचा चक्का एका बाउलमध्ये घ्यायचा आहे आणि त्यात आंब्याचा पल्प घालायचा आहे. नंतर एक छोटी वाटी कंडेन्स्ड मिल्क टाकायचा आहे, जे आता मार्केटमध्ये जे पॅक मिळतं कंडेन्स्ड मिल्क, ते एक छोटी वाटी कंडेन्स्ड मिल्क टाकायचं आहे त्याच्यात. अर्धा छोटा चमचा विलायची पावडर घालायची आहे. सर्व मिश्रण हे जे काही आपण बाउलमध्ये घेतलं आहे, घट्ट दही, आंब्याचा पल्प आहे, मिल्कमेड आहे, कंडेन्स्ड मिल्क आहे, मिल्कमेड किंवा कंडेन्स्ड मिल्क, आणि अर्धा छोटा चमचा विलायची पावडर आहे, सर्व हे मिश्रण विस्फरणी एकजीव करायचं आहे. एका केक टिनमध्ये थोडंसं ऑइल लावून घ्या आणि बटर पेपर घालून वरील मिश्रण त्यात टाका आणि ते पॉट जे असतं तयार केक टीन ते थोडंसं टॅप करायचं, ज्याच्यामुळे बबल्स वगैरे राहणार नाही आणि केक असा शिजल्यानंतर तो आतमध्ये जाणार नाही. आणि ते पॉट तुम्ही टॅप करा आणि वरून सिल्वर फॉईलने पॅक करायचं आहे. हे जे आपलं पॉट आहे केकचं ते सिल्वर फॉईल पूर्ण पॅक करायचं आहे. नंतर हे जे पॉट आहे 15 ते 20 मिनिटं एका भांड्यामध्ये पाणी घालून स्टँड ठेवून वाफवून घ्यायचं आहे. म्हणजे एरवी आपण केक बेक करतो हा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे. नंतर 20 ते 25 मिनिटं झाल्यानंतर एक थोडंसं चेक करून बघा की केक शिजलाय की नाही. तसं हे सगळं शिजलेलंच असतं पण असं पाण्यासारखं राहायला नको म्हणून थोडंसं बघून घ्यायचं. नंतर हा केक पूर्णपणे थंड करायचा आहे तुम्हाला, थोडासुद्धा कोमट वगैरे राहायला नको. 25 मिनिटांनंतर ह्याचं झाकण काढून तुम्ही हा जो केक आहे तयार झालेला मँगो पल्पचा हा पूर्ण थंडगार करायचा आहे. नंतर थंड झाल्यानंतर हा केक तसाच्या तसा पूर्ण म्हणजे भांड्याबाहेर काढून 2 ते 3 तासासाठी फ्रीजमध्ये सेट करायचा आहे. 3 तासानंतर फ्रीजमध्ये हा केक सेट होईल आणि नंतर त्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. नंतर ह्या केकचे आवडीच्या आकारात काप करून तुम्हाला सर्व्ह करायचा आहे. तर हा आंबा दही स्टीम केक खूप टेस्टी आणि खूप छान लागतो आणि दिसायलाही खूप चांगला दिसतो. सर्व्ह करतानाही मजा येते की अशा छान पांढऱ्या डिशमध्ये वगैरे तो सर्व्ह केला, ऑरेंज कलरचा हा आंबा दही केक, तर सगळ्यांना आवडेल आणि थंड खायला मिळालं या भयंकर आपल्या चंद्रपूरच्या गर्मीमध्ये तर जास्त चांगलं वाटेल सगळ्यांना आणि सगळे घरात फॅमिली मेंबर्स पण खुश होतील. आता आपण बघूया सुजीचं डेझर्ट कसं करायचं. सुजी म्हणजे रवा, बारीक रवा असतो, त्याचं डेझर्टचा एक प्रकार सांगणार आहे. तर याच्यासाठी साहित्य आहे 1/2 कप साखर, 1/2 कप पाणी. याचं शुगर सिरप आधीच तयार करून ठेवायचं आहे, म्हणजे 1/2 कप साखरेमध्ये 1/2 कप पाणी घालून केकवर जो टाकतो हे मिश्रण केकच्या स्लाइसवर त्याप्रमाणे पाक न येऊ देता फक्त चिकटसर झालं पाहिजे असा हा शुगर सिरप तयार करून ठेवायचा आहे. आणि थंड झाल्यानंतर त्याच्यात 2 थेंब केवडा एसेन्स घालून बाजूला ठेवायचं आहे. याच्यासाठी या सुजी डेझर्टसाठी हे झालं शुगर सिरप आधीच तयार करून ठेवायचं आहे आणि साहित्य आहे 1/2 कप सुजी, 2.5 कप दूध, 1/2 कप साखर, 2 थेंब केवडा एसेन्स, व्हीपक्रीम 200 ग्रॅम, पिस्ता काप आणि सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या असतात त्यांची बारीक काप, एवढं हे साहित्य लागतं. अगदी आपल्या सहज घरी असतं हे सगळं. 1/2 कप सुजी, 2.5 कप दूध.

अर्धा कप साखर, 2 थेंब केवडा एसेन्स, व्हीप क्रीम 200 ग्रॅम, पिस्ता काप, सुकलेल्या गुलाबांच्या पाकळ्याचे बारीक काप. तर हे साहित्य याचं आहे. आता आपण कृती लिहून घ्या. एका पॅनमध्ये मंद जाळावर, अगदी गॅसची फ्लेम कमी हवी आहे, आणि त्याच्यासाठी ही सुजी जी आहे त्या पॅनमध्ये मंद जाळावर अशी भाजून घ्यायची आहे, रोस्ट करून घ्यायची आहे. त्याचा अजिबात रंग बदलायला नको, नाहीतर तुमचा हा सुजी डेझर्ट आहे तो वेगळ्या रंगात होऊ शकतो. म्हणून रंगसंगतीचं पण एक काळजी घ्यायला पाहिजे. पदार्थ कुठलेही तयार करतो आपण घरी, तर कसं आहे की रंग बदलणार नाही, की ज्या पदार्थासाठी जो रंग हवाय तो परफेक्ट रंग यायला हवा, म्हणून थोडीशी आपल्याला काळजी पण घ्यावी लागते. तर हे सुजीचं डेझर्ट जे आहे ते तयार करण्यासाठी थोडीशी काळजी हीच घ्यायची आहे की ही सुजी रंग न बदलू देता अगदी छान 10 ते 15 मिनिटं तुम्ही भाजून घ्या, पण त्याचा रंग अजिबात बदलणार नाही याची पण काळजी. थोडंसं जाडसर भांडं घेतलं की हा प्रॉब्लेम येणार नाही. एका पॅनमध्ये 2.5 कप दूध थोडंसं गरम करायचं आहे तुम्हाला, म्हणजे खूप उकळू नाही द्यायचं आहे, साधारणपणे थोडंसं तरी गरम करायचं आहे, जसं आपण एरवी दूध गरम करतो तसं. आणि त्याच्यामध्ये 1/2 कप साखर घालायची, जाडच साखर घालायची आहे, कारण ते गरम असतं तर ती साखर आरामात मेल्ट होऊन जाईल. तर एका पॅनमध्ये 2.5 कप दूध गरम करा आणि त्यात 1/2 कप साखर घालायची आहे. नंतर 2-3 मिनिटांनी सुजी थोडी थोडी घालून, ही सुजी आहे जो रवा आहे बारीक रवा, तो थोडा थोडासा घालून त्याचे गडे होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि घट्टसर मिश्रण सतत, म्हणजे गॅस सुरूच ठेवायचा आहे पण मंद जाळावर, आणि ही सुजी थोडी थोडी घालून थोडस घट्टसर मिश्रण तयार झालं करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये 2 थेंब केवडा एसेन्स घालायचं आहे. आज आपली थाळी असते ज्याच्यात आपण ढोकळा तयार करतो, तशी एक प्लेट घ्यायची आहे आणि एका त्या प्लेटला तेल किंवा तूप काहीतरी लावून घ्यायचं आणि त्या प्लेटमध्ये हे मिश्रण घालून फ्रीजमध्ये सेट करायचं आहे 2 तासांसाठी. म्हणजे हे सुजीचं जे मिश्रण आहे, जे गरम दुधात आपण सुजी शिजवली आणि तिला घट्ट केलं, एसेन्स घातलं, साखर घातली, हे जे सुजीचं मिश्रण आहे ते आपल्याला त्या प्लेटमध्ये घालून फ्रीजमध्ये सेट करायचं आहे, कारण ऑलरेडी हे सगळं शिजलेलंच आहे. त्याच्यामुळे हा आता डेझर्ट म्हटल्यावर थोडं थंडच असतो हा प्रकार, म्हणून ही जी प्लेट आहे ते फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायची आहे. आणि 2 तासानंतर ती बाहेर काढायची प्लेट फ्रीजमधनं. आणि इकडे आपण केकला जसं क्रीम वापरतो त्याप्रमाणे हे व्हीप क्रीम आहे ते फेटून घ्यायचं व्हॅनिला फ्लेवरचं, आणि ह्या तयार झालेल्या केकवर, म्हणजे जो आपण सुजीचा केक केला त्याच्यावर पसरायचा आहे, आणि त्याच्यावर पिस्त्याचे काप घालायचे आणि गुलाबाच्या पाकळ्यांचा चुरा थोडासा घालून त्याच्यावर डेकोरेट करायचा आहे, म्हणजे ते दिसायला आणखी खूप सुंदर दिसेल. आणि मग त्यावरून जे आपण आधी शुगर सिरप जे तयार केलं होतं ते घालायचं आहे. ते शुगर सिरप 2-3 चमचे असं वरतून घालायचं आणि त्याचे छान असे ट्रँगलचे काप करायचे आणि थंडगार हे आपण सर्व करू शकतो. तर हे झालं होतं सुजी डेझर्ट. तर हे तुम्हाला सगळ्यांना आवडेल असं मला वाटत आहे, आणि आम्ही पण करतो घरी, तर सगळेजण आवडीने खातात. तर तुम्ही पण हे नक्की करून बघा. एक वेगळा प्रकार, म्हणजे सारखं केक वगैरे खाऊन किंवा आपल्या डेझर्ट वेगवेगळ्या प्रकारचे आपण बाहेर खातो, घरी करायला थोडा कंटाळा करतो, पण हे अगदी सोपी पद्धतीचं हे जे सुजी डेझर्ट आहे ते तुम्ही आरामात करून खाऊ शकता.

0: तर श्रोतेहो, आताच आपण रुचिरा किचन टिप्स या अंतर्गत मंदा कोपुलवार यांनी सांगितलेल्या रेसिपीज समजून घेतल्या.
1: श्रोते हो, रोजच्या धावपळीत थांबून स्वतःसाठी 2 क्षण काढूया.
2: आणि याच साठी येतोय एक आगळा वेगळा मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम,
1: चालता बोलता.
2: रस्त्यावर चालताना,
1: कॉलेजच्या परिसरात,
2: बाजारात किंवा चौकात
1: आम्ही भेटणार आहोत
2: थेट तुम्हाला.
1: काही हलक्या फुलक्या गप्पा,
2: काही रंजक प्रश्न.

0: आणि तुमच्या मनात दडलेलं आवडतं गाणं, तुमची गोष्ट, तुमचा आवाज
1: आणि तुमचंच गाणं
0: ऐकत रहा आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून।
1: दर सोमवारी सकाळी 10:30 कार्यक्रम
0: चालता बोलता।
2: श्रुती हो, आमच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासंदर्भातलं निवेदन। श्रुती हो, बहिऱ्या किंवा तीव्र श्रवणदोष असलेल्या मुलांना आधुनिक वैद्यकीय उपचारामुळे ऐकण्याची आणि बोलण्याची नवी संधी उपलब्ध होते। कॉक्लिअर इम्प्लांट ही उपचार पद्धती नेमकी काय आहे, कोणत्या मुलांना त्याचा लाभ होऊ शकतो, शस्त्रक्रियेनंतर स्पीच थेरपीचं महत्व काय आहे, तसंच या उपचारासाठी शासन किंवा विविध सामाजिक संस्थांकडून कोणती आर्थिक मदत उपलब्ध होऊ शकते, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आणि सविस्तर माहिती तज्ज्ञांकडून मिळवण्याची संधी आकाशवाणी चंद्रपूरनं आपल्याला दिलेली आहे। आकाशवाणीच्या हॅलो डॉक्टर या दूरध्वनीवर आधारित जनजागृती कार्यक्रमात कान नाक घसा तज्ज्ञ डॉक्टर मंगेश गुलवाडे हे कॉक्लिअर इम्प्लांट बहिऱ्या मुलांना ऐकण्याची नवी संधी या विषयावर आज श्रोत्यांच्या पत्रांना श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देणार आहेत। या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आज होते आहे सकाळी 10:30 तेव्हा यासंदर्भात आपले प्रश्न विचारण्यासाठी आपण 0712254634 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा। फोन करण्यासाठी फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 0712254634 0717225463434। या विशेष कार्यक्रमाचं प्रसारण 11 जुलैला सकाळी 11 आकाशवाणी चंद्रपूर केंद्रावरून आपल्याला ऐकता येणार आहे। आपल्या प्रश्नांसह या जनजागृती उपक्रमामध्ये अवश्य सहभागी व्हा आणि कॉक्लिअर इम्प्लांट श्रवण दोषाचे वेळेवरदान आणि उपचार आणि उपलब्ध शासकीय तसंच सामाजिक मदतीविषयी विश्वासार्ह माहिती जाणून घ्या। हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाविषयीचं निवेदन आता आपण ऐकलं।
3: भावगीत, गझल, उपशास्त्रीय संगीत, शास्त्रीय संगीत आणि चित्रपटांची सुरेल गाणी श्रोत्यांच्या सदैव सेवेत चंद्रपूर आकाशवाणी। ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाचं एकमात्र माध्यम आकाशवाणी चंद्रपूर।

103 मेगाहर्ट्ज एफएम ध्वनी लहरींवर आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 8:30 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्रावरून साक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत इंडोनेशिया संयुक्त निवेदनात सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार. पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं घेण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीत विविध क्षेत्रांवर होणाऱ्या एल निन्योच्या संभाव्य परिणामांचा आढावा. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026ला राज्य विधान परिषदेतही एकमतानं मंजुरी. आणि भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या टी20 क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताचा

यजमान संघाचा भारतावर विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्यात काल जाकार्ता इथं झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात दोन्ही देशांनी कुठल्याही स्वरूपातील दहशतवादाचा तीव्र निषेध केला आहे. दहशतवादाच्या या धोक्याचा सामना करण्यासाठी जगभर आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार निर्णायक आणि समन्वयानं प्रयत्न होण्याची गरज निवेदनात व्यक्त केली आहे. तसंच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निर्बंध समितीनं घोषित केलेले दहशतवादी आणि दहशतवादी संघटनांच्या विरोधात जागतिक पातळीवर कारवाई व्हावी असं आवाहनही पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष सुबियांतो यांनी निवेदनात केलं असून दहशतवादाविरोधात शून्य सहिष्णुता धोरण अवलंबण्याचाही स्पष्ट पुनरुच्चार केला आहे. दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी यांच्यातील लागेबांधे लक्षात घेऊन यासंदर्भात देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय कायद्यातील सर्वोत्तम पद्धतींचा वापर करून माहितीची देवाणघेवाण करण्याचाही भारत आणि इंडोनेशियानं एकमतानं निर्धार व्यक्त केला आहे. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्यासमवेत झालेल्या शिष्टमंडळ स्तरीय चर्चेत द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेण्यात आला. तत्पूर्वी पंतप्रधानांनी काल इंडोनेशियाच्या संसदेला संबोधित करताना भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील धोरणात्मक भागीदारी आणखी बळकट होण्याची गरज व्यक्त केली. ही भागीदारी दृढ झाल्यास तिचं दोन्ही देशांच्या भरभराटीतच नव्हे तर प्रादेशिक तसंच जागतिक शांतता आणि स्थैर्यातही मोठं योगदान राहील असंही पंतप्रधान मोदींनी नमूद केलं. भारत विस्तारवादाचा नाही तर विकासाचा मार्ग अनुसरत असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधानांनी काल जाकार्ता इथं एका कार्यक्रमात भारतीय समुदायालाही संबोधित केलं. आज ते इंडोनेशियाच्या अध्यक्षांसमवेत योग्यकर्ता इथल्या प्रसिद्ध अंबानन मंदिराला भेट देणार आहेत. नवव्या शतकात बांधण्यात आलेलं हे प्राचीन मंदिर भारताचे इंडोनेशियाबरोबर हजारो वर्षांपासून दृढ सांस्कृतिक संबंध असल्याचा पुरावा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात आज ऑस्ट्रेलियातील मेलबर्न इथं पोहोचतील. तीन दिवसांच्या या दौऱ्यात ते ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासोबत भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार असून भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरममध्येही सहभागी होणार आहेत. तसंच भारतीय समुदायाशीही ते संवाद साधतील. भारत आणि बहारीन यांच्यातील सहकार्य अधिक दृढ होत असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल बहारीन इथं केलं. दोन दिवसांच्या बहारीनच्या दौऱ्यात जयशंकर यांनी बहारीनचे युवराज आणि पंतप्रधान राजे सलमान बिन हमद अल खलिफा यांच्या उपस्थितीत बहारीनचे राजे हमद बिन इसा अल खलिफा यांची भेट घेतली. तसंच उपपंतप्रधान शेख खालिद बिन अब्दुल्ला अल खलिफा यांचीही स्वतंत्रपणे भेट घेतली. या भेटीत जयशंकर यांनी उभय देशांदरम्यानची दीर्घकालीन आणि मैत्रीपूर्ण द्विपक्षीय भागीदारी अधिक दृढ करण्यास भारत कटिबद्ध असल्याचं अधोरेखित केलं. तसंच बहारीनमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय समुदायाची सुरक्षा सुनिश्चित केल्याबद्दल नेत्यांचे आभारही मानले. परराष्ट्रमंत्री सध्या 11 दिवसांच्या आखाती देशांच्या दौऱ्यावर आहेत. बहारीनचा दौरा आटोपून ते आज कुवेतला दाखल झाले आहेत. एल निन्योचा विविध क्षेत्रांवर होणारा संभाव्य परिणाम आणि त्याला तोंड देण्यासाठी करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी काल पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ पी के मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली सेवातीर्थ इथं झालेल्या बैठकीला 15 हून अधिक मंत्रालयांचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एल निन्योचा मान्सूनवर किंवा त्याच्या आगमनाला झालेल्या विलंबाचा अवर्षणप्रवण जिल्ह्यांवर होणाऱ्या परिणामावर सतत लक्ष ठेवावं, त्यावर वेळीच योग्य उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं राज्यांशी समन्वय ठेवून त्याचं मूल्यमापन करावं अशा सूचना डॉ मिश्रा यांनी यावेळी दिल्या. या बैठकीत भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी जून आणि जुलै महिन्यातील कालपर्यंतच्या पावसाच्या एकंदर स्थितीबाबत सादरीकरण केलं. जुलैच्या पहिल्या आठवड्यात सर्वसाधारणपेक्षा अधिक पाऊस झाल्याचं दिसून आल्याचं यावेळी सांगण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीत 3 व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यानंतर काही तासातच अमेरिकी सैन्यानं इराणवर नव्यानं हल्ले केले आहेत. आंतरराष्ट्रीय जलमार्गावरून निरपराध नागरिकांना घेऊन जाणाऱ्या व्यापारी जहाजांना लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ले केल्याची इराणला मोठी

0: ची किंमत चुकवणं भाग पडावं यासाठी अमेरिकेच्या लष्करी तुकड्यांनी हे हल्ले केल्याचं अमेरिकन सेंट्रल कमांडनं समाज माध्यमावर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिकी लष्कराकडून इराणची हवाई संरक्षण यंत्रणा, किनारपट्टीवर पाळत ठेवणारी यंत्रणा, जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र तसंच जहाजांवर मारा करणारी क्रूझ क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या प्रक्षेपण स्थळांना लक्ष्य करण्यात येत आहे असं एका अमेरिकी अधिकाऱ्यानं सांगितलं. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातमीत केशम आणि बंदर अब्बास इथं स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहिल्यास किंवा त्यामध्ये घट झाल्यास देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सकारात्मक बदल होण्याची शक्यता पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू विभागाचे मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी व्यक्त केली आहे. नवी दिल्ली इथं काल विकसित भारत कॉन्क्लेव्ह 2026 ते बोलत होते. भारतानं अलीकडच्या काळातील सर्वात आव्हानात्मक ऊर्जा संकटातून यशस्वीपणे मार्ग काढल्याचंही पुरी यांनी सांगितलं. इथेनॉल मिश्रित इंधन कार्यक्रमाचे आर्थिक आणि पर्यावरणीय फायदे होत असून ते वैज्ञानिकदृष्ट्याही सिद्ध झाल्याचं सांगत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमाचं समर्थन केलं. दिल्लीत आयोजित विकसित भारत परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. या प्रकारच्या इंधनामुळे नुकसान झालेलं वाहन दाखवून द्यावं असं आव्हान त्यांनी यावेळी टीकाकारांना दिलं. अशा कोणत्याही घटनेची नोंद झाली नसल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं. ऊर्जा सुरक्षेचं लक्ष्य साध्य करण्यासाठी आणि जीवाश्म इंधनाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पर्यायी जैव इंधनाला प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. पर्यायी इंधनाच्या अधिक वापरामुळे पर्यावरणीय फायद्यांसह आयात घटणं, रोजगार संधीची निर्मिती तसंच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. नर्मदा प्रकल्पाच्या संदर्भातील 20 वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सुटला असून महाराष्ट्राला 10 TMC पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नर्मदा प्रकल्पाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 काल राज्य विधान परिषदेतही एकमतानं मंजूर करण्यात आलं. ऑर्केस्ट्रा आणि करमणूक परवान्याच्या नावाखाली डान्सबार चालवण्याच्या कारभाराला आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करणाऱ्या डान्सबार विधेयकालाही काल महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजुरी देण्यात आली. राज्यात खासगी सावकारांना आळा घालण्यासाठी आणि त्यातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सावकारी सुधारणा विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. या नवीन विधेयकानुसार खासगी अर्थात परवाना नसणाऱ्या सावकारांना पूर्वी असणारी 50,000 रुपये दंडाची रक्कम आता 1 लाखांवर नेण्यात आली असून 5 वर्ष कारवाईची शिक्षा आता 7 वर्ष इतकी करण्यात आली आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेत भारताला काल इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. इंग्लंडनं दिलेल्या 202 धावांचं लक्ष्य पार करताना भारत सर्वबाद 76 धावाच करू शकला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत इंडोनेशियाच्या संयुक्त निवेदनात सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार. पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं घेण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीत विविध क्षेत्रांवर होणाऱ्या एलनिन्योच्या संभाव्य परिणामांचा आढावा. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 राज्य विधान परिषदेतही एकमतानं मंजुरी आणि भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेतील 3रा सामन्यात यजमान संघाचा भारतावर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी 8:40 झाली आहेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी
2: श्रोते हो, आता ऐकूया पायी वारी पंढरीची. देहू येथून संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. निर्मिती सहाय्य आणि निवेदन संजय भुजबळ. सादर करते विक्रांत मंडपे.

नमस्कार श्रोतहो, पालखी सोहळा सुरू होतो तो देहू आणि आळंदी मधून संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या प्रस्थानानं आणि दुसऱ्या दिवशी आळंदीतून माऊलींच्या पालखीच्या प्रस्थानापासून. काल दिनांक 7 जुलै रोजी देहूतून दुपारी 2:30 ते 3 दरम्यान संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीनं प्रस्थान ठेवलं. राज्याच्या उपमुख्यमंत्री

0: दिनांक 7 जुलै रोजी देहूतून दुपारी 2:30 ते 3 दरम्यान संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीनं प्रस्थान ठेवलं. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार श्रीरंगाप्पा बारणे, आमदार महेश दादा लांडगे तसंच युवराज संभाजीराजे छत्रपती आदी मान्यवर प्रशासकीय अधिकारी, शासकीय कर्मचारी, विविध दिंड्यांसाठी आलेले वारकरी आणि भाविक भक्त उपस्थित होते. गेल्या 2 दिवसाच्या भरपूर पावसाच्या पार्श्वभूमीवर देहूत येणाऱ्या भक्तांची संख्या तुलनेने जरी कमी असली तरी उत्साह भरपूर जाणवत होता. गावाच्या सुरुवातीलाच डाव्या हाताला एका अत्याधुनिक मांडवानं आमचं लक्ष वेधलं. हा मांडव होता मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्राचा. काळाच्या ओघात वारकऱ्यांच्या विविध सेवांसाठी उभारलेल्या या सुविधा केंद्रात निवारा कक्ष आहे, चरणसेवा आहे, आरोग्यदायक सुविधा देण्यात आलेल्या आहेत, हिरकणी कक्ष सुद्धा उभारण्यात आलेला आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था, महिला स्नानगृहाची व्यवस्था तसंच मोबाईल चार्जिंग स्टेशन अशा विविध सेवा एकाच मांडवात मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रात उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. आम्ही तिथल्या कर्मचाऱ्यांशी बोललो.
1: नमस्कार, माझं नाव डॉक्टर प्रियंका घुगे. मी वैद्यकीय अधिकारी सांगून सरकारकडून जर्मन अँगल नावाचा जो संकल्पना आहे त्याच्या अंडर ZP चे CO सर आणि गजानन पाटील सर आणि BDO सरांनी मिळून व्यवस्थित अरेंज केलेलं आहे. आरोग्य बूथला आम्हाला स्पेशली 2 बेड दिलेले आहेत पेशंटसाठी. आम्हाला प्रॉपर मेडिसिन प्रोव्हाइड केलेलं आहे, इमर्जन्सी मेडिसिन सुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे.
0: पहिल्यांदाच हा प्रयोग होतोय.
1: इथे असे 2 केंद्र केलेले आहेत देहूमध्ये. महिलांसाठी स्नानगृह केलेले आहे आणि मोबाईलचे चार्जिंग स्टेशन दर पिलर्सला जवळपास 6-6 चार्जिंग स्टेशन एका एका पिलरला दिलेले आहेत.
2: नमस्कार, मी डॉक्टर तेजस शरद महामणी बोलत आहे. मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र यामधले आरोग्य सुविधा, खरं आरोग्य सेवाच म्हणेल मी, आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातले डॉक्टर्स मिळून चिरायू फाउंडेशन म्हणून ही संस्था चालू केली. तर त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, त्यांच्याशी संलग्न होऊन आम्ही त्यांची मदत करायला आम्ही येथे जमलेलो आहे.
3: नमस्कार, माझं नाव निकिता शितोळे, मी सांगलीवरून आली आहे. सांगलीमध्येच कॉलेजला आहे. मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रातून आम्ही आता सहाय्यक म्हणून काम करतोय, कारण की पुढं गेल्यानंतर खूप खडतर प्रवास असतो. त्यांचा प्रवास सुखकर आणि सोयीस्कर आणि आरोग्यदायी जावा यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो.
0: आपण प्रवासाला निघालो की शिदोरी घेऊन सोबत चालतो, तर औषधांची शिदोरी तुमच्या सुविधा केंद्रातून त्यांच्यासोबत तुम्ही देता का?
4: नमस्कार, माझं नाव डॉक्टर श्रीकांत बुरांडे. नक्कीच, त्यामध्ये आपण एक किट तयार केलेली आहे. गरजूंना लागणारे जे जे नियमित वापरले जाणारे औषध आहेत, जसं की ORS औषध असून किंवा मग जुलाबाचा किंवा उलटी किंवा अशक्तपणा यासारख्या ताप येणे अशा घटना घडू शकतात, मग ते औषध प्रत्येक त्या किटमध्ये भरलेलं आहे, काहीच अडचण येणार नाहीये.
0: चरणसेवा ही एक सुविधा तुमच्या सुविधा केंद्रात.
5: ती वारकऱ्यांसाठी जवळपास 400 वगैरे किलोमीटर ते चालणार, मग त्यांना ती सेवे थ्रू आमच्याकडून त्यांना त्यांचे पाय दाबून दिले जाईल, जेणेकरून त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना आम्ही सपोर्ट करू वगैरे. मग मशीन वगैरे आहे, बरं वाटेल त्यांना.
6: नमस्कार, माझे नाव वैशाली केशव गोरे, मी देहू माळवाडी येथे अंगणवाडी कार्यकर्ती आहे. आणि आज हिरकणी कक्षासाठी आमची ड्युटी इथं लावलेली आहे. 3 दिवस आमची ड्युटी आहे. महिला ज्या छोट्या बाळांना बेस्ट फीडिंगसाठी घेऊन येतात, तर त्यांच्यासाठी तो कक्ष तयार केलेला आहे. वेळेवर त्यांनी स्तनपान केले पाहिजे, नियोजन इथं केलेले आहे सरकारने.
0: हे सुविधा केंद्र ज्या जागेत उभं आहे ती अगदी मोक्याची जागा, सुरुवातीलाच म्हणाल्याप्रमाणे जे शहराच्या सुरुवातीला बूथ आहेत तिथल्या जागा मालकांविषयी पण बोलत आहोत.
7: नमस्कार, मी संदीप परंडवाल, मी देवड शहर सांस्कृतिक आघाडीचे म्हणजे त्याचा अध्यक्ष आहे आणि त्याचबरोबर आम्ही परंडवाल बंधू ह्या जागेचे मालक आहोत. तर खरं तर मुख्यमंत्री जे आहेत आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं हा जो उपक्रम राबवण्यात आलेला आहे की सध्या काय आहे, सध्या खूप मुसळधार पाऊस सध्या महाराष्ट्रभर पडत आहे, अतिशय बिकट परिस्थिती आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये जर्मन हँगरची संकल्पना महाराष्ट्र शासनाने जी आणली ती वारकऱ्यांसाठी अतिशय योग्य, अतिशय सुविधाजन्य अशी आहे. अनेक प्रकारच्या सुविधा या ठिकाणी आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्याच बरोबरीनं आम्ही एक छोटेसे खारीचा वाटा उचलणारे आहोत, परंतु इथलं जे स्थानिक प्रशासन आहे, देहू नगरपंचायत आहे, तिथले जे मुख्याधिकारी आहेत कोंडे साहेब असतील, त्याचप्रमाणे आमचे बंधू प्रदीप लाल असतील, योगेश परंडवाल असतील किंवा डिवाइनेस्ट हा परिवार असेल, या सर्वांनी यामध्ये मोठं सहकार्य केलेलं आहे.
0: खरं तर या दिवसात पाऊस पडतोच पण यावेळी एक वेगळी गरज निर्माण झाली आहे आणि त्या सगळ्या गरजा पूर्ण करण्याचं काम हे सुविधा केंद्र करत आहे. आपल्या सगळ्यांच्या एकूण

0: सभेसाठी वारकऱ्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं खूप खूप आभार. श्रोतो, खरं तर वारी ही परंपरा आहे आणि परंपरा म्हटलं की अनेक गोष्टी तुम्हाला दरवर्षी तशाच दिसतात, पण निश्चितच आजची वारी थोडी काही कारणानं वेगळी होती आहे. अतिवृष्टीमुळे देहू आणि आळंदीमध्ये वारकऱ्यांची जी संख्या आहे प्रस्थानाच्या दिवशीची मी म्हणतोय, ती लक्षणीयरित्या आम्हाला कमी दिसतीये. या कमी गर्दीचा एकूण या देहू नगरीमध्ये आळंदी नगरीमध्ये कसा परिणाम होतोय अशा दृष्टीनं आम्ही काही चाचपणी केली. आमच्यासोबत एक हॉटेल व्यावसायिक आहेत.
1: माझं नाव सौरभ भगत. रस्ते बंद आहेत, प्रत्येक ठिकाणी जाम आहे, घाटात सगळीकडे पाणी असल्यामुळे पब्लिक येऊ शकत नाही.
0: त्याचा कसा परिणाम झाला?
1: तर जर त्या वर्षी कसं पब्लिक असायची मग, आणि आपण जर त्या वर्षी रोज आपलं हॉटेल नित्यनेम फक्त जेवण असतं, नाश्ता आपण ठेवत नाही, पण हा वर्षातनं एक दिवस असतो की व्यवसाय पब्लिक म्हणजे थांबायला त्यांना टाईम नसतो, दर्शन म्हणा हे या गोष्टी असतात. मग आपले एक वर्षी एक नाश्ताच असतो, पण तेही या वर्षी गणित बिघडले. म्हणजे याच दिवशी फक्त दुकान लावतात, ते त्यांचं थोडं परिस्थिती अवघड आहे.
0: खरं तर वारकरी हे दर्शनासाठी येतात, पण गावकरी हे वारकऱ्यांच्या दर्शनासाठी आतुर असतात. नेमकी यावर्षी वारकरी नाही, तर काय भावना आहे सगळ्या गावकऱ्यांची?
1: चुकल्या चुकल्यासारखं वाटतंय, असं वाटत नाही की बाबा वारी आहे. म्हणजे जर त्या वर्षीची हे असतं वातावरण असतं ते नाही.
0: नक्कीच दरवर्षीची ही वारी आहे, परंपरा आहे आणि त्याची मर्जी आहे. तर निश्चित हा जो काही कमी संख्येचा भाग आहे तो भरून येईल अशी आपण अपेक्षा करूयात. आणि हे सगळे जे वारकरी आहेत ते इथं फक्त देहूमधून या वारीला सुरुवात नाही करणार आहेत, तर आवाहनानुसार ते पुण्यातून किंवा पुढच्या टप्प्यावरून या वारीला सुरू करतील आणि पुढची वारी मात्र तशीच सुरू राहील अशी आपण अपेक्षा करूयात. सोहळा प्रमुख श्रीमान उमेश महाराज मोरे आपल्यासोबत आहेत.
2: रामकृष्णारी मेका पडे निराळा ऐसा सांडोनी सोहळा, असं ज्या सोहळ्याबद्दल म्हटलं जातं तो जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 341वा पालखी सोहळा आज पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे. प्रस्थानाच्या दिवशी सकाळी मंदिरामध्ये अध्यक्ष विश्वसिंहच्या हस्ते श्रींचा अभिषेक महापूजा होते. त्यानंतर सकाळी 10 ते 12 या काळामध्ये देवकरांचं काल्याचं कीर्तन होतं. त्यानंतर दुपारी 2:30 मुख्य प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होते. मुख्य प्रस्थान पादुकांची मान्यवरांच्या हस्ते वारकऱ्यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर वारकऱ्यांना नारळ प्रसाद, दिंडेवाल्यांना, दिंडे प्रमुखांना, सेवेकरांना नारळ प्रसाद दिला जातो. आणि त्यानंतर पालखीची मंदिर प्रदक्षिणा होऊन पालखी मंदिराच्या बाहेर निघते आणि इनंद्रावाड्यामध्ये प्रवेश करून त्या ठिकाणी समाजात येऊन मुक्काम होतो. आणि उद्या सकाळी साधारणपणे 10 दरम्यान आपण आकुर्डीकडे प्रस्थान ठेवतो. काय झाले, या कालच्या पावसाच्या परिस्थितीमुळे, पूरपरिस्थितीमुळे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून जो भाविक जे दिंडेवाडी देवमध्ये दाखल होत असतात, कालच्या थोड्याशा पावसाच्या त्यांना अडथळा निर्माण झालेला आहे. परंतु पावसाने आज उघडीप झाल्यामुळे बऱ्यापैकी लोकांनी देहूकडे येण्याचं आता सुरू केलेलं आहे आणि उत्साहात अजिबात तिळमात्र कमी नाही आहे वारकऱ्यांच्या. आणि तोच उत्साह, तोच जोश वारकऱ्यांमध्ये, ती श्रद्धा, तीच ओढ पंढरपूरच्या पांडुरंगाची ती आहे. आणि आता उत्साह आपल्याला पाहायला मिळते, गर्दी त्याप्रमाणे व्हायला लागलेली. थोडंसं अशा परिस्थितीने नियोजन करणं, जिल्ह्यांची गैरसोयीनं होऊ देणं हे थोडंसं आव्हान आमच्यासमोर असतं. परंतु प्रशासनाच्या सर्व भाविकांच्या किंवा नागरिकांच्या मदतीने तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जातो.
0: जरी पाऊस असला तरी तो पाऊसही त्याचाच आशीर्वाद आहे, हा नेहमीचाच आपला वारीमधला अनुभव आहे. तर त्या प्रसादाच्या रूपाने आपण त्याचा स्वीकार करत पुढचं सगळं नियोजन करत वारी नेहमीसारखी त्याच उत्साहात पार पडणार आहे.

0: देहू संस्थानचे अध्यक्ष श्रीमान जालिंदर महाराज मोरेजी आमच्यासोबत आहे.
1: आज देहू संस्थानचं पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे आणि ह्या वर्षीचं प्रस्थान आपले कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे सपत्नीक येत आहे.

0: त्यांच्या हस्ते प्रस्थानचा कार्यक्रम करण्यात येईल. आपल्या पालकमंत्री हे उपस्थित आहेत, सुनेत्राराजे पवार. आता ह्या जरी पाटका आलेलाच आहे कोल्हापूरवर,
1: मानाचा
0: जरी पाटका, त्याचाही आता हे होईल. आणि हे पालखी सोहळ्याचा कार्यक्रम हा आमचा 20 सोहळा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी जी मीटिंग आम्ही करतो दिंडीवाल्यांची, तेव्हापासून आपण ही चालू केलेली आहे. आणि त्यांच्यात मग सगळ्या दिंडीवाल्यांच्या काय आडी अडचणी असतील, पुढच्या शासकीय ह्याच्यातनं आपल्याला त्या आडी अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जातो.
1: या वारीच्या निमित्तानं वर्षभर काय उपक्रम असतात संस्थांचे, म्हणजे पालखीचं रथ असेल, सगळं वर्षभराचं नियोजन असेल, दर्याला भेटणं म्हणा वगैरे?
0: हो, दर महिन्याला आमची मासिक मीटिंग असतील आणि त्या निमित्ताने आपल्याला जे जे काही सुधारणा करायच्या आहेत त्या आम्ही करतो. आता गेल्या वर्षी आम्ही ठरवलं पालखीचा रथ करायचा, कारण 30 वर्ष झालेली होती रथाला, रथ थोडा खिळखिळाही झाला होता, त्यामुळं आम्ही यंदा नवीन रथ केलेलाच आहे.
1: काय नवीन सुविधा नव्या रथात आहेत?
0: नवीन सुविधा म्हणजे GPS सिस्टीम आहे, नंतर आपलं रथाचं वजन हलकं केलेलं आहे, बैलांना जो लोड जास्त होत होता तो कमी केलेला आहे, 700 किलोनी वजनाचं कमी झालेलं आहे. आणि शुद्ध चांदीमध्ये 250 किलोच्या रथाची कम्प्लीट रचना झालेली आहे.
1: खूप छान. तर याच रथावर आरूढ होऊन तुकोबा महाराज
0: पंढरीला ह्याला जातील वारीला.
1: सगळी पावलं सोबत चालणार आहेत, त्यांना शुभेच्छा देऊयात आपण.
0: आता नुकतंच आपल्याला कोल्हापूर छत्रपतींकडनं ह्या जरी पाटक्याचं हे झालेलं आहे, त्याचबरोबर आपल्या पालखीबरोबर जे अश्व असतात, एक बाबुळगावकरांचा आणि एक मोहिते पाटलांचा अकलूजच्या, ते स्वतः मोहिते पाटील उपस्थित आहेतच इथं.
2: मी डॉक्टर धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील, आपल्या देऊ संस्थांच्या वतीनं तुकाराम महाराजांच्या आशीर्वादानं अश्वसेवेच्या माध्यमातून ही सेवा करण्याचं भाग्य आमच्या कुटुंबाला मिळालंय.
1: या अश्वचं काय वैशिष्ट्य असतं, तो इतर अश्वांपेक्षा जसं आपण म्हणाल की त्याची निवड मुद्दाम तशी केली जाते, त्या वाणाची म्हणा किंवा एकूण त्याच्या गुणांची, हे कुठले गुण आहेत?
2: अश्वामध्ये बालभवरे बघितले जातात, त्याच्यामध्ये शुभ अशुभ बालभवऱ्यांचे अनेक प्रकार आहेत. याच्यामध्ये शास्त्रानुसार शालत्रानुसार जे शुभ भवरे अश्वामध्ये असत असे शुभ भवरे सगळे बघून, मग देवमन आहे, कंठ आहे, असे बालभवऱ्यांची ज्या अश्वामध्ये आहेत उत्पत्ती, अशा अश्व आम्ही देतो बालकी.
1: आणि अभिनंदन तुमचं की ही सेवा तुम्हाला करायला मिळते. शोधो, मागच्या काही वर्षांपासून वारी, दिंडी आणि तरुण, IT क्षेत्र, नवनवीन क्षेत्रातले तरुण यांचं एक नवं समीकरण जुळतंय, जुळू पाहताय. या क्षेत्रातून प्रत्यक्ष अध्यात्माकडे वळतानाही अनेक तरुण आपल्याला दिसत आहेत. असेच IT मधून अध्यात्माकडे वळलेले, आता कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असलेले चेतनानंद महाराज पुणेकर यांनी देहूतील प्रस्थानाच्या निमित्ताने तरुणांना थेट संदेश दिलाय, तो असा.
3: वारी काय असेल तर ती समन्वय साधणारा वारकरी संप्रदाय आहे. मानवतेच्या कल्याणासाठी विश्वमौली ज्ञानोबरायांनी चंद्रभागेच्या वाळवंटावर आध्यात्मिक लोकशाहीचं बीजारोपण केलं आणि त्याचा कळस जगद्गुरु श्री तुकोबराय झालेत. आणि म्हणून पहिले प्रस्थान जगद्गुरु तुकोबरायांचं आहे, उद्याचं प्रस्थान विश्वमौली ज्ञानोबरायांचं आहे. पंढरपूरमध्ये हा पालखी सोहळा ज्यावेळी जातो त्यावेळीही पहिला पालखी सोहळा हा जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा असतो. माझ्या दृष्टीने वारीच्या परंपरेच्या माध्यमातनं आजच्या तरुण पिढीने एक, तुम्हाला विज्ञान युगामध्ये AIच्या युगामध्ये तुम्ही जरी असाल तरी लाईक स्ट्रेस मॅनेजमेंट, डिस्ट्रॅक्शन मॅनेजमेंट, या सगळ्यात बरोबरच टाईम मॅनेजमेंट, ह्या खूप साऱ्या गोष्टी पाहायला तुम्हाला वारीमध्ये शिकता येतील. निखळ आनंद, निरागस आनंद, निस्वार्थी भावना, निरपेक्ष भावना, द्वेषरहित जगणं, लोभरहित जगणं, माया मोहारहित जगणं, हे कसं असावं आणि विठ्ठलाप्रती समर्पण कसं आहे याचा अद्वैताचा अनुभव घ्यायचा असेल तर मला वाटतं प्रत्येकाने वारी केली पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय 2 वेळा शब्द वापरत आहेत, त्यांच्या गाथेमध्ये तुम्ही जर पाहिलं तर फार ते दुरुक्ती करत नाही, पण इथे वारकऱ्याला सांगतायत, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने फळ अवघेची येणे, अभिमान नुरे कोड अवघेची पुरे, तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा, काय करावी साधने फळ अवघेची येणे. सगुणाकडनं निर्गुणाकडे जाण्याची प्रोसेस जगद्गुरु

0: परंपरांनी आपल्याला समजावून सांगितलेली आहे. पंढरीचा पांडुरंग युगे 28 भक्त पुंडलिकाच्या हाकेमुळे उभा राहिला असं आपण सगळं म्हणतो. ज्ञानोबाराय सुद्धा वारीचं महत्व सांगताना म्हणतात, पंढरीच्या वाटे अनंत घडती याग, वैकुंठीचा मार्ग तेने संगे. म्हणजे वैकुंठाचा मार्ग त्याच्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात त्या प्रयत्नांमध्ये तुम्ही पंढरीच्या वाटेवर एक पाऊल टाकलं तरी अनंत यागाचं फळ तुम्हाला मिळतंय. म्हणून वारी माझ्यासाठी आध्यात्मिक पण आहे, वारी माझ्यासाठी सामाजिक पण आहे, वारी माझ्यासाठी पर्यावरणाच्या जवळ जाणारी आहे.
1: या निमित्ताने राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
2: आज अशी एकही गोष्ट नाही की अजितदादांशिवाय आपल्याला करायची सवय आहे. वारकरी म्हणजे त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता, पण नियतीचा खेळ आपल्याला पुढे जावंच लागतं. आम्ही काल जेव्हा या पावसाचा आढावा घेतला तेव्हाच सगळ्या नागरिकांना वारकऱ्यांना आम्ही सूचना दिलेल्या होत्या. पुण्यावर पुण्याकडून येणारी वारकरी मंडळी असती त्यांना आम्ही पुण्यातच थांबण्याच्या सूचना दिलेल्या होत्या आणि त्यांना सांगितलं होतं की ह्या दोन्ही पालख्या जेव्हा पुण्यात येतील तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये सामील व्हा आणि त्या सगळ्या वारकऱ्यांची सोय आम्ही पुणे महानगरपालिकांच्या शाळांमध्ये केलेली होती. त्यामुळे सगळ्या वारकऱ्यांना ते म्हणजे सूचना पोहोचलेल्या आहेत. त्यामुळे आज इकडे वारकऱ्यांचा ओघ नाहीये. आता हीच पालखी जेव्हा पुण्यामध्ये जाईल, ह्या दोन्ही पालख्या पुण्यामध्ये जातील तेव्हा ते सगळेजण या पालख्यांबरोबर पुढे जातील.
1: पुढे जाणं, चालत राहणं आणि शेवटी त्याच्या चरणी लीन होणं याच उद्देशानं अनेक दिंड्यांचे वारकरी भक्त देहूतून संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांच्या पालखीसोबत प्रस्थान ठेवून मार्गस्थ झाले आहेत. ठरल्याप्रमाणे 8 तारखेला पुढच्या मुक्कामासाठी आणि 9 आणि 10 तारखेला पुण्याच्या मुक्कामासाठी ही पालखी मार्गस्थ झाली आहे. सर्व वारकऱ्यांवर भक्तांवर माऊलीची कृपा राहो आणि त्यांचं इच्छित असलेलं माऊलींचं दर्शन त्यांना हो, हीच माऊलींचरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी.

0: आत्ताच आपण ऐकलात पायी वारी पंढरीची, देहू येथून संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. निर्मिती सहाय्य आणि निवेदन संजय भुजबळ. सादर करते विक्रांत मंडपे. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी चंद्रपूर केंद्रानं सहक्षेपित केला.
2: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049114444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.
3: बदला बदला कवळ बदला.
4: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
3: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर आरबीआय च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. आरबीआय सांगते जाणकार बना, सतर्क रहा.
2: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
5: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
2: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
5: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
2: WCL, CGHS, रेल्वे, PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
5: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
2: विश्वासाचं ठिकाण,
5: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल.
1: श्रोतेहो, आमच्या कार्यक्रमाविषयीचं निवेदन. सकाळी 10 वाजता सजग नागरिक पारदर्शक मतदार यादी चंद्रपूर जिल्हा SIR अभियान 2026 अंतर्गत. या विषयासंदर्भात चंद्रपूर

चार जिल्हाधिकारी वसुमना पंत यांची संगीता लोखंडे यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करणार आहोत. या कार्यक्रमाची वेळ लक्षात घ्या, आज सकाळी 10 वाजता. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोते, आतापासून 10 वाजेपर्यंत विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम साक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सुदूर विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकत होता. हे कार्यक्रम आम्ही साक्षेपित केलेत.

0: 103 मेगाहर्ट्ज FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 10 वाजलेत. सजग नागरिक पारदर्शक मतदार यादी चंद्रपूर जिल्हा SIR अभियान 2026 याविषयी चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत यांची संगीता लोखंडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: श्रोत्यांनो नमस्कार. लोकशाहीचा सर्वात महत्वाचा आधारस्तंभ म्हणजे आपली मतदार यादी. ही मतदार यादी अधिकाधिक पारदर्शक, त्रुटीरहित आणि अद्ययावत असणं अत्यंत गरजेचं आहे. याच उद्देशानं भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सध्या चंद्रपूर जिल्ह्यात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026 अर्थात SIR अभियान युद्ध पातळीवर राबवलं जात आहे. या मोहिमेच्या अंतर्गत प्रशासन प्रत्येक घरापर्यंत पोहोचत असून एकही पात्र नागरिक मतदानापासून वंचित राहू नये यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. आज या महत्वपूर्ण अभियानाविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा मुख्य जिल्हा निवडणूक अधिकारी आदरणीय वसुमना पंत मॅडम. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार
1: मॅडम. चंद्रपूर जिल्ह्यात सध्या भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026 हे अभियान युद्ध पातळीवर राबवलं जात आहे. तर या अभियानाचा मुख्य उद्देश काय सांगता येईल आणि हे अभियान राबवण्याची गरज का भासली?
2: भारत निवडणूक आयोग ECI निर्देशप्रमाणे राबवण्यात येत असलेली SIR ड्राईव्ह स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ड्राईव्ह फेज 3 मध्ये आता महाराष्ट्र राज्यामध्ये चालू झालेली आहे. त्याचा मुख्य उद्देश म्हणजे एकही पात्र मतदार वंचित राहू नये आणि एकही अपात्र मतदार यादीत येऊ नये असं आहे. आणि त्याचप्रमाणे मतदार यादी अधिक सूचक, अचूक, अद्यावत आणि त्रुटीरहित करणे हे याचा मुख्य उद्दिष्ट आहे. भरपूर वेळी आपण असं पाहतोय की मतदार यादीमध्ये मतदारांची कधी कधी मृत्यू होते, कधी कधी त्यांचा पत्ता बदलते किंवा आपल्याकडे नवीन मतदार

0: या रोतो, तर त्या पूर्ण मतदार यादीला एक वन्स अँड फॉर ऑल क्लीन करून आपण एक अचूक मतदार यादी तयार करण्यात यावी, त्याच्यासाठी आपण स्पेशल इंटेन्सिव्ह ड्राईव्ह घेतोय.
1: नक्कीच. या एसआयआर अभियानात नागरिकांची भूमिका काय आहे आणि त्यांचा सहभाग नेमका कशा प्रकारे राहणार आहे?
0: या पूर्ण अभियानात नागरिकांची भूमिका खूप अत्यंत महत्वाची आहे. प्रत्येक नागरिकांना आमची बीएलओ मार्फत एक एन्युमरेशन फॉर्म देण्यात येईल. त्या एन्युमरेशन फॉर्म मध्ये त्यांनी स्वतःची जी माहिती भरलेली आहे ते पडताळून पाहायची आहे आणि अचूक माहिती जी आहे ते भरून त्यांनी फिलअप करून द्यायची आहे.
1: अच्छा, या अभियानात नागरिकांना कोणकोणत्या सुविधा उपलब्ध राहणार आहेत?
0: नागरिकांना सहजपणे या प्रक्रियेत सहभागी होता यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मार्फत घर भेटी, जिल्हास्तरीय आपण एक मदत कक्ष ईआरओ म्हणजे मतदार नोंदणी अधिकारी एसडीएम स्तरावरील मदत केंद्र आणि ऑनलाईन सुविधा ज्यामध्ये वोटर हेल्पलाईन ऍप आणि भारत निवडणूक आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ वेब पोर्टल voters.eci.gov.in या सिटीजन सर्व्हिस पोर्टलचा समावेश होतो त्यावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
1: मॅडम, ऑनलाईन सुविधा आणि वॉटर हेल्पलाईन ऍपचा वापर नागरिक कसा करू शकतील?
0: नागरिक वॉटर हेल्पलाईन ऍप आणि सिटीजन सर्व्हिस पोर्टलवर उपलब्ध ऑनलाईन सुविधांद्वारे स्वतःची माहिती तपासू शकतात, आवश्यक असल्यास एन्युमरेशन फॉर्म ऑनलाईन भरू शकतात आणि अर्जाच्या स्थितीत माहिती देखील पाहू शकतात.
1: अच्छा, मतदार यादी पारदर्शक आणि त्रुटीरहित असावी यासाठी प्रशासन नेमकी कोणती पावलं उचलत आहेत मॅडम?
0: मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरभेटीद्वारे माहितीची पडताळणी करत आहे. स्थलांतरित मय्यत किंवा दुबार नोंदणीबाबत माहिती तपासली जात आहे. प्रत्यक्ष पडताळणी आणि उपलब्ध अभिलेखांच्या आधारे माहिती खातरजमा केली जात आहे.
1: चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण आणि आदिवासी भाग मोठ्या प्रमाणात आहे मॅडम, तर या भागातील नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणते विशेष उपक्रम राबविले जात आहेत का?
0: ग्रामीण आणि दुर्गम भागातील प्रत्येक पात्र नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवावी यासाठी जनजागृती उपक्रम, स्थानिक यंत्रणांचा समन्वय आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या मार्फत प्रत्यक्ष संपर्कावर भर देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सर्व राजकीय पक्षांना सहभागी करून घेण्यात येत आहे.
1: वंचित घटक असतील किंवा दिव्यांग आणि तृतीयपंथी मतदारांसाठी प्रशासनानं नेमकी कोणती व्यवस्था केलेली आहे?
0: प्रत्येक पात्र मतदाराचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी दिव्यांग, वंचित आणि तृतीयपंथीय नागरिकांना विशेष सहाय्य, मार्गदर्शन आणि माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार थर्ड जेंडर नागरिकांकरिता विशेष शिबिरांचं देखील आयोजन करण्यात येईल.
1: अच्छा मॅडम, मतदान केंद्र स्तरावर नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी नेमकी काय उपाययोजना करण्यात येते?
0: मतदान केंद्र स्तरावर मतदान केंद्र स्तरीय अधिकारी मार्फत आवश्यक मार्गदर्शन दिले जात आहे. याशिवाय जिल्हास्तर आणि मतदान नोंदणी अधिकारी एसडीएम व संबंधित तहसीलदारे मदत कक्ष उपलब्ध करण्यात येत आहे.
1: मतदान केंद्र स्तरीय अधिकारी जेव्हा घरभेटी देतात तेव्हा नागरिकांनी नेमकी कोणती माहिती देणं अपेक्षित आहे?
0: नागरिकांनी आपलं पूर्ण नाव, पत्ता, कुटुंबांची यादी, मोबाईल क्रमांक आणि आवश्यक इतर माहिती अचूकपणे दिली पाहिजे.
1: अच्छा, मतदान केंद्र स्तरीय अधिकारी जेव्हा घरभेटी दरम्यान नागरिकांना भेटतात त्यावेळी कोणती कागदपत्रांची आवश्यकता आहे?
0: नागरिकांनी ओळख, पत्ता आणि आवश्यक असल्यास जन्मतारीख पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्र जवळ ठेवावी. ज्या मतदारांचे मॅपिंग झालेले आहे असे मतदारांचे कोणतेही कागदपत्र पुरावे देण्याची आवश्यकता नाही.
1: आपण बघतो अनेक वेळा वोटर मॅपिंग हा शब्द नेहमी वापरला जातो, तर नागरिकांच्या दृष्टीने याचा नेमका काय अर्थ सांगता येईल मॅडम?
0: एसआयआर अभियानामध्ये वोटर मॅपिंग म्हणजे सध्याच्या मतदाराची माहिती पूर्वीचे विश्वसखोल पुनरीक्षणातील उपलब्ध नोंदणीशी जोडून पडताळणी करण्याची प्रक्रिया आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या प्रक्रियेसाठी सन 2004 मधील मतदार यादीची संदर्भ वापरण्यात येत आहे. यामध्ये मुख्यतः दोन प्रकार आहे, पहिले म्हणजे सेल्फ मॅपिंग आणि दुसरे म्हणजे प्रोजेनी मॅपिंग. सेल्फ मॅपिंग मध्ये एखादा मतदार स्वतःची नोंद पूर्वीचे 2004 मधील मतदार यादीतील स्वतःच्या नावाशी जोडतो आणि दुसरा आहे प्रोजेनी मॅपिंग, ज्याच्यामध्ये जर संबंधित मतदाराचे नाव पूर्वीची नोंदणीमध्ये उपलब्ध नसेल परंतु त्याचे आई वडील किंवा कुटुंबातील सदस्यांचा नोंद उपलब्ध असेल तर त्या आधारे संबंध जोडून पडताळणी केली जाते. या प्रक्रियेचा उद्दिष्ट मतदारांची माहिती अधिक अचूक आणि विश्वासार्ह करण्यात आहे.
1: मॅडम, जर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरभेटी दरम्यान संबंधित मतदार घरी उपस्थित जर नसतील तर त्यांनी मग त्यावेळी काय करायला हवंय?
0: संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी

0: अधिकारी यांच्याकडून मतदार कडून एन्युमरेशन फॉर्म प्राप्त करून घेणे करिता जुलै 2026 मध्ये 3 वेळा गृह भेट देण्यात येणार आहे. 3 वेळा गृह भेट दिल्यानंतर देखील मतदार व संबंधित मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांची भेट न झाल्यास संबंधित मतदारांनी स्वतःहून मतदान केंद्रस्तरीय अधिकारीशी संपर्क साधावा किंवा उपलब्ध ऑनलाईन सुविधेचा वापर करून माहिती भरून घ्यावी.
1: समजा अजूनही मतदारांनी आपल्या माहितीचा फॉर्म जर भरला नसेल तर त्यांनी काय करायला हवंय?
0: अशा मतदारांनी तत्काल आपले ईएफ फॉर्म भरून संबंधित मतदार केंद्रीय स्तरीय अधिकाऱ्याकडे किंवा उपलब्ध ऑनलाईन सुविधाद्वारे सादर करावे.
1: आणि ज्या मतदारांनी माहिती अपूर्ण भरली आहे किंवा प्रलंबित आहेत अशा वेळी काय करायला हवंय?
0: अपूर्ण माहिती भरणार नाही, कारण आपले बीएलओ सोबत असणार आहे. जर त्यांनी काही अपूर्ण माहिती भरली असेल,
1: त्यांनी काही गोष्टी नाही सांगितल्या,
0: हा तर मग ते बीएलओ ला सांगून ते भरून घेता येईल त्यांना. येस.
1: नागरिकांना मदतीसाठी कोणकोणती साधनं उपलब्ध आहेत मॅडम?
0: मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, जिल्हास्तरीय मदत कक्ष, ईआरओ स्तरावरील मदत केंद्र, मोटर हेल्पलाईन ऍप, तसेच टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 1950 उपलब्ध आहे.
1: नागरिकांनी या मोहिमेकडे अगदी गांभीर्याने बघायला हवं आहे, तर यासाठी आपण काय सांगाल?
0: खर कारण आपल्याकडे हा जे एसआयआर ची ऍक्टिव्हिटी आहे ते मतदार यादीतील प्रत्येक नोंद ही नागरिकांची लोकशाहीच्या अधिकाराशी संबंधित आहे. अचूक माहिती देणं आपला कर्तव्य आहे आणि आपण हा सेल्फ स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन रोल करून आपली जी मतदार यादी आहे, वोटर लिस्ट आहे, त्याला अपडेट करतोय. तो अपडेटची प्रक्रिया आपण आता एवढे वर्षानंतर करतोय, तर म्हणजे त्यांच्याकडून जे आपल्याला अचूक माहिती मिळाली तेवढा चांगला आपला रोल अपडेशन होईल.
1: नक्कीच नक्कीच. मॅडम, लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक मतदारानं सक्रिय सहभाग घेणं आवश्यक आहे.
0: आपण म्हणतो की भारत पूर्ण जगभरात लार्जेस्ट डेमोक्रेसी आहे. आपण स्वतःचं मत वोट टाकून आपले मताशी आपला सरकार स्वतः निवडतो आणि त्या शासनामार्फत आपल्याला भरपूर स्कीम्स आणि योजना राबवण्यात यावी आणि आपल्याला जे कॉन्स्टिट्यूशनल राईट हे दिलेलं आहे त्याचा आपण नक्की वापर केला पाहिजे आणि त्या राईट आपण बजावलं गेलं पाहिजे.
1: या मुलाखतीच्या शेवटी आपण सर्व जनतेला काय आवाहन करणार?
0: माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की हा स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ड्राईव्ह आहे, त्याच्यात आपला घरोघरी आता 1 जुलै पासून 29 जुलै पर्यंत बीएलओ आपल्या घरी भेट देणार आहे. बीएलओ ज्यावेळी आपल्या घरी भेट देतील त्यावेळी त्यांना प्लीज अचूक माहिती आणि त्यांना सहकार करावी. त्यांनी जो काय प्रश्न विचारले त्याला तुम्ही व्यवस्थित उत्तर द्यावी. नागरिकांना मी एक सांगते की हा पूर्ण प्रक्रियामध्ये एकही मतदार आपला वंचित राहणार नाही आहे आणि सोबतच एकही अपात्र मतदार आपली यादीत येणार नाही आहे. हा पूर्ण प्रक्रिया खूप पारदर्शक आहे, ट्रान्सपेरंट आहे आणि प्रत्येकांना ऑपॉर्च्युनिटी पण भेटणार आहे, जेणेकरून त्यांचं जर नाव वगळण्यात आलं तर त्याला आपण परत ऍड करता येते. त्यामुळे हा नॅशनल वर्क आहे आणि त्याच्यात आपण सगळ्यांनी सहकार करावे.
1: नक्कीच. तर मॅडम, आपण आज अतिशय सोप्या शब्दात एसआयआर अभियानाचं महत्व स्पष्ट केलं, बीएलओच्या घरभेटीचं महत्व, आवश्यक कागदपत्र, ऑनलाईन ऍप्सचा वापर आणि विशेषतः ग्रामीण, आदिवासी तसेच वंचित घटकांसाठी प्रशासनानं केलेल्या विशेष सोयी सुविधांविषयी आपण दिलेली माहिती अत्यंत मोलाची आहे. एक सजग नागरिक म्हणून मतदार यादीत आपलं नाव तपासणं, ते अद्ययावत करणं ही केवळ आपली जबाबदारी नसून आपलं कर्तव्य आहे, हा संदेश चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेपर्यंत नक्कीच पोहोचेल. प्रशासनाच्या या कौतुकास्पद मोहिमेला आणि आपल्या सर्व प्रयत्नांना आमच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. आपण आपला अमूल्य वेळ काढून नागरिकांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद.
0: थँक्यू.
2: आताच आपण सजग नागरिक, पारदर्शक मतदार यादी, चंद्रपूर जिल्हा एसआयआर अभियान 2026 याविषयी चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत यांची संगीता लोखंडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. मुलाखतीचा हा कार्यक्रम आकाशवाणी चंद्रपूर केंद्रानं प्रसारित केला. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोते, आमच्या

0: हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमासंदर्भातलं निवेदन ऐका. श्रुतो बहिऱ्या किंवा तीव्र श्रवणदोष असलेल्या मुलांना आधुनिक वैद्यकीय उपचारांमुळे ऐकण्याची आणि बोलण्याची नवी संधी उपलब्ध होत आहे. कॉक्लिअर इम्प्लांट ही उपचार पद्धती नेमकी काय आहे, कोणत्या मुलांना त्याचा लाभ होऊ शकतो, शस्त्रक्रियेनंतर स्पीच थेरपीचं महत्व काय, तसंच या उपचारासाठी शासन किंवा विविध सामाजिक संस्थांकडून कोणती आर्थिक मदत उपलब्ध होऊ शकते, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आणि सविस्तर माहिती तज्ज्ञांकडून मिळवण्याची संधी आकाशवाणी चंद्रपूर केंद्रानं श्रोत्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे. आकाशवाणीच्या हॅलो डॉक्टर या दूरध्वनीवर आधारित जनजागृती कार्यक्रमामध्ये कान नाक घसा तज्ज्ञ डॉक्टर मंगेश गुलवाडे हे कॉक्लिअर इम्प्लांट बहिऱ्या मुलांना ऐकण्याची नवी संधी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत आणि श्रोत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आता सकाळी 10:30 करण्यात येणार आहे. या विषयासंदर्भात आपले प्रश्न विचारण्यासाठी आपण 0712254634 या आमच्या दूरध्वनी क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता. या विशेष कार्यक्रमाचं प्रसारण होईल 11 जुलैला सकाळी 11 वाजता आकाशवाणी चंद्रपूर केंद्रावरून. तेव्हा आपल्या प्रश्नांचं या जनजागृती उपक्रमामध्ये अवश्य सहभागी व्हा आणि कॉक्लिअर इम्प्लांट श्रवणदोषाचे वेळेवर निदान, उपचार आणि उपलब्ध शासकीय तसंच सामाजिक मदतीविषयी विश्वासार्ह माहिती जाणून घ्या. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमासंदर्भातलं निवेदन आता आपण ऐकलं.
1: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
2: अनेक प्रश्न, अनेक शंका,
1: तर कुठे मिळेल याचं समाधान
2: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून
2: कॉल करा आणि प्रश्न विचारा
1: 0712254634 या नंबरवर.
2: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
1: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11 वाजता.
2: हॅलो डॉक्टर.
1: हॅलो डॉक्टर.

0: घ्या चहा. साखर कमी ठेवली आहे बरं का?
1: अगं आता 50 वर्ष झालीत, अजूनही माझी आवड लक्षात ठेवतेस का?
0: आवड नाही हो, सवय झाली आहे तुमची.
1: अगं आठवतंय का, पहिल्यांदा तू मला चहा दिला होतास तेव्हा तुझा हात कापत होता.
0: हो तर, आणि तुम्ही इतके गंभीर वाटलो, खूप रागीट असणार.
1: राग तर अजूनही येतोच ग.
0: हो पण आता माहिती आहे, तेही माझ्यावरच प्रेमच आहे.
1: हो खरे, पण खूप काही बदललंय. पण एक गोष्ट नाही बदलली.
0: काय हो?
1: तुझी साथ.
0: आणि तुमचीही.
2: वेळ बदलली, वर्षे बदलली, पण सहवास मात्र बदलला नाही. सहवासाची सोन पावले. दर रविवारी सकाळी ठीक 10:30 जरूर ऐका आमची नवी मालिका सहवासाची सोन पावले.

सुदैव आमच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासंदर्भातलं निवेदन. आकाशवाणीच्या हॅलो डॉक्टर या दूरध्वनीवर आधारित जनजागृती कार्यक्रमात कान नाक घसा तज्ज्ञ डॉक्टर मंगेश गुलवाडे हे कॉक्लिअर इम्प्लांट बहिऱ्या मुलांना ऐकण्याची नवी संधी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत आणि श्रोत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आज होते आहे सकाळी 10:30 वाजता. तेव्हा या विषयासंदर्भात आपले प्रश्न विचारण्यासाठी आपण आमच्या 071-72-254-334 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. या कार्यक्रमाचं

प्रसारण होईल 11 जुलैला सकाळी 11 वाजता. तेव्हा श्रोते हो, अच्छा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी फोन करा आणि बहिऱ्या किंवा तीव्र श्रवणदोष असलेल्या मुलांना आधुनिक वैद्यकीय उपचारांमुळे ऐकण्याची आणि बोलण्याची नवी संधी कशी आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. कॉक्लिअर इम्प्लांट ही उपचार पद्धती नेमकी काय आहे ते आपण समजून घेऊया. त्याचा लहान मुलांना कसा लाभ होऊ शकतो त्याची माहिती आपण समजून घेणार आहोत हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून. तेव्हा अवश्य फोन करा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात आता सकाळी 10:30 वाजता. यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक लिहून घ्या 0712-25434 0717-25434.

0: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
1: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
1: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा.
0: आकाशवाणी चंद्रपूर. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत.

प्रपंच चित्रपटातलं ग दि माडगूळकर यांचं गीत आपण ऐकलं. गायक आणि संगीतकार सुधीर फडके. आता ऐकूया पंढरीची वारी या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत. रचना आहे संत जनाबाई यांची.

पंढरीची वारी या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. आता हे आहे जैत्र जैत या चित्रपटातलं गीत.

श्रुतेहो, आज प्रसिद्ध साहित्यिक गोनी गोनी दांडेकर यांचा जन्मदिन आहे. गोनी दांडेकर यांनी कर्नाळा जिल्ह्याजवळच्या ठाकरांच्या जीवनावर आधारित जैत्र जैत नावाची कादंबरी लिहिली होती. हे आहे त्याच जैत्र जैत

0: जैत रे जैत चित्रपटातलं ना धो महानोर यांचं हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, यासोबतच मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होतोय.
1: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
2: अनेक प्रश्न, अनेक शंका,
1: तर कुठे मिळेल याचं समाधान
2: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून
2: कॉल करा आणि प्रश्न विचारा
1: 071-72-254-634 या नंबरवर.
2: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल.

0: दर बुधवारी सकाळी 10:30
1: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
0: हॅलो डॉक्टर.
1: हॅलो डॉक्टर.

आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण श्रोते आपण ऐकत आहात. आता ही वेळ आहे हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची. तेव्हा कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सावन को आणि दो चित्रपटातलं येसुदास यांनी गायलेलं अभिलाष यांचं गीत. संगीतकार राजकमल.

मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे होतं एस एच बिहारी यांचं गीत, संगीत ओ पी नय्यर यांचं. शोधू आता मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं मजरू सुलतानपुरी यांचं गीत ऐकूया, संगीत ओ पी नय्यर यांचं.

फिर वही दिल लाया हूँ या चित्रपटातलं गीत आपण ऐकलत. श्रोतो, आपण आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण ऐकत आहात. यावेळी आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीत.

0: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
1: अनेक प्रश्न, अनेक शंका,
0: तर कुठे मिळेल याचं समाधान
1: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
0: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून
1: कॉल करा आणि प्रश्न विचारा
0: 07172254634 या नंबरवर.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
0: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
1: हॅलो डॉक्टर.
0: हॅलो डॉक्टर.
2: श्रोतेवाच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी चंद्रपुरातले प्रसिद्ध नाक कान घसा तज्ज्ञ डॉक्टर मंगेश गुलवाडे सर आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत आणि श्रवणदोष आणि त्यासंदर्भात कॉक्लिअर इम्प्लांट याविषयी ते श्रोत्यांना मार्गदर्शन करत आहेत. तर श्रोते हो आपलेही काही प्रश्न असतील यासंदर्भात ते तर आपण त्यांच्याशी संपर्क साधून म्हणजे आमच्या 07172254634 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून आपल्या प्रश्नांचं समाधान करून घेऊ शकता. तेव्हा आपण प्रश्न विचारावा आणि शंकांचं समाधान करून घ्यावं. श्रोते हो हिंदी चित्रपट रंगीताचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात आता पुन्हा एकदा मजरू सुलतानपुरी यांचं गीत ऐकूया. स्वर पुन्हा एकवार मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांचं आहे.

0: कारवां चित्रपटातलं सचिन देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे होतं मजरूह सुलतानपुरीचं गीत. सूर मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांचा होता आणि कार्यांचा. श्रोतेहो हिंदी चित्रपट संगीत आपण आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून ऐकलात. आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सत्याने प्रयत्न असतो.
1: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
1: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा.
0: आकाशवाणी चंद्रपूर.
2: श्रोते हो, रोजच्या धावपळीत थांबून स्वतःसाठी दोन क्षण काढूया
3: आणि याच साठी येतोय एक आगळा वेगळा मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम
2: चालता बोलता.
3: रस्त्यावर चालताना,
2: कॉलेजच्या परिसरात,
3: बाजारात किंवा चौकात
2: आम्ही भेटणार आहोत
3: थेट तुम्हाला.
2: काही हलक्या फुलक्या गप्पा,
3: काही रंजक प्रश्न
2: आणि तुमच्या मनात दडलेलं आवडतं गाणं.
3: तुमची गोष्ट,
2: तुमचा आवाज
3: आणि तुझंच गाणं
2: ऐकत रहा आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून.
3: दर सोमवारी सकाळी 10:30 कार्यक्रम
2: चालता बोलता.

0: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
1: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाहीतर तू तुझं पाय.
2: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
3: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
2: प्रत्येक फील्डमध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
3: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
4: करिअरच्या नव्या दिशा.
5: हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 11:00 गझलचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. गुलदस्ता.

पंकज उधास यांनी गायलेली ही होती मुमताज राशीद यांची गझल. आता कैफ भोपाली यांची गझल ऐकूया. गायक जगजीत सिंग.

श्रोते हो, तुमच्या पसंतीच्या मराठी आणि हिंदी चित्रपट गीतांचा फोन इन कार्यक्रम हॅलो आपली आवड आणि हॅलो फरमाईश या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर मंगळवारी सकाळी 11 वाजता आणि त्याचं प्रसारण होईल दर गुरुवारी सकाळी 11:30 वाजता. या कार्यक्रमासाठी आपल्या पसंतीची गीतं आपण आम्हाला सांगू शकता आमच्या या दूरध्वनी क्रमांकावर 0717225434. तेव्हा हॅलो आपली आवड आणि हॅलो फरमाईश या फोन इन कार्यक्रमामध्ये सामील व्हा आणि आपल्या आवडीच्या गीतांचा आनंद घ्या.

0: ಜಯಚಂದ್ರ ಪೂರ್ಕೇಂದ್ರ ಅವರು.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
2: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा
2: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली
1: WCL CGHS रेल्वे PMJY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
2: आज विद्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: विश्वासाचं ठिकाण
2: आरोग्य खात्री मानवटकर हॉस्पिटल.
0: हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत.

अंगार चित्रपटातलं प्रवीण तवणे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दीपक पाटेकर यांचं होतं, स्वर सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांचा.

0: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
1: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाहीतर तू तुझं पाय.
2: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
3: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकत.
2: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
3: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 मिनिटांनी जरूर ऐका कार्यक्रम
4: करिअरच्या नव्या दिशा.

चिमणी पाखरं या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल सहकार्यांनी गायलेलं हे होतं. जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत अच्युत ठाकूर यांनी दिलं होतं. आता चोराच्या मनात चांदणे या चित्रपटातलं एन रेलेकरचं गीत, संगीत आहे सुधीर फडके यांचं, गायक कलाकार जयवंत कुलकर्णी आणि उत्तरा केळकर.

डाळिंबी चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांनी गायलेलं होतं. मादा देवकाते यांचं गीत, संगीत बाळ पळसुले यांचं होतं.

तुमच्या पसंतीच्या मराठी आणि हिंदी चित्रपट गीतांचा फोन इन कार्यक्रम हॅलो आपली आवड आणि हॅलो फरमाइश या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर मंगळवारी सकाळी 11 वाजता आणि त्याचं प्रसारण होईल दर गुरुवारी सकाळी 11:30 वाजता. या कार्यक्रमासाठी आपल्या पसंतीची गीतं आपण आम्हाला सांगू शकता आमच्या या दूरध्वनी क्रमांकावर 0712254634. तेव्हा हॅलो आपली आवड आणि हॅलो फरमाइश या फोन कार्यक्रमामध्ये सामील व्हा आणि आपल्या आवडीच्या गीतांचा आनंद घ्या. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. दुपारचे 12 वाजतात. आता वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल.
1: आज ऐकूया जनीचे बोल, स्वानंदाचे डोल, संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम. लेखन आणि निवेदन प्राध्यापिका मुक्ता गरसोळे कुलकर्णी, सूत्रसंचालन संज्ञा कुलकर्णी, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
2: वनिता मंडळ, या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं, सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, दरवर्षी हजारो वारकरी पांडुरंग भेटीची आस मनात ठेवून लाखो मैल पायी वारी करतात. या वर्षीही त्याला अपवाद नाही. यावेळी सुद्धा वारी मार्गाच्या दुतर्फा वड, पिंपळ, कडुलिंब यासारख्या सावली देणाऱ्या देशी वृक्षांची लागवड करून ग्रीन कॉरिडोर उभारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. पालखी तळांवर संरक्षक भिंती, पालखी कट्टे, कायमस्वरूपी स्वच्छतागृह, हँगर व्यवस्था आणि हाय माल्ट प्रकाश योजना उभारण्यात आलेली आहे. श्रोते हो, कालच म्हणजे 7 जुलैला जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचं श्री क्षेत्र देहू पुणे इथून प्रस्थान झालं आणि आज म्हणजे 8 जुलैला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झाले. या निमित्त वनिता मंडळ या आपल्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत संत जनाबाईंच्या कर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल, स्वानंदाचे डोल. लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा.

भूलोकीचं वैकुंठ असणाऱ्या पंढरी नगरीमध्ये विठ्ठल नामाचा अखंड गजर चालू आहे. अवघी पंढरी नगरी भक्तिरंगामध्ये नाहून गेलीय. आणि एक परकरी पोर एका वाड्याच्या दाराशी उभं राहून मोठ्या आश्चर्यानं हे सगळं बघतीये. ती अगदी हरखून गेलीय. कोण आहे ही परकरी पोर? ही आहे जी. चला तर 13व्या शतकातल्या पंढरपुरात जाऊयात. मराठवाड्यातल्या परभणी जवळच्या गंगाखेड गावातल्या दमा आणि करुंडबाई यांची जनी ही एकुलती एक मुलगी. अगदी लहानपणीच मातृछत्र हरपलं आणि वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी परभणीवरून पंढरपूरला दामाशेठ यांच्याकडे तिच्या वडिलांनी तिला आणलं. दामाशेठ म्हणजे संत नामदेवरायांचे वडील.

बघा, परभणी ते पंढरपूर असा जनाबाईंचा हा पहिला प्रवास झाला. आणि मग ही जनी संत नामदेवरायांच्या कुटुंबात अगदी सामावून गेली. ती स्वतःला 15वी जनी म्हणते. 15वी जनी म्हणजे काय? तर या कुटुंबामध्ये आधी 14 सदस्य आहेत. संत नामदेव, त्यांची पत्नी राजाई, नामदेवांची आई गोणाई आणि वडील दामाशेठ, नामदेवांची 4 मुलं आणि 4 सुना, एक बहीण आणि एक कन्या, असं 14 जणांचं हे कुटुंब. आणि त्या कुटुंबामध्ये ही 15वी जनी. सांगायला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो की मराठी स्त्री संत कवयित्रींची संख्या ही भारतातल्या इतर प्रांतांपेक्षा जास्त आहे. आणि हीच जनाबाई स्वतःला नामयाची दासी जनी असंही म्हणवते. ही तिची स्वनामधन्य मुद्रा आहे.

0: एके दिवशी नहावयास पाणी नव्हते विसणास, देव धावोनी आले शीतल उदक घे घे बोले, आपुल्या हाती विसणी घाली जनीच्या डोळी पाणी, आपुल्या हाते वेणी घाली जनी म्हणे माय आली, जनी म्हणे माय आली।
1: किती उत्कट नाट्य आहे आणि बघा, देव तिच्या सवे नाही तर तिच्यातच आहे याची तिला खात्री आहे। तिचा भक्तीचा अधिकारच इतका आहे की ती देवाशी तद्रूप झालीय। ती म्हणते, देव खाते देव पिते, देवावरी मी निजते।

0: इतकंच काय तर एखाद्या प्रियकराप्रमाणे किंवा पतीप्रमाणे सुद्धा तिने हे नातं अनुभवलंय बर का।
1: विठ्ठल आपल्या दरिद्री घरात येणार त्याचा योग्य पाहुणचार आपण करू शकणार नाही या जाणीवेनं ती खंतावते। ऐन मध्यरात्री रुक्मिणीचा सग दूर करून केवळ आपल्या प्रेमाखातर तो आपल्यापाशी येतो हे उमजल्यावर आनंदानं फुलू नाही ते। तिचा ते तरी कसा, रात्री गुजगोष्टी करता करता झोपून गेला तो उजाडल्यावरही तिथंच झोपलेला। मग जनीच त्याला उठवते मंदिरात धाडते। एके रात्रीचे समयी देव आले लवलाही, एके रात्रीचे समयी देव आले लवलाही, सुख शेज पहुडले जनी सवे गुज बोले। गुज बोलता बोलता, गुज बोलता बोलता निद्रा आली अवचिता, उठा उठा चक्रपाणी उजाडले म्हणे जनी, उठा उठा चक्रपाणी उजाडले म्हणे जनी।

विठ्ठलाशी कसं बहु पेढी आणि बहु आयामी नातंय बघा. एक प्रसंग असा आहे, रोज रोज देवळातलं मिष्टान्न खाऊन देव कंटाळलाय. रोजची पकवान्न रोजची मिष्टान्न त्याला नको झाली आहेत आणि तो जनाबाईंकडे आला आणि म्हणतो, जनी मला काहीतरी खायला दे ग. दासगणू महाराजांच्या पदामध्ये फार उत्तम असं हे पद आहे. ती म्हणते, अरे मी तुला काय खायला देणार, मी तर नामयाची दासी जनी आहे.

0: आणखी एक प्रसंग सांगतात. संत नामदेवांच्या वाड्यामध्ये श्री पांडुरंग आलेत. नामदेवांचा अधिकारच तेवढा आहे. सर्वांनी श्री विठ्ठलांना नमस्कार केला, पण विठ्ठलांची नजर मात्र जनीला शोधतीये. जनी परसदारी कामामध्ये गुंतलेली आहे. तेव्हा श्री विठ्ठल तिला शोधतात, तिच्याबद्दल विचारतात, आणि ती भेटली की तिचं क्षेम कुशल पुसतात आणि हसतातही. एक विलक्षण प्रत्ययकारी असं हे भास दृश्य म्हणजे जनीच्या अभंगाचा गाभा आहे.
1: एके दिवशी वाडी यात देव आले अवचित, एके दिवशी वाडी यात देव आले अवचित, अवघी पायासी लागली देवे त्यावरी कृपा केली. मी बाहेरी कामासी गुंतले, मी बाहेरी कामासी गुंतले, देवे मजला विचारले. बाहेर आहे सवो बोलती, देव मजला हटकती. हात धुवून जवळी गेले, हात धुवून जवळी गेले, कशी गे जनी, देव हसून बोले.
0: किती सुंदर भावदर्शन आहे. जनीचं क्षेम कुशल आणि खुशाली विचारणारा असा हा तिचा सखा पांडुरंग आहे. तिचा हा प्रामाणिक भाव मनाला अगदी भिडतो. स्त्री सुलभ भावना आणि स्त्री हृदयाची स्पंदन सुद्धा जनाबाईंच्या अभंगामध्ये वारंवार बघायला मिळतात. तिने रूढार्थाने संसार केला नाही, पण वात्सल्याचा अखंड झरा तिच्या अभंगातून दिसतो. बाळ क्रीडेच्या अभंगामध्ये ती म्हणते,
1: वैकुंठीचा हरी तान्हा यशोदेच्या घरी, वैकुंठीचा हरी तान्हा यशोदेच्या घरी, पायी पैंजण आणि वाळे, हाती नवनीताचे गोळे, धन्य यशोदाते माय, दासी जनी वंदी पाय. घर हिंदते आकाशी, झाप घाली पिलापाशी, माता गुंतली कामासी, चित्त तिचे बाळापाशी, चित्त तिचे बाळापाशी.
0: बघा, एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणा लिहिते,

जी आध्यात्मिक अनुभूती ही अक्षरशः ती प्रत्येक अभंगामध्ये जाणवत राहते. अनेक वेळेला ती विठ्ठलाला कुटुंब प्रमुखाच्या भूमिकेत सुद्धा बघते बर का. आजच्या भाषेत बोलायचं तर हा फॅमिली मॅन आहे. कसा आहे हा फॅमिली मॅन? तर निवृत्तीला त्यांनी खांद्यावर घेतलंय. निवृत्तीला खांद्यावर का घेतलं? तर निवृत्ती हा द्रष्टा संत आहे, काळाच्या पुढे बघू शकणारा संत आहे, आणि म्हणूनच तो संपूर्ण वारकरी संप्रदायाला मार्गदर्शक आहे. पुढे जनी म्हणते, पुढे चाले ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर माऊली हे वारकरी संप्रदायाचे नेतृत्व करतात, आणि म्हणूनच पुढे चाले ज्ञानेश्वर. आणि मग म्हणतात, मागे मुक्ताई सुंदर. आता ही मुक्ताई खरं तर छोटी आहे वयाने सगळ्यांपेक्षा, मग ती मागे का बरं? तर आपल्यासारखे जे चुकार आणि मागे रेंगाळणारे भक्त असतात ना, त्यांना या भक्तीच्या वाटेवर थोडीशी शिस्त लावून पुढे आणण्यासाठी ती मागे आहे. चला तर ऐकूयात जनाबाईंचा अतिशय सुंदर अभंग.

एके दिवशीचा प्रसंग सांगतात. रात्री विठ्ठल जनीच्या झोपडीत झोपले. दळण दळत होते त्यामुळे शेला आणि माळ काढून ठेवली होती. पण सकाळी देवळामध्ये काकड आरतीची वेळ झाली तेव्हा विठ्ठल घाईघाईनं देवळात गेले. पुजाऱ्यानं पाहिलं तर काय, विठ्ठलाचा शेला नाही आणि माळही नाही गळ्यात. अशा वेळेला पंढरपुरातल्या प्रत्येक घराची झडती घेतली गेली आणि विठ्ठला

0: जनाबाईंना सुळावर चढवण्याची आज्ञा झाली. पण जनीच्या अशा आर्त आणि करुण अशा धावा केल्यामुळे विठ्ठलाचंही अंतकरण द्रवलं आणि त्या सुळाचं पाणी झालं असं सांगतात. लोकसाहित्यामध्ये सुद्धा जनाबाई आणि श्री विठ्ठल यांच्या संबंधाबद्दल खूप गमतीशीर वर्णन येतात. एक प्रसंग असा आहे, सगळे वारकरी पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनाला गेलेत. तुम्हा सर्वांना माहितीये की पंढरपुरामध्ये श्री विठ्ठलाच्या शेजारी रुक्मिणी माता नाहीये उभी. अशा वेळेला ते वारकरी रुक्मिणी मातेला विचारतात, कुठे गेले हो विठ्ठल? रुक्मिणी माता उपहासाने उत्तर देते, गेले असतील कुणाचं तरी दळण दळायला, कुणाची तरी धुणी धुवायला. स्त्री सुलभ मत्सराचा किती सुंदर आविष्कार आहे हा. म्हणूनच रुक्मिणीनी मोठा मजेशीर प्रश्न रात्री विठ्ठलाचे पाय चेपता चेपता विचारलाय.
1: विठ्ठलाचा पाय रुक्मिणी चेपे रागे रागे, खर सांगा देवा जनी तुमची कोण लागे.
0: खर तर रुक्मिणीच्या निर्व्याज अशा प्रेमाचं सगुण रूप म्हणजे जनाबाई आहेत. पण किती सुंदर रंगवलाय हा प्रसंग. हीच जनाबाई कधी कधी अगदी बंडखोरपणे किंवा उद्धटपणे, काही वेळेला धीट आणि सडेतोडपणे आपल्या अभंगामध्ये भाषा वापरत असते. अत्यंत निसंकोचपणे आपल्या भावना व्यक्त करते तेव्हा तिचे अभंग पारदर्शी वाटतात. बघा हा, खरं तर विठ्ठल हा विवाहित परपुरुष आहे, पण त्याच्या भेटीला जायचंय तेव्हा जननिंदेची पर्वा न करता गणिकेसारखी मी बाजारात उतरीन असं ती म्हणते. बिनदिक्कत त्याच्या घरी जायची भाषा करते आणि पंढरीमध्ये भक्तीचं पाल मांडलंय असंही सांगते. जीवभावाकडून शिवभावाकडे जाताना हे स्वतःहून स्वीकारलेलं स्वैरिणी पद आहे. ती म्हणते,
1: डोईचा प्रर आला खांद्यावरी, डोईचा पद आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, हाती येऊन टाळ खांद्यावरी वीणा, आता मज मना कोण करी. जनी म्हणे देवा मी झाले वेसवा, जनी म्हणे देवा मी झाले वेसवा, निघाले केशा घर तुझे.
0: बघा, ही चांगल्या अर्थाने असणारी बंडखोरी स्पष्ट तिखट आणि सडेतोड शब्द आहेत. म्हणूनच तत्कालीन सामाजिक परिस्थितीबद्दल सुद्धा ती बोलते आणि जातीभेदाबद्दल सुद्धा विठ्ठलाला सडेतोड प्रश्न विचारते. ती म्हणते, राजाई गोणाई अखंडित तुझे पायी, राजाई गोणाई अखंडित तुझे पायी, मज ठेवियले द्वारी नीच म्हणोनी बाहेरी.

नारा गोंदा महादा विठा ठेवी अले अग्रवाटा देवा केव्हा क्षेम देसी आपुली म्हणोनी दासी जनी। बघा तेराव्या शतकातल्या उपेक्षितांची आणि वंचितांची ही प्रतिनिधी आहे, पण धाडस केवढं साहस केवढं की साक्षात तत्कालीन सामाजिक परिस्थितीवर प्रश्न करू शकते। हीच जनाबाई पुढे अतिशय तिखटाच्या शब्दामध्ये विठ्ठलाला मूळ मायेच्या कारट्या असं म्हणते आणि मग पुढे एका भारुडामध्ये ती असं म्हणते, खंडेराया तुझ करीते नवसू खंडेराया।

ಸೇರಾಯಾ ಸಾಸ್ರಾಮೆಲಿಯಾ ಹೊಯಿಲ ಆನಂದ ಮರುದರೆ ನಣಂದ ಖಂಡೇರಾಯ ಜನಿಮಣೆ ಖಂಡೋ ಔಘೆ ಮರುದೆ ಎಕ್ಟಿಸ ರೌದೆ ಪಾಯಾ ಪಾಶಿ ಎಕ್ಟಿಸ ರೌದೆ ಪಾಯಾ ಪಾಶಿ ಎಕ್ಟಿಸ ರೌದೆ ಪಾಯಾ ಪಾಶಿ ಕೈ ಸುಂದರ ರೂಪಕ ವಾಪರಲಾಯ क्रोध माया द्वेष मत्सर हे सगळे आसुरी गुण म्हणजे सासू सासरा नणंद आहेत आणि ते दूर सारल्यानंतर अद्वैताची ही वाटचाल म्हणून एकटीच राहू दे पायापाशी ज्ञानदेव आणि जनाबाईंचं नातं हे अत्यंत उत्कट आणि भावगर्भ असं आहे. ती दळता दळता सुद्धा ज्ञानदेवांना हाक मारते. जणू काही ज्ञानदेव हे हरिणी आहेत आणि जनी हे त्यांचं पाडस आहेत. आपाशी काय सुंदर रूपक वापरलंय. क्रोध माया द्वेष मत्सर हे सगळे आसुरी गुण म्हणजे सासू सासरा नणंद आहेत आणि ते दूर सारल्यानंतर अद्वैताची ही वाटचाल म्हणून एकटीच राहू दे पायापाशी. ज्ञानदेव आणि जनाबाईंचं नातं हे अत्यंत उत्कट आणि भावगर्भ असं आहे. ती दळता दळता सुद्धा ज्ञानदेवांना हाक मारते. जणू काही ज्ञानदेव हे हरिणी आहेत आणि जनी हे त्यांचं पाडस आहेत. ती म्हणते अहो सखी ये साजणी ज्ञानाबाई हो हरणी मज पाडसाची माय भक्ती वत्साची ते गाय. इतकंच काय तर ती म्हणते परलोकीचे तारू म्हणे माझा ज्ञानेश्वरू. प्रत्येक घटना जनाबाईंनी स्वबळावर अनुभवली आहे. संत नामदेवांनी सगुण भक्तीतून तिला विठ्ठलाचं रूप दाखवलं तर ज्ञानदेवांनी बोट धरून तिला निर्गुणाची वाट चालवली आहे. योगाचीही अनुभूती दिली आहे. पण विशेष असं की संत नामदेवांमुळेच संत श्रेष्ठ ज्ञानदेवांची तिची भेट झालीये आणि म्हणून ती म्हणते सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. आणि म्हणूनच एका स्त्री सुलभ उत्कट अशा हुंकारातनं ती म्हणते

0: जनीनं मला काय दिलं बरं? मी आधुनिक काळामध्ये आहे आणि या आधुनिक काळामध्ये जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा विचार करताना तिने मला काय दिलं याचा जेव्हा मी विचार करते तेव्हा तिच्या 300 ते 350 अभंगातनं मला अनेक गोष्टी बघायला मिळतात. स्त्रीत्वाची खंत आणि कुरकूर जनाबाईंनी कधीच केली नाही. स्त्रीत्वाचा खेद किंवा निंदा सुद्धा तिने केली नाही. कधी स्त्रीत्व लपवलं नाही तर कधी फार मिरवलं सुद्धा नाही. ती म्हणते, स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास, साधू संता ऐसे केले मज. तिचं हे स्त्रीत्व तिच्या कर्तृत्वाच्या आड आलं नाही.
1: जनीच्या अभंगात उपदेश कमी आणि अनुभूती जास्त आहे. नुसती पोपटपंची नाही, म्हणूनच अर्थगर्भी आहे.
0: आणि भक्तीला आणि अधिकाराला वयाचं किंवा सामाजिक स्तराचं बंधन लागत नाही हे सुद्धा जनाबाईंचेच अभंग आम्हाला सांगतात. कारण तत्कालीन समाजाचा विचार करताना जनाबाई या उपेक्षित आणि निम्न स्तरातून आलेल्या आहेत. पण वारकरी संप्रदायाची आध्यात्मिक लोकशाही म्हणजे स्पिरिच्युअल डेमोक्रेसी इथे अधोरित होते. केवळ आणि केवळ भक्तीच्या कर्तृत्वावर त्या संतपदाला पोचल्यात.
1: जनीला घरची अशी काही पार्श्वभूमी नव्हती. गॉडफादर नव्हता, वशिलाही नव्हता. गुणही उत्तमताम याती.
0: जनीने कधी आपल्याला जे पडलेले कष्ट आहेत त्याचे किंवा विद्रोहाचे उपेक्षेचे भांडवल केलेलं आपल्याला दिसत नाही. या उपेक्षेचे आणि विद्रोहाचे झेंडे सुद्धा कधी तिने मिरवले नाही. नामदेवांच्या कुटुंबामध्ये जनाबाई मिसळून गेली आणि असं म्हणावंसं वाटतं, कुटुंब रंगलय परमार्थात, कुटुंब रंगलय लेखन कार्यात. असं म्हणतात, एका मोठ्या वृक्षाखाली छोटी झाडं वाढत नाही, पण याला अपवाद होता ते संत नामदेवरायांचं कुटुंब आणि त्यांच्याच कुटुंबातलं एक सदस्य असलेली ही संत जनाबाई.
1: प्रसिद्ध साहित्यिक श्री राचीम ढेरे आपल्या एका लेखात म्हणतात, जनीच्या कवितेत गंगेचा गंभीर जीवनौघ नसला तरी निर्झरिणीचे संगीत आहे. उद्यान पुष्पांचा धुंद सुगंध नसला तरी जाई जुईचा मंद मधुर परिमल आहे. प्रभाकराचे प्रखर तेज नसले तरी पहाटेच्या वेळी प्रकाशणाऱ्या शुक्राच्या चांदणीची सुख शीतल प्रभा आहे. केतकीचा घमघमाट नसला तरी तुळशी मंजिरीचे पावित्र्य आहे.

संत जनाबाई ही पहिली स्त्री चरित्रकार आहे. तिने संत चोखामेळ्यांचं चरित्र लिहिलं, संत सेना न्हावी यांचं चरित्र लिहिलं आणि हरिश्चंद्राचं आख्यानही लिहिलं. काळाला आव्हान देणारी अशी ही भक्ती मार्गी

विरागिनी. श्री विठ्ठलावर जीवापाड प्रेम करणारी जनाबाई संत नामदेवांचं बोट धरून भक्ती मार्गावर वाटचाल करत राहिली. आणि मग ही परकरी पोर जनी संत जनाबाई झाली आणि नंतर तुम्हा आम्हा सर्वांची ती जनाई झाली. नामदेवांच्या परसदारातली ही तुळस विठुरायाच्या गळ्यातली तुळशी माळ झाली. असं म्हणतात, गुरुची सावलीहून जगणारी ही जनाबाई अखेरच्या क्षणी सुद्धा गुरुला सोबत करत राहिली. सन 1350 मध्ये आषाढ महिन्यात कृष्ण पक्षाची त्रयोदशी संत नामदेवांनी देह ठेवला पंढरीच्या विठ्ठलाच्या मंदिराच्या पायरीवर आणि त्याच दिवशी ही नामयाची दासी जनी त्याच पायरीवर स्वतःही कायमची विसावली, शांत झाली, ज्योतीमध्ये ज्योत सामावून गेली. गुरु शिष्य दोघेही एकाच दिवशी पांडुरंग चरणी विलीन झाले, जनीची जनाई झाली. चला तर, जनीनं आपल्या कार्यकर्तृत्वानं भगवी केलेली ही भक्तीची वाट आपणही पुढे चालूया. आपल्या खांद्यावरून भागवत धर्माचीच नव्हे तर माणूस धर्माची ही दिंडी पुढे नेऊया. जनीचे बोल जैसे स्वानंदाचे डोल, जनीचे बोल जैसे स्वानंदाचे डोल, जनीचे बोल जैसे स्वानंदाचे डोल.

0: आताच आपण संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाच्या दिवसाचं औचित्य साधून संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा जनीचे बोल स्वानंदाचे डोल हा विशेष कार्यक्रम ऐकला. लेखन होतं मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. बऱ्याच श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आलीये. पुन्हा भेटूच, तोपर्यंत मला संज्ञा कुलकर्णीला निरोप द्या. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत होता वनिता मंडळ आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आज यामध्ये आपण ऐकला जनीचे बोल स्वानंदाचे डोल हा संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम. लेखन आणि निवेदन होतं प्राध्यापक मुक्ता गरसोळे कुलकर्णी यांचं, सूत्रसंचालन संज्ञा कुलकर्णी यांचं, सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन.
2: श्रोते हो, यावेळच्या कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
3: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ESI लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा ज्याचा पगार 21,000 आहे ESI ची फॅसिलिटी द्यावी लागते.
2: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे. जी

0: सतारी से बोला सो
1: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रुती वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून संक्षेपित केला. आता दुपारचा एक वाजतोय. आतापासून विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम संक्षेपित करीत आहोत.

0: जब दिन ढल
1: दुपारी 1:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर दुपारी 1:40 चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू, पण त्याआधी राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 3 दिवसांचा इंडोनेशिया दौरा आटपून प्रधानमंत्री मेलबर्नला रवाना. योग्यकर्तामधल्या प्रबनन मंदिराला दिली भेट. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधांची आयात करायला केंद्र सरकारची परवानगी. डान्स बार नियमन विधेयक आणि सावकारी सुधारणा विधेयक महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजूर. देशाच्या विविध भागात पावसाचा जोर. महाराष्ट्रातल्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. आणि अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणकडून प्रत्युत्तर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज इंडोनेशियातल्या योग्यकर्ता इथं ऐतिहासिक प्रबनन मंदिर संकुलाला भेट दिली. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो त्यांच्यासोबत होते. या प्राचीन शिवमंदिर परिसरात लहान मोठी 224 मंदिरं आहेत. त्यातली सुमारे 200 मंदिरं भग्नावस्थेत आहेत. युनेस्कोचं जागतिक वारसास्थळ प्रबनन मंदिराच्या पुनरुज्जीवनाचं काम भारताच्या सहकार्यानं सुरू होणार आहे. प्रबनन मंदिर संकुलाची सहल आध्यात्मिक आनंद देणारी आणि संस्मरणीय ठरली असं प्रधानमंत्र्यांनी या भेटीनंतर जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हणाले आहेत.
1: दोनों देशों के नागरिकों के कल्याण और दोनों देशों के तेज विकास के लिए परमात्मा से प्रार्थना की है.
0: प्रधानमंत्री या भेटीनंतर इंडोनेशियाचा निरोप घेऊन प्रधानमंत्री मोदी ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाले. 3 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात आज प्रधानमंत्री ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं पोहोचतील. 3 दिवसांच्या या दौऱ्यात ते ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्याबरोबर भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार असून भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरममध्येही सहभागी होणार आहेत. तसंच भारतीय समुदायाशीही ते संवाद साधतील. आसियान भारतादरम्यान व्यापार कराराच्या पुनरावलोकनाची प्रक्रिया पुढे नेण्यासाठी नवी दिल्ली इथं 13व्या आसियान भारत वस्तू व्यापार करार संयुक्त समितीच्या बैठकीचं आयोजन होत आहे. ही बैठक भारत आणि आसियान यांच्यातलं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी, परस्पर सामंजस्य वाढवण्यासाठी आणि रचनात्मक संवाद पुढे नेण्यासाठी एक महत्वाचं व्यासपीठ ठरत असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. औषधांची आयात नवी मुंबई विमानतळामार्गे करायला केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. त्याकरता औषध नियम 1945 नियम 43A मध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आवश्यक सुधारणा केल्या आहेत. याबरोबरच औषधांच्या आयातीसाठी केलेल्या सूचीतल्या स्थानांची संख्या 42 झाली आहे. मुंबई शहरात 225-26 या एका वर्षात 855 झाडं पडल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधानसभेत दिली. या भागातल्या सर्व झाडांचं जोखीम मूल्यांकन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने एका वृक्षतज्ज्ञ कंपनीची नियुक्ती केली असून वांद्रे भागात 5,000 झाडांवर प्रायोगिक तत्वावर त्याचं काम सुरू आहे. या संस्थेचा अहवाल 6 महिन्यात मिळाल्यानंतर त्यानुसार इतर ठिकाणी उपाययोजना करू असं आश्वासन त्यांनी दिलं. याशिवाय या सर्व कामांवर लक्ष ठेवणं, आयत्यावेळी उपाययोजना करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं. महानगरपालिकेच्या उद्यान विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश संबंधितांना दिले जातील असंही मिसाळ म्हणाले. दरम्यान राज्यामध्ये ऑर्केस्ट्रा आणि करमणूक परवाना घेऊन त्या नावाखाली

चालणाऱ्या डान्सबारना आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करणारे विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. तसंच राज्यात खासगी सावकारांना आळा घालण्यासाठी आणि त्यातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सावकारी सुधारणा विधेयकही काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. मुंबईत जे जे आणि केएम रुग्णालयात 2 ते 3 मशीनद्वारे चिरफाड न करता शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र मशीनच्या माध्यमातून शवविच्छेदन सुरू करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 90% प्रकरणांमध्ये मशीनद्वारे आणि 10% गंभीर प्रकरणात पारंपरिक आणि मशीन अशा दोन्ही प्रकारे शवविच्छेदन करता येईल असं ते म्हणाले. शवविच्छेदकांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करू असं आश्वासन पण त्यांनी दिलं. येत्या 10 वर्षात राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बस इलेक्ट्रॉनिक करणार आहोत. हे काम पूर्ण झाल्यावर अशा प्रकारे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसचा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 5150 बस भाड्याने घेण्याचं कंत्राट महामंडळानं दिलं आहे. त्यातल्या 907 बस वापरत असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात कुठल्याही भागात पुरवण्यासाठी एसटी बस देण्याची महामंडळाची तयारी असल्याचे ते म्हणाले. एप्रिल 2024 ते जानेवारी 2026 दरम्यान 4281 अपघात झाले. या प्रकरणी नियमानुसार चालकांवर नियमानुसार कारवाई केल्याची माहिती त्यांनी लेखी उत्तरात दिली. आतापर्यंत 67 लाख नागरिकांनी एनसीएमसी कार्ड काढल्याची माहिती त्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात राजधानी मुंबई पावसानं काहीशी उसंत घेतली असली तरी नाशिक आणि पालघर जिल्ह्यात अद्याप पावसाचा जोर कायम आहे. ठिकठिकाणची धरणं संततधार पावसामुळे भरून वाहू लागली आहेत. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे विहार आणि तुळशी तलाव भरून वाहू लागल्याचं मुंबई महानगरपालिकेनं सांगितलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल चर्चा केली. केंद्राकडून सर्वतोपरी मदत मिळेल असं आश्वासन शहा यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. भारतीय हवामान विभागानं येत्या 2 ते 3 दिवसात अरबी समुद्राचा उत्तर भाग राजस्थान हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागांमध्ये मान्सून सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली आहे. पश्चिम बंगाल सिक्कीम महाराष्ट्र कर्नाटक किनारपट्टी पूर्व राजस्थान गुजरात कोकण गोवा दक्षिण कर्नाटकमध्ये आज अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसंच दिल्ली हरियाणा चंदीगड हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर लडाख आणि ईशान्य भारतातल्या काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. गुजरात कर्नाटक तामिळनाडू पुदुरी कराईकल आणि तेलंगणामध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश लक्षद्वीप अंदमान आणि निकोबार बेट बिहार ओदिशा पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्येही वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. लडाखच्या सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या सरी येत असून हिमवृष्टीही होत आहे. त्यामुळे दृश्यमानता कमी झाली असून विविध खिंडीतली वाहतूक बंद झाली आहे. हवामान विभागानं जोरदार पावसामुळे पूरस्थिती उद्भवण्याचा इशारा दिला आहे. हिमाचल प्रदेशातही सर्वत्र जोरदार पाऊस होत असून कुल्लूमध्ये ढगफुटी झाली आहे. पर्यटकांनी नदी नाल्यांच्या आसपास फिरायला जाऊ नये असा सल्ला प्रशासनानं दिला आहे. इराणच्या हॉर्मुझगन प्रांत आणि माशेर शहरावर अमेरिकेच्या सैन्यदलानं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं अमेरिकेच्या 85 सैन्यतळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोननं हल्ले चढवले. यातील 2 सैन्यतळ बहारीन आणि कुवेतमध्ये आहेत. शारजाहून कराचीकडे जाणारे एक मालवाहू विमान काल रात्री उशिरा अरबी समुद्रावर बेपत्ता झालं. K2 एअरवेज कंपनीचं बोईंग प्रकारातलं हे विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश करण्यापूर्वी 300 किलोमीटर अंतरावर असताना रडारवरून नाहीसं झालं. वैमानिकानं उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याची सूचना हवाई वाहतूक नियंत्रकाला दिली होती आणि प्रादेशिक नियंत्रण केंद्राकडे मदतीची विनंतीही केली होती. मात्र काही वेळातच विमानाचा संपर्क तुटला. या विमानात 5 कर्मचारी होते. अमरनाथ यात्रेसाठी आज 9837 तीर्थयात्री जम्मूहून कडक सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाले. 4480 यात्री 173 गाड्यांमध्ये मध्य काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यातल्या बालटालसाठी आणि अनंतनाग जिल्ह्यातल्या पहलगाम मार्गासाठी 5354 तीर्थयात्री 188 गाड्यांमधून रवाना झाले आहेत. आतापर्यंत 1,15,000 यात्रेकरूंनी

3,880 मीटर उंचावर असलेल्या महादेवांच्या हिमलिंगाचं दर्शन घेतलं. ही यात्रा 57 दिवसांची असून येत्या 28 ऑगस्ट रोजी पूर्ण होईल. जम्मू काश्मीर इथल्या शोपियान जिल्ह्यातल्या चनापोरा परिसरामध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही मोहीम लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलीस दलानं एकत्रितरित्या राबवली होती. आपण आपल्या जमिनी स्वार्थासाठी बळकवल्यामुळे मुंबई शहरात पावसाळ्यात पाणी साचतं. अनधिकृत बांधकामं, तुंबलेली गटारं आणि सार्वजनिक सुविधांचा गैरवापरामुळे ही परिस्थिती ओढावली असून ती आपलीच निर्मिती असल्याचे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयानं ओढले आहेत. ऐन पावसाळ्यात मुंबईत पाणी साचण्याच्या समस्येसाठी केवळ महापालिकेला दोष देणं नागरिकांनी थांबवायला हवं असंही न्यायालयाने म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 3 दिवसांचा इंडोनेशिया दौरा आटपून प्रधानमंत्री मेलबोर्नला रवाना. योग्यकर्तामधल्या प्रबनन मंदिराला दिली भेट. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधांची आयात करायला केंद्र सरकारची परवानगी. डान्स बार नियमन विधेयक आणि सावकारी सुधारणा विधेयक महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजूर. देशाच्या विविध भागात पावसाचा जोर. महाराष्ट्रातल्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. आणि अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणकडून प्रत्युत्तर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईत एकात्मिक पूरनियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. लोककला प्रोत्साहन योजनेत नमन खेळ, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टीचा समावेश. देशभरात कालपर्यंत 351,00,000 हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधं आयात करायला केंद्र सरकारची परवानगी. आणि राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. मुंबईमध्ये एकात्मिक पूरनियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारने केंद्राला सादर केला असून त्याद्वारे मुंबई 370 हॉटस्पॉट ठरवले आहेत. पाऊस आणि भरती एकाच वेळी असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यात भर दिला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत त्यांनी आज निवेदन दिलं. मिसिंग लिंकजवळ दरड कोसळल्याप्रकरणी इथली सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल याबाबत आयआयटी मुंबईच्या तज्ञांकडून शिफारशी मागवल्या आहेत असं ते म्हणाले. कोकणात काही ठिकाणी परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिक निधी वितरित केला आहे असंही त्यांनी सांगितलं. मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गारगाई धरण येत्या 3 वर्षात पूर्ण करायचं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबई खड्डे मुक्त करणं तसंच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या विविध कामांची माहिती त्यांनी दिली. मुंबई जेजे आणि केईएम रुग्णालयात 2-3 मशीनद्वारे चिरफाड न करता शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र मशीनच्या माध्यमातून शवविच्छेदन सुरू करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 90% प्रकरणांमध्ये मशीनद्वारे आणि 10% गंभीर प्रकरणात पारंपरिक आणि मशीन अशा दोन्ही प्रकारे शवविच्छेदन करता येईल असं ते म्हणाले. शवविच्छेदकांची रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण करू असं आश्वासनही त्यांनी दिलं. येत्या 10 वर्षात राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बस इलेक्ट्रिक करणार आहोत. हे काम पूर्ण झाल्यावर अशा प्रकारे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसचा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 5,150 बस भाड्याने करण्याचं कंत्राट महामंडळानं दिलं आहे. त्यातल्या 907 बस वापरत असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात कुठल्याही भागात पुरवण्यासाठी एसटी बस देण्याची महामंडळाची तयारी असल्याचं ते म्हणाले. April 2024 ते January 2026 दरम्यान 4,281 अपघात झाले. या प्रकरणी नियमानुसार चालकांवर कारवाई केल्याची माहिती त्यांनी लेखी उत्तरात दिली. आतापर्यंत 67,00,000 नागरिकांनी एनसीएमसी कार्ड काढल्याची माहितीही त्यांनी दिली. राज्यातल्या समृद्ध लोककला परंपरेचं जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य शासनानं लोककला अनुदान पॅकेजचा विस्तार करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे नमन खेळ, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टी या 4 पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक लोककला प्रकारातल्या 20 कलापथकांना प्रत्येकी 50,000 रुपये याप्रमाणे 10,00,000 रुपये वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे. मुंबई शहरात 2025-26 या 1 वर्षात 855 झाडं पडल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधानसभेत दिली. या भागातल्या सर्व झाडांचं जोखीम मूल्यांकन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने एका वृक्षतज्ञ कंपनीची नियुक्ती केली असून वांद्रे भागात 5,000 झाडांवर प्रायोगिक तत्वावर त्यांचं काम सुरू आहे. या संस्थेचा अहवाल 6 महिन्यात मिळाल्यानंतर त्यानुसार इतर ठिकाणी उपाययोजना करू असं आश्वासन त्यांनी दिलं. याशिवाय या सर्व कामावर लक्ष ठेवणं, आयत्यावेळी उपाययोजना करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं. महानगरपालिकेच्या उद्यान विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश संबंधितांना दिले जातील असंही मिसाळ म्हणाल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एएफ न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. यंदाच्या पावसाळ्यात एल निनो प्रभावाची शक्यता लक्षात घेऊन त्यादृष्टीनं तयारी करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नवी दिल्ली इथं एक उच्चस्तरीय बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत चौहान यांनी सांगितलं की गेले काही दिवस देशभरात जोरदार पाऊस होत असून पाणी टंचाईग्रस्त जिल्ह्यांची संख्या 262 वरून 178 झाली आहे. कालपर्यंत 351,00,000 हेक्टर जमिनीवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून यंदा पेरणी क्षेत्र 442 लाख हेक्टर आहे. मोसमी पावसाचं आगमन लांबल्यामुळे

0: तूर, सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांच्या पेरणीवर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांनी मका, बाजरी आणि मूग अशा कमी पाण्यावर लवकर वाढणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावं असं आवाहन कृषीमंत्र्यांनी केलं. औषधांची आयात नवी मुंबई विमानतळामार्गे करायला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्याकरता औषध नियम 1945 नियम 43A मध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आवश्यक सुधारणा केल्या आहेत. याबरोबरच औषधांच्या आयातीसाठी केलेल्या सूचीतल्या स्थानांची संख्या 42 झाली आहे. राजधानी मुंबईत पावसानं काहीशी उसंत घेतली असली तरी नाशिक आणि पालघर जिल्ह्यात अद्याप पावसाचा जोर कायम आहे. ठिकठिकाणची धरणं संततधार पावसामुळे भरून वाहू लागली आहेत. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे विहार आणि तुळशी तलाव भरून वाहू लागल्याचं मुंबई महानगरपालिकेनं सांगितलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल चर्चा केली. केंद्राकडून सर्वोपरी मदत मिळेल असं आश्वासन शाह यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे, मात्र वातावरण अद्याप ढगाळ आहे. आज सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी 43.7 मिलीमीटर पाऊस पडला. जून महिन्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या फक्त 14.39% पाऊस झाला होता, मात्र त्यानंतर पावसाने जोर धरल्यामुळे आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या 36.26% पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी या दिवसापर्यंत 37.39 मिलीमीटर पाऊस झाला होता. गेल्या काही दिवसांमधल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या 71 धरणांपैकी 21 अधिक धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. पालघर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून तिथलं जनजीवन अजूनही पूर्वपदावर आलेलं नाही. जिल्ह्यातल्या सर्व शाळा तसंच महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा ते वसई स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं डहाणू वसई मार्गावर उपनगरी आणि पल्ल्याच्या गाड्या धीम्या गतीनं चालत आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव नालासोपारा ते वसई दरम्यान गाड्यांचा वेग ताशी 10 किलोमीटर इतका मर्यादित करण्यात आला आहे. नाशिक शहरासह इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ तसंच सुरगाणा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. नाशिक शहराच्या अनेक भागात पाणी साचलं असून काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. वणी इथल्या सप्तशृंगी गडाच्या मार्गावर दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्यानं हे मंदिर गुरुवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या आपत्कालीन परिस्थितीमुळे शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात आजही रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात नांदूर मधुमेश्वर बंधाऱ्यातून आज सकाळी 9 वाजल्यापासून गोदावरी नदीपात्रात 12,620 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावं तसंच नदीपात्रातलं साहित्य आणि जनावरं तत्काळ सुरक्षित स्थळी हलवावीत असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. पावसाचं प्रमाण कायम राहिल्यास विसर्गात टप्प्याटप्प्यानं आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. वाशिम जिल्ह्यातल्या अकोला हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर तोंडगाव इथं असलेला टोलनाका जप्त करण्याचे आदेश वाशिम जिल्हा न्यायालयाने काल दिले आहेत. या टोलनाक्यावर रोज लाखो रुपयांची उलाढाल होते. वाशिम वळण रस्त्यासाठी एका शेतकरी कुटुंबाची जमीन घेतल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कोट्यवधींचा मोबदला ठकवला आहे, त्यामुळे लवादाचा आदेश धुडकावल्यानंतर शेतकऱ्यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. मांडूपमधल्या कोकणनगर इथे बीएसटी बसनं काही पादचाऱ्यांसह रस्त्यावरच्या अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. आज सकाळी झालेल्या दुर्घटनेत वाहनांचं मोठं नुकसान झालं असून एक जण गंभीर जखमी झाला. चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. तर सोमवारी रात्री वाशी टोलनाक्यावरून जात असताना बस चालकाला अचानक अपस्माराचा तीव्र झटका आल्यामुळे होऊ शकणारा मोठा अपघात वाहकाच्या तत्परतेमुळे आणि समयसूचकतेमुळे टळला. चालत्या बसवरचं नियंत्रण सुटलं, मात्र वाहकानं त्वरित प्रतिसाद देत इतर वाहनं आणि पादचाऱ्यांना धडकण्यापूर्वी बस सुरक्षितपणे थांबवली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. लोककलांना प्रोत्साहन योजनेत नमन खेळे, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टीचा समावेश. देशभरात कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधं आयात करायला केंद्र सरकारची परवानगी आणि राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांची चर्चा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: एक बड़ा सुंदर सा संदेश है, इसमें किसी हमारे विषय से जुड़ी बात नहीं है, लेकिन यूं ही हमारी सखी ने लिखा है कि रेडियो की मधुर तरंगों पर जब शब्दों के फूल खिलते हैं, चंचल जी प्यारी बातों से मन के आंगन में रंग मिलते हैं.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आज ऐकूयात आषाढी वारी 2026 निमित्त खास कार्यक्रम वारी आणि संत साहित्य तरुणाईचा नवा दृष्टिकोन. या कार्यक्रमासाठी लेखन निवेदन केलं आहे स्वरदा रानडे यांनी, तर निर्मिती सहाय्य आहे स्वराली गायकवाड यांचं. सादर करते धीरज केदारी.
1: रामकृष्ण हरी मित्रांनो, युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात मी स्वरदा तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. गरुडाचे वारिके कासे पितांबर सावळे मनोहर कई देखेन बरवया बरवंटा घनमेघ सावळा वैजयंती माळा गळा शोभे. अर्थात गरुड ध्वजधारी विठ्ठलाने कमरेला पितांबर नेसलाय. त्याचे सावळे मन मोहून टाकणारे रूप कधी पाहायला मिळेल? विठुरायाचे रूप दाटून आलेल्या काळ्या मेघांसारखेच सावळे आणि अत्यंत सुंदर. त्याच्या गळ्यातील वैजयंतीची माळ सौंदर्यात अधिकच भर घालते. या दिव्य रूपाचे दर्शन घेण्याची ओढ मला लागलीये. तुकोबांनी विठ्ठलाला भेटण्याची तीव्र इच्छा या ओळींमध्ये अगदी सुंदररित्या गुंफलेली आहे. आज आपण सगळेच ह्याच मनस्थितीत आहोत, कारण आजपासून सुरू होतोय संस्कृती आणि मानवतेचा अनोखा संगम, अनोखा प्रवास वारी. याच निमित्ताने आज आपण युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात वारी आणि संत साहित्याबाबत आजच्या युवकांचा दृष्टिकोन कसा आहे या गोष्टीचा उहापोह करणार आहोत. मित्रांनो, वारी म्हणजे महाराष्ट्रातील अनेक गावांमधून खेड्यांमधून सुरू होऊन पंढरपूर येथे संपन्न होणारी एक सामुदायिक पदयात्राच. ही वारी आषाढ आणि कार्तिक शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळेस होते. आळंदीवरून ज्ञानदेवांच्या आणि देहूवरून तुकोबारायांच्या पादुका पालखीत विराजमान करून ती पालखी रथातून पंढरपूरकडे मार्गस्थ होते. अनेक संतांच्या पादुका दिंड्या या वारीत सहभागी होऊन एकत्रितपणे पंढरपूरकडे प्रस्थान करतात. वारकरी संप्रदायात लहान मोठा असा कोणताच भेदभाव नसतो, म्हणूनच सगळेजण एकमेकांना माऊली म्हणून संबोधतात. वारीत भक्तीने उधाणलेला हा वारकऱ्यांचा महासागर चंद्रभागेतीरी वसलेल्या विठ्ठलाच्या चरणी शांत होतो. ही वारीची परंपरा शतकानुशतके अशीच प्रवाही आहे. मित्रांनो, तसं बघायला गेलं तर वारीची मुहूर्तमेढ 13व्या शतकाच्याही आधी रुजलेली आढळते. नंतर ह्या संत महंतांनी ही परंपरा हा वारसा अविरतपणे चालू ठेवलाय. वारीला सोहळ्याचे रूप मिळाले ते 16व्या शतकात. तुकारामांचे चिरंजीव नारायण बाबा यांनी ज्ञानोबा तुकोबांच्या पादुका पंढरपुरी नेण्याचे ठरवले. तेव्हापासून ही वारीची परंपरा अखंडित सुरू आहे. तुकोबांनी म्हणून ठेवलंय, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. अर्थात शब्द हेच खरे धन आहे आणि ह्याच शस्त्राने आता समाज प्रबोधन करणे अधिक गरजेचे आहे. संत साहित्य हे दूरवर पसरले

असलेल्या महासागरासारखंच व्यापून घेणार आणि तितकंच खोलही. उंजळभर जरी साहित्य अभ्यासायचं झालं तरी आयुष्य वेचावं लागेल हे मात्र खरं. मित्रांनो, आज 21व्या शतकात सुद्धा आपण संत साहित्याकडे तितक्याच आत्मीयतेने बघतो. त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती, भाषा वेगळी होती, तरीही आज जे प्रश्न आपल्याला विचार करायला भाग पाडतात तेच प्रश्न या संतांनाही त्या काळी पडलेच की, आणि त्यांना जी उत्तरं मिळाली ते ती आता आपल्यापर्यंत पोहोचवतात. आपल्याला कळेल, उमजेल अशा भाषेत ही संत मंडळी आपल्याशी संवाद साधतात. हेच बघा ना, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला. म्हणजेच ज्याला हे संपूर्ण विश्व हेच आपले घर वाटते तो सर्वांशी एकरूप होतो. हेच तर संत साहित्याचं वैशिष्ट्य आहे. समतेचा संदेश, मानवतावादी दृष्टिकोन, समाज प्रबोधन, अध्यात्म आणि व्यवहार यातील समन्वय या संतांनी आपल्याला अगदी उत्तमरित्या सांगितलंय. परंतु हे सर्व साहित्य 13व्या 16व्या शतकातलंय, तरीही आजही आपल्याला ते तितकंच रिलेटेबल वाटतं. कारण आपल्याला समजेल अशा पद्धतीने कधी आदेश करत, कधी कान पिळत, कधी उपरोध करत या संतांनी त्यांचं म्हणणं आपल्याला समजावलंय. मित्रांनो, आजच्या स्पर्धेच्या युगात आजच्या युवकांना देखील हे साहित्य तितकंच मार्गदर्शक ठरतं. या साहित्यातून आजच्या प्रश्नांची अचूक उत्तरं कदाचित नाही मिळणार, पण ती शोधायचा मार्ग नक्कीच सापडेल. आजच्या धावपळीच्या ताणतणावाच्या वातावरणात ह्या जगात जगताना आपण रोजच अनेक चिंता, नैराश्य याला तोंड देत असतो. या सगळ्या गराड्यात आपलं मानसिक स्वास्थ्य उत्तम राहणं हे अधिक गरजेचं आहे. संतांचे अभंग, त्यांच्या रचना आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला देतात. त्याने तणावाचं ओझ नाही कमी होणार, पण ते झेलण्याची ताकद मात्र नक्कीच येते. रामदास स्वामींनी सांगितलं आहेच, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. यत्न तो देव जाणावा, अंतरी धरिता बरे. यश जर हवे असेल तर कृती आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करणे आवश्यक आहे. स्पर्धेच्या जगात टिकून राहणं अधिक महत्वाचं आहे. त्यासाठी संत साहित्य नक्कीच प्रेरणादायी ठरतं. नुसतंच संतांचं साहित्य नाही तर या सगळ्या संतांचं आयुष्य, त्यांनी केलेल्या पंढरपूरच्या वाऱ्या, त्यांचे जीवनानुभव हे सगळंच आपल्याला खूप काही शिकवून जातं. वारी कायमच प्रत्येकाला जीवनानुभव देऊन संस्कारांनी समृद्ध करते. वारकरी परंपरा किंवा वारकरी संप्रदाय हा समता, भक्ती, शिस्त, सेवा, बंधुभाव या मूल्यांच्या आधारावर विस्तारलेला आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे इथे सर्वजण एकमेकांचे माऊली होतात. जातपात, धर्मभेद, पद, संपत्ती, वर्ण यासारख्या दुय्यम गोष्टींना बाजूला सारून समोरच्याकडे माणूस म्हणून बघतात. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. वारी ही मी पासून आपण होण्यापर्यंतचा प्रवास आहे. समाजाला जर प्रगतीच्या दिशेने पुढे घेऊन जायचं असेल तर एकमेकांसोबत स्पर्धा करण्यापेक्षा सहकार्य करणं जास्त महत्वाचं आहे. आज स्वतःला जगासमोर सिद्ध करण्यासाठी आधी या गराड्यात टिकून राहणं गरजेचं आहे, आणि ह्यासाठी चिकाटी आणि ध्येयनिष्ठा हेच केंद्रबिंदू. सातत्य ह्या साऱ्याचा पाया आहे. जसं ऊन, वारा, पाऊस ह्याला न जुमानता त्याचा आनंद घेत घेत वारकरी विठ्ठलाला भेटण्याच्या ध्येयानं पंढरपूरकडे चालतात, अगदी तसंच आपणही संकटांचं वादळ झेलून यशाची पंढरी गाठायचा प्रयत्न दररोज करत असतो. ते म्हणतात ना, यश हे एकट्याचं कधीही नसतं, त्यामागे अनेक हातांचे कष्ट असतात. तसंच वारी व्यवस्थित पार पडण्यासाठी अनेक जण दिवस रात्र एक करतात. वारकऱ्यांना

यांची व्यवस्था, अन्न पाणी, राहण्याची सोय, वैद्यकीय सेवा या सगळ्या सुविधा उपलब्ध करून द्यायला ते धडपड करत असतात। तेव्हाही कोणताच भेदभाव होत नाही बर का। प्रत्येकाला माणुसकीच्या नात्याने निस्वार्थपणे सेवा पुरवली जाते आणि वारकरी देखील कोणतीही तक्रार न करता त्याचा मनमुराद आनंद घेतात। जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। सेवा हीच खरी भक्ती आहे या तत्वावर संपूर्ण वारी आनंदात पार पडते। वारी ही पायांची नाही तर विचारांची यात्रा आहे। आयुष्यातील हरवलेला समतोल शोधण्यासाठी वारी अधिक आवश्यक ठरते। मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात तरुणाई अनेक आव्हानांना सामोरी जाते। करिअरची धडपड आहे, मानसिक ताण आहे, एकाकीपणा, सोशल मीडियाचे आभासी जग आणि मूल्यांचा होत असलेला ऱ्हास, या पार्श्वभूमीवर वारी तरुणांना आयुष्याचा खरा अर्थ शिकवणारी एक संस्कार यात्राच ठरते। त्यामुळेच गेल्या काही वर्षात वारीत सहभागी होणाऱ्या तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसते। आज तंत्रज्ञानामुळे आपण सगळेच एकमेकांच्या खूप जवळ आलोय। सोशल मीडियामुळे नकळतपणे आपण जोडले गेलोय। अनेक तरुण मुलं वारीतील अनुभव, अभंग, कीर्तन, सांस्कृतिक परंपरा समाज माध्यमांच्या आधाराने सर्वदूर पसरवतात। त्यामुळे वारीचा संदेश अधिक मोठ्या आणि व्यापक पातळीवर पोहोचलेला आहे। अनेक तरुण मंडळी वारीत सेवा कार्य करतात, वैद्यकीय मदत देतात, स्वच्छता मोहिमा राबवतात, तसंच अभंग कीर्तनाद्वारे संत विचारांचा प्रसार करतात। या साऱ्यामुळे वारीची परंपरा नव्या पिढीपर्यंत अगदी प्रभावीपणे पोहोचते। यातच आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे तरुण फोटोग्राफर्सचा। वारीचे वारकऱ्यांचे फोटोग्राफ्स, ड्रोनच्या सहाय्याने केलेले व्हिडिओ शूटिंग्स, यामुळे वारीचं महात्म्य, तिचं सौंदर्य, तिचे एस्थेटिक्स अगदी जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचले आहेत। वारी ही प्रत्येकालाच नेतृत्व, शिस्त, सामूहिक आयुष्याचे धडे देते। हजारो लोकांसोबत चालताना वेळेचे नियोजन, जबाबदारीची जाणीव, सहकार्य, संयम या गुणांचा विकास होतो। मॅनेजमेंट स्किल्स सारख्या अनेक गोष्टी प्रत्यक्षात वारीत अनुभवता येतात। आधुनिकतेची कास धरतानाच संतांच्या विचारांशी नाळ जोडणारी तरुणाई महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची खरी वारसदार ठरते। मित्रांनो, वारी ही वैष्णवांचा मेळा म्हणून ओळखली जाते। ह्याला दुजोरा देतात त्या वेगवेगळ्या संस्था, एनजीओज, जे वारकऱ्यांसाठी दिवस रात्र काम करतात। जागोजागी पाण्याची उपलब्धता, चहा नाश्त्याची सोय, वैद्यकीय सेवा, पोलीस फोर्स या सगळ्यांमुळेच वारी जितकी आध्यात्मिक होते तितकीच शिस्तबद्ध आणि प्रगतशील देखील बनते। अनेक तास सतत चालल्यामुळे अंगात उष्णता निर्माण होते। पूर्वीच्या काळी काशाची किंवा तांब्याची वाटी भांडी पायांवर घासून उष्णता कमी केली जायची। आजच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे या सोयीचा उपभोग वारकऱ्यांना वारीत अगदी सहजरित्या घेता येतो। प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात, तसंच आजच्या काळातील तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मोबाईल फोन्स याचा योग्य आणि पुरेसा वापरही करता येतोच की। आता पूर्वीच्या काळी मोबाईल फोन्स नसल्यामुळे एकमेकांशी संपर्क नसायचा। सगळ्या पालख्या, दिंड्या आपापल्या मार्गाने पुढे निघायच्या, परंतु कोण कुठपर्यंत आला आहे, कुठे काही अडचण आली आहे का हे कधीच समजायचं नाही। पण आज मोबाईल फोन्समुळे पहिल्या पालखी दिंडी प्रमुखापासून ते अगदी शेवटच्या दिंडी प्रमुखापर्यंत सगळेच एकमेकांच्या संपर्कात असतात। यात काही वेळेस वॉकी टॉकीचाही वापर केला जातो। कुठे काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवलीच तर लगेच वैद्यकीय सेवा तात्काळ पुरवता येते। त्यासाठी डॉक्टरांची

ची मोठी टीम तिथे उपस्थित असते, ॲम्ब्युलन्स असते. या साऱ्याची उत्तम सोय वारीत हल्ली केली जाते. हे सगळं सुरळीत पार पडण्यासाठी पोलिसांची मोठी तुकडी कार्यरत असते. कोणताही गैरप्रकार टाळण्यासाठी सर्वांच्या सुरक्षेची जबाबदारी या पोलिसांवरती आहे. या सगळ्यांच्या कष्टांमुळेच वारी निर्विघ्नपणे पार पडते. मित्रांनो, मी बोलता बोलता संत साहित्याचा उल्लेख केला होता. ते साहित्य लिहिलं गेलं होतं 13व्या 16व्या शतकात. आज आपण जसं प्रत्येक गोष्टीचं रेकॉर्ड ठेवतो तसं त्या काळात करणं अशक्यच, पण जसं जमेल तसं त्या काळातील संतांनी लोकांनी हे साहित्य, ह्या रचना, हे अभंग ओव्या जतन करून ठेवल्यात. काही साहित्य लिखित स्वरूपात आहे, तर काही रचना, श्लोक, अभंग पिढ्यान पिढ्या मौखिक पद्धतीने म्हणजेच

विघ्नपणे पार पडते. मित्रांनो, मी बोलता बोलता संत साहित्याचा उल्लेख केला होता. ते साहित्य लिहिलं गेलं होतं 13व्या 16व्या शतकात. आज आपण जसं प्रत्येक गोष्टीचं रेकॉर्ड ठेवतो तसं त्या काळात करणं अशक्यच, पण जसं जमेल तसं त्या काळातील संतांनी लोकांनी हे साहित्य, ह्या रचना, हे अभंग, ओव्या जतन करून ठेवल्यात. काही साहित्य लिखित स्वरूपात आहे, तर काही रचना, श्लोक, अभंग पिढ्यानपिढ्या मौखिक पद्धतीने म्हणजेच ओरल ट्रेडिशनने आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आजही हे सगळं साहित्य आपण वाचू शकतो, समजून घेऊ शकतो, त्याचा अभ्यास करू शकतो. हे साहित्य आता आपल्याला ऑनलाईन इंटरनेटवर देखील उपलब्ध आहे. एवढंच नाही तर हे सगळं साहित्य ई बुक्स, ऑडिओ बुक्स, पॉडकास्ट असा समाज माध्यमांद्वारे जगभरात नवीन पिढीपर्यंत पोहोचतंय. संत विचारांचा प्रसार आणि प्रचार याला तंत्रज्ञानाची खूप चांगली जोड मिळाली. तंत्रज्ञान आपल्याला वेग देतं तर संत साहित्य योग्य दिशा देतं. यांचा समन्वय म्हणजेच डिजिटल युगातील संत साहित्य. मित्रांनो, वारी ही केवळ वारकरी संप्रदायातील लोकांचा मेळावा नसून संपूर्ण मानव जातीने एकत्र येऊन साजरा केला जाणारा अध्यात्माचा सोहळा आहे. ज्याच्या मनात भक्तिभाव आहे, ज्याला सेवा करायची इच्छा आहे, त्या सर्वांना वारी तिच्यात सामावून घेते. शेकडो वर्षांपासून समता, बंधुत्व, सेवा, मानवता या मूल्यांचा प्रसार वारीतून केला जातो. यातून सामाजिक संदेश पोहोचवण्याचा अगदी प्रामाणिक प्रयत्न असतो. पुढच्या पिढीपर्यंत, युवकांपर्यंत हे संस्कार, ही शिकवण, ही मूल्य, हे सगळं पोहोचवायची एक सामाजिक जबाबदारी, एक बांधिलकी आपल्या सगळ्यांवरच आहे. आणि ह्या संस्कारांची गरज आजच्या युवकांना, आजच्या पिढीला अधिक आहे हे आपण सगळेच जाणतो. मित्रांनो, वारी ही फक्त धार्मिक परंपरा नसून समाज परिवर्तनाची एक प्रभावी चळवळ आहे. ही अखंडित चालणारी वारीची परंपरा तेव्हाही चालू होती जेव्हा हे संपूर्ण जग बंद पडायला आलं होतं, अर्थात कोविडच्या वेळेस. त्या वेळेसची परिस्थिती आपण सगळेच जाणतो. जमावबंदीचे नियम पाळून शासनाच्या मदतीने पायी नाही तर बसमधून वारी निघाली होती. त्या वर्षी देखील ज्ञानोबा, तुकोबांच्या आणि इतर सर्व संतांच्या पादुका पंढरपुरी पांडुरंगाला भेटायला गेल्याच. सर्व संकटांवर मात करून त्या वर्षी देखील वारी निर्विघ्नपणे पार पडली. अखेर भक्ताला त्याच्या देवाला भेटण्यापासून नियती देखील रोखू शकत नाही याचा साक्षात्कार आपल्या सगळ्यांनाच झाला. ते म्हणतात ते अगदी खरंय, वाट दावी तया न लगे रुसावे, वाट दावी तया न लगे रुसावे, अतत्याई जीवे नाश पावे. जो योग्य वाट दाखवतो त्यावर कधीही चिडू नये, रागवू नये, कारण जो चुकीच्या मार्गाने जातो त्याचा नाशच होतो. संतांचं साहित्य देखील असंच आहे, धार्मिक आणि तत्वज्ञान जपणारं, एथिकल, फिलॉसॉफिकल आणि तितकंच प्रॅक्टिकल सुद्धा. निंब दिला रोग तुटाया अंतरी, निंब दिला रोग तुटाया अंतरी, पोभाळीता वरी अंतचरे. निंबासारखं कडू औषध रोग जावा म्हणून आहे, ते वरवर चोळू नका, कारण त्रास आतमध्ये आहे. संतांचे विचार, त्यांचा दृष्टिकोन आत्मसात करायला जरी अवघड असलं तरीही अनेक मानसिक आजारांवरचा तो एक रामबाण उपाय आहे. संतांचं साहित्य वाचून, त्याचा अभ्यास करून हाती काहीच येणार नाही, पण जोवर त्यांचं म्हणणं, त्यांचे विचार आपण आत्मसात करत नाही, त्यावर चिंतन मनन होणार नाही, जोवर ते विचार आपल्या

डोक्यात आणि मनात रुजणार नाहीत तोवर त्या संस्कारांची त्या विचारांची नव्याने पालवी देखील फुटणार नाही. त्यामुळे ही जबाबदारी हे कर्तव्य आता आपलंच आहे. मित्रांनो, वारीत आपण फक्त पंढरपूरकडे प्रवास करत नसतो तर आपला स्वतःचाही एक वेगळा स्वतंत्र प्रवास चालू असतो. वारीतून मिळणाऱ्या संस्कारांची शेदोरी आपल्या सोबत असते, अनुभव गाठीला असतात ज्यातून आपल्याला आयुष्याकडे बघण्याचा वेगळा आणि नवीन दृष्टिकोन मिळतो. वारीची परंपरा काळानुसार बदलली नाही तर ती प्रत्येक पिढीत नव्याने फुलत राहिली. संतांचे शब्द हे केवळ श्लोक अभंग नसून आपल्या आयुष्याला दिशा देणारे अमृत आहे. या विचारांचा वारसा सर्वांनी जपावा आणि माणुसकीची ही दिंडी अखंड पुढे चालत राहावी हीच त्या विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी.

0: तरतूद नसल्यानं या विधेयकात ती तरतूद केल्याचं गृह राज्यमंत्री म्हणाले. ऐकूया आजच्या विधिमंडळ कामकाजाचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईमध्ये एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारनं केंद्र सरकारला सादर केला असून त्याद्वारे मुंबईत 370 हॉटस्पॉट ठरवले आहेत. पाऊस आणि भरती एकाच वेळी असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यात भर दिला जाणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत त्यांनी आज निवेदन दिलं. मिसिंग लिंक जवळ दरड कोसळल्या प्रकरणी इथली सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल याबाबत आयआयटी मुंबईच्या तज्ञांकडून शिफारशी मागवल्या आहेत असंही ते म्हणाले. मुंबईत जेजे आणि केईएम रुग्णालय चिरफाड न करता शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र मशीनच्या माध्यमातून शवविच्छेदन सुरू करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 90% प्रकरणांमध्ये मशीनद्वारे आणि 10% गंभीर प्रकरणात पारंपरिक आणि मशीन अशा दोन्ही प्रकारे शवविच्छेदन करता येईल असं ते म्हणाले. शवविच्छेदकांची रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करू असं आश्वासनही त्यांनी दिलं. येत्या 10 वर्षात राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बस इलेक्ट्रिक करणार आहोत. हे काम पूर्ण झाल्यावर अशा प्रकारे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पूर्णपणे इलेक्ट्रिक बस चा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यात एप्रिल 2024 ते जानेवारी 2026 दरम्यान 4,281 अपघात झाले. या प्रकरणी चालकांवर नियमानुसार कारवाई केल्याची माहिती त्यांनी लेखी उत्तरात दिली. राज्यातल्या समृद्ध लोककला परंपरेचं जतन संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य शासनानं लोककला अनुदान पॅकेजचा विस्तार करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे नमन खेळे, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टी या 4 पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक लोककला प्रकारातल्या 20 कला पथकांना प्रत्येकी 50,000 रुपये याप्रमाणे 10,00,000 रुपये वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे.
0: राज्यातील लाखो आदिवासी आणि पारंपरिक वनवासी बांधवांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी वनहक्क कायद्याअंतर्गत मिळालेल्या जमिनींवर आता आदिवासींना स्वतंत्र 7/12 उतारा आणि गाव नमुना 12 ई लागू करण्यात आला आहे अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली. सभागृहात निवेदन देताना महसूल मंत्री म्हणाले की आतापर्यंत वनपट्टा मंजूर झाल्यानंतर आदिवासी बांधवांची नावं 7/12 उतारावरील केवळ इतर हक्क सदरात नोंदवली जात होती तर मुख्य मालकी हक्काच्या जागी महाराष्ट्र शासन वने असा उल्लेख असायचा. या तांत्रिक अडचणीमुळे आदिवासी शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळण्यात, बँकांकडून कृषी कर्ज घेण्यात, कृषी विभागाच्या योजनांचा लाभ आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नुकसान भरपाई मिळवण्यात व्यावहारिक अडचणी येत होत्या. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. आता गाव नमुना 7 ई मध्ये थेट संबंधित वनपट्टा धारकाची नोंद केली जाईल तर गाव नमुना 12 ई मध्ये संबंधित जमिनीवरील पिकांची नोंद घेतली जाईल. या निर्णयामुळे आदिवासी बांधवांना अॅग्रीस्टॅकसह सर्व कृषी विषयक शासकीय सुविधांचा लाभ अधिक सुलभतेनं आणि तातडीनं घेता येणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. अमरावती विभागातील वनक्षेत्रात जखमी, अपघातग्रस्त आणि संकटात सापडलेल्या वन्यजीवांवर अत्याधुनिक उपचार करून त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी अमरावतीच्या बांबू गार्डन इथं समर्पित प्रादेशिक वन्यजीव बचाव उपचार आणि पुनर्वसन केंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्रासाठी शासन लवकरच मान्यता आणि निधी उपलब्ध करून देईल अशी घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी काल विधान परिषदेत केली. तत्पूर्वी आमदार संजय खोडकर यांनी अपघात, विद्युत प्रवाहाचा धक्का, मानव वन्यजीव संघर्ष, अनाथ पिल्ल तसंच जप्त करण्यात आलेल्या वन्यजीवांच्या उपचारासाठी अमरावती विभागात कोणतीही आधुनिक सुविधा उपलब्ध नसल्याचं निदर्शनास आणून दिलं होतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार राज्याला सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन त्यांनी दिलं.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. तिसऱ्या ब्रिक्स परिवहन मंत्री कार्यगट परिषदेचं आयोजन उद्यापासून 12 जुलै दरम्यान नागपुरात करण्यात आलंय. या परिषदेला ब्रिक्स सदस्य समूह, 11 देशांचे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी 11 जुलै रोजी होणाऱ्या ब्रिक्स परिवहन मंत्र्यांच्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवणार आहे. ही परिषद भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेच्या अनुकूलन, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी निर्माण या संकल्पनेअंतर्गत आयोजित करण्यात येत आहे. रशिया आणि ब्राझील यांनी आयोजित केलेल्या परिवहन कार्यगटाच्या पहिल्या 2 महत्वपूर्ण बैठकींनंतर होत असलेल्या या तिसऱ्या बैठकीचा उद्देश आंतरराष्ट्रीय परिवहन सहकार्याला अधिक बळकटी देणं हा आहे. अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील तोंडगाव टोल प्लाझा जमीन अधिग्रहण मोबदला प्रकरणात वाशिम जिल्हा न्यायालयानं प्लाझा जप्त करण्याचे

आदेश दिले आहे. वाशिम बायपाससाठी संपादित जमिनीचा मोबदला न मिळाल्याने शेतकरी बेबीताई गर्जे आणि विठ्ठल गर्जे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयानं काल जप्ती वॉरंट बजावत टोल प्लाझा जप्त करण्याचे आदेश दिले. व्हीबी जी रामजी कायद्यावरील कार्यशाळा विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी या योजनेतून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाची मोठी क्षमता असल्याचं सांगितलं. रोजगार हमीचे दिवस 100 वरून 125 तर कामांची संख्या 266 वरून 318 करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्रीय ग्रामविकास विभागाच्या सहसचिव रोहिणी भाजी भाकरे यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीनं पुढील 5 वर्षात विकसित ग्रामपंचायत आराखडा तयार करण्याचं आवाहन यावेळी केलं. राम मंदिरासाठी जमा झालेल्या देणगीचा हिशोब जाहीर करून कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्याच्या मागणीसाठी यवतमाळ इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी दत्त चौकात आंदोलन केलं. श्री दत्त मंदिरात प्रभू श्रीरामाची आरती करून रामरक्षा आंदोलन करण्यात आलं. यावेळी संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी भूमिका मांडली तर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. भंडारा जिल्ह्यातील 794 जिल्हा परिषद शाळांमध्ये सुमारे 800 शिक्षकांची पदं रिक्त असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शाळकरी विद्यार्थी सहभागी झाले असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी तातडीनं शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली. भारतातली हजारो वर्षांची सांस्कृतिक सामाजिक आणि बौद्धिक परंपरा जपणारी प्राचीन हस्तलिखितांचं संरक्षण संवर्धन आणि पुढील पिढ्यांसाठी जतन करण्याच्या उद्देशानं ज्ञान भारतम हे राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण अभियान सुरू करण्यात आलंय. नागरिकांनी 75 वर्षांपेक्षा जुनी पुस्तकं हस्तलिखितं आणि दुर्मिळ ग्रंथ यांची माहिती ज्ञानभारतम ऍपवर किंवा वेबसाईटवर नोंदवून या ऐतिहासिक राष्ट्रीय उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. येत्या काही तासात यवतमाळ वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून या दरम्यान काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पर्जन्यमान देखील राहू शकतं असा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलाय. याशिवाय अकोला अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान भंडारा जिल्ह्यात मान्सून दाखल झाल्यानं शेतकऱ्यांनी धानाचे पेरे टाकायला सुरुवात केली आहे तर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अकोल्यात देखील पावसानं हजेरी लावली आहे. अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाचा लाभ मिळावा यासाठी 1 ते 31 जुलै दरम्यान विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून सूक्ष्म सिंचनासाठी 90% अनुदान मिळणार असून महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याचं आवाहन कृषी विभागानं केलंय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक आज विधान परिषदेत संमत. झाडीपट्टीसह आणखी 4 पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश. वनहक्क कायद्याअंतर्गत मिळालेल्या जमिनींवर आदिवासींना स्वतंत्र सातबारा उतारा आणि गाव नमुना 12 ई लागू करण्यात येणार. आणि जमीन अधिग्रहण मोबदला प्रकरणात वाशिम जिल्हा न्यायालयानं दिले टोल प्लाझा जप्त करण्याचे आदेश. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई, सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला, ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असण्याची भीती. अमेरिका आणि इराणनं युद्धबंदी मोडल्यानं मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1677 अंकांची घसरण. आणि हवामान विभागानं पालघर, रायगड, नाशिक, पुणे आणि साताऱ्यातल्या घाट भागाला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. मुंबईमध्ये एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारनं केंद्राला सादर केला असून त्याद्वारे मुंबईत 370 हॉटस्पॉट्स ठरवले आहेत. पाऊस आणि भरती एकाच वेळी असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यात भर दिला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत त्यांनी आज निवेदन दिलं. मिसिंग लिंकजवळ दरड कोसळल्याप्रकरणी इथली सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल याबाबत आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांकडून शिफारशी मागवल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं. मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गारगाई धरण येत्या 3 वर्षात पूर्ण करायचं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबई खड्डेमुक्त करणं तसंच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या विविध कामांची माहिती त्यांनी यावेळी दिली. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक आज विधान परिषदेत संमत झालं. या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला. डिजिटल माध्यमातून देशाच्या आणि राज्याच्या विरोधात मतप्रदर्शन करणाऱ्या साहित्यावर बंदी आणण्याची तरतूद या विधेयकात आहे असं कदम यांनी आज सांगितलं. आतापर्यंत छापील स्वरूपात असलेल्या साहित्यावर बंदी

करता येत होती असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. याशिवाय गुन्हा करू शकतो अशी शक्यता असलेल्या व्यक्तींना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून 24 तासाऐवजी 15 दिवस ते 1 महिना कालावधीसाठी ताब्यात घेण्याची तरतूद यात आहे. त्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. भारतीय दंड संहितेत अशा प्रकारची तरतूद होती, मात्र भारतीय नागरिक सुरक्षा संहितेत ही तरतूद नसल्यानं या विधेयकात ही तरतूद केल्याचं गृह राज्यमंत्री म्हणाले. मुंबई जे आणि केएम रुग्णालयात 2-3 महिन्यात मशीनद्वारे चीरफाड न करता शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र मशीनच्या माध्यमातून शवविच्छेदन सुरू करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यातल्या समृद्ध लोककला परंपरेचं जतन संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य शासनानं लोककला अनुदान पॅकेजचा विस्तार करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे नमनखेळे, जाखडी, वहीगायन आणि झाडीपट्टी रंगभूमी या 4 पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक लोककला प्रकारातल्या 20 कलापथकांना प्रत्येकी 50,000 रुपये याप्रमाणे 10,00,000 रुपये वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे. आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान झालं. गेल्या 4-5 दिवसांपासून उद्भवलेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे आळंदीकडे जाणारे 4 पूल अद्यापही इंद्रायणीच्या पाण्याखाली आहेत, त्यामुळे प्रस्थान सोहळा कसा होणार याबाबत साशंकता होती. मात्र नियोजित वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता प्रस्थान सोहळ्यातील सर्व विधींना सुरुवात झाली आणि थोड्या वेळापूर्वी पालखीनं प्रस्थान केलं. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर इथून पंढरपूरकडे निघालेल्या आदिशक्ती मुक्ताबाई पालखीचं आज बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यात आगमन झालं. बीड जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करताच शहागड इथं गोदावरी पात्रात माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आलं. हा सोहळा पाहण्यासाठी गोदावरीच्या तीरावर हजारो भाविक जमले होते. आज या पालखीचा मुक्काम गेवराईमध्येच होणार असून उद्या ती बीडकडे रवाना होणार आहे. संतश्रेष्ठ गजानन महाराज पालखीचंही आज बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ तालुक्यात आगमन झालं. बीड जिल्ह्याच्या वेशीवर भाविकांनी मोठ्या संख्येनं श्रींच्या पालखींचं स्वागत केलं. आज या पालखीचा मुक्काम परळी इथल्या शक्तिकुंज वसाहतीत होणार आहे. उद्या सकाळी ही पालखी वैजनाथला रवाना होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचं काम मौजे टेरव गावात पूर्ण झालं आहे. एसआयआर 100% पूर्ण करणारं राज्यातलं हे पहिलं गाव ठरलं आहे. गावात एकूण मतदार 195 असून त्यात 93 महिला आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पिंपरी चिंचवडमध्ये मोशीजवळ कचऱ्याचा डोंगर एका प्रशासकीय इमारतीवर कोसळला. यात सुमारे 16 जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीचं काम या इमारतीतून चालायचं. एनडीआरएफसह अन्य यंत्रणा या ठिकाणी बचाव कार्य करत आहेत. गरज पडली तर लष्कराची मदतही घेतली जाणार आहे. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधला तणाव तुर्तास वाढला असून संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. सध्या तरी इराणशी कोणतीही चर्चा करायला आपण तयार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तुर्कीची राजधानी अंकारा इथं नाटो राष्ट्रांच्या शिखर संमेलनादरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प बातमीदारांशी बोलत होते. भूराजकीय तणावाचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 1,677 अंकांनी खाली आला आणि 76,504 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 517 अंकांनी खाली आला आणि 23,882 अंकांवर बंद झाला. दिवसाच्या उत्तरार्धात इराणबरोबरचा संघर्ष संपवण्यासाठीचा करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केल्यानंतर बाजारात जोरदार घसरण झाली. परकीय चलन बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 60 पैशांनी घसरला आणि तो 95.56 रुपये या पातळीवर बंद झाला. राजधानी मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी गेले काही दिवस तांडव करणाऱ्या पावसानं आज विश्रांती घेतली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांच्या क्षेत्रात पाऊस चांगला झाल्यानं पाणीसाठा 41%पर्यंत वाढला आहे. तुळशी आणि विहार तलाव भरून वाहू लागले आहेत. पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून अधूनमधून सरी

0: येत आहेत. नवी मुंबई परिसरातही पाऊस कमी झाला आहे. रायगड जिल्ह्यातल्या घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस झाल्यानं सावित्री, अंबा, कुंडलिका, पाताळगंगा या नद्या धोक्याच्या खुणेवरून वाहत आहेत. रोहा आणि महाड शहरात पुराचं पाणी शिरलं आहे. कर्जत तालुक्यात जांभरुंग इथं आंबिवली पाझर तलाव फुटला, त्यामुळे शेकडो एकर जमिनीचं नुकसान झालं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. जून महिन्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या फक्त 14.39% पाऊस झाला होता, मात्र त्यानंतर पावसानं जोर धरल्यानं आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या 36.26% पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी या दिवसापर्यंत 37.39% पाऊस झाला होता. गेल्या काही दिवसातल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या 71 धरणांपैकी 21 अधिक धरणं पूर्ण क्षमतेनं भरले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीमुळे आतापर्यंत अंदाजे 92,73,337 रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाला मिळाला आहे. 200 जास्त घरांचं नुकसान झालं असून विजेच्या तारा आणखी खांबांची पडझड झाली आहे. वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणची यंत्रणा कार्यरत आहे. नाशिक शहरासह इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ तसंच सुरगाणा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. नाशिक शहराच्या अनेक भागात पाणी साचलं असून काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं आहे. गोदावरी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. वणी इथल्या सप्तशृंगी गडाच्या मार्गावर दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्यानं हे मंदिर गुरुवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात आजही रेड अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागानं पालघर, रायगड या जिल्ह्यांना तसंच नाशिक, पुणे आणि साताऱ्यातल्या घाट परिसराला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे काही ठिकाणी वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला, ढिगाऱ्याखाली 16 अडकले असल्याची भीती. अमेरिका इराणनं युद्धबंदी मोडल्यानं मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1,677 अंकांची घसरण आणि हवामान विभागानं पालघर, रायगड, नाशिक, पुणे आणि साताऱ्यातल्या घाट भागाला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं, प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:10 होत आहेत.
2: श्रोतहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
3: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
2: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो, आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आदरात
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर.

0: 2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल.
1: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल. या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या. याविषयी शंका प्रश्नतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा. NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा.

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर रावलिक पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.
1: संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र, आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला ऐकूया विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखन केलं आहे गौरीशंकर घाळे यांनी.
2: मुंबईसाठी 13,000 कोटींचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमच्यावर टीका करा मात्र महाराष्ट्राला बदनाम करू नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावलं. अतिवृष्टीवरील चर्चेच्या मागणीसाठी विरोधकांचा सभात्याग. दशावतार कलाकारांच्या अनुदानात दुप्पट वाढ, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस आला आणि त्याचवेळी भरती आल्यास मुंबईतील 370 हॉटस्पॉटवर पाणी साचतं. हे पाणी बाहेर काढण्यासाठी 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार असून मंजुरीसाठी तो केंद्राकडे पाठवल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. केंद्राच्या मान्यतेनंतर या आराखड्यानुसार काम सुरू होईल, त्यामुळे दरवर्षी पाणी साचण्याच्या समस्येतून मुंबईकरांची सुटका होईल असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. सभागृहात मुंबई आणि महानगर प्रदेशातील प्रश्नांवर गेली 2 दिवस नियम 293 अन्वये झालेल्या चर्चेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज उत्तर दिलं. अतिवृष्टीनंतर कनेक्टिंग लिंक परिसरात कोसळलेली दरड, धारावी पुनर्विकास प्रकल्पासह चर्चेदरम्यान सभागृहात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी सविस्तर उत्तर दिलं. कनेक्टिंग लिंकच्या कमानीवर दरड कोसळली, लिंकवरील पूल अथवा बोगद्याला काही झालेलं नाही पण कनेक्टिंग लिंकच तुम्ही 7,000 कोटी पाण्यात गेले असा प्रचार केला. या आरोपातील सारा खोटारडेपणा आता समोर आला आहे. या लिंकमुळे घाट रस्त्यातील अपघात आणि वाहतूक कोंडी संपली आहे. तुम्ही माझ्यावर टीका करा, मला सवय आहे पण आजपासून 10 वर्षांनी टीका करणारे नसतील पण कनेक्टिंग लिंक असेल आणि फडणवीस शिंदेंचं नाव असेल. तुम्ही मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना फटकारलं. मुंबईत जुलैच्या पहिल्या आठवड्यातल्या 4

0: दिवसात पूर्ण महिन्याभरातला 90% पाऊस पडला आहे. एकीकडे मुसळधार पाऊस, दुसरीकडे 50 ते 75 ताशी वेगाने वाहणारे वारे यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात झाडं उन्मळून पडली. मुंबईत दरवर्षी सरासरी झाडं पडून 5, दरड कोसळून 3 तर इमारती कोसळून 13 मृत्यू होतात. मॅनहोल्समध्ये पडून आतापर्यंत 7 मृत्यू झालेले आहेत. मुंबईत जुन्या झाडांच्या मुळांची क्षमता मोजून मुळं अधिक घट्ट करायची याबाबत महापालिकेच्या सूचना दिल्या आहेत. तसंच ज्या झाडांबाबत ते करता येत नसेल ते विहित पद्धतीचा उपयोग करून काढली पाहिजेत अशा सूचनाही महापालिकेला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं नियोजन करताना तिथल्या लघु उद्योगांचा विचार केलेला आहे. हा केवळ गृहनिर्माण प्रकल्प नसून तिथल्या सर्व उद्योगांसाठी आधुनिक व्यवस्था तयार करणार आहोत. पुढील 1.5 वर्षात पुनर्वसनाची 10,000 घरं पूर्ण करायची आणि त्याचा चावा देण्याचा कार्यक्रम प्रधानमंत्र्यांच्या हस्ते करायचा असा निर्धारही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मुंबई आणि महानगर क्षेत्र हे महाराष्ट्राचं आणि देशाचं ग्रोथ इंजिन आहे. देशातील कोणत्याच महानगर क्षेत्रात सुरू नाहीत इतकी विकास कामं सध्या मुंबई महानगर क्षेत्रात सुरू असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. अतिवृष्टीवरील चर्चेच्या मागणीसाठी आज विरोधकांनी सभात्याग केला. विरोधकांनी काल अतिवृष्टीच्या प्रश्नावर दिलेल्या स्थगन सूचना अध्यक्षांनी फेटाळल्या. अन्य आयुधांच्या माध्यमातून यावर सभागृहात चर्चा घडवून आणू तसा प्रस्ताव देण्याची सूचना केली. मात्र त्यानुसार विरोधी वाक्यांवरील सदस्यांकडून अल्पकालीन सूचनेची मागणी करण्यात आली. मात्र आजच्या कामकाजात ती दाखवण्यात आली. लक्षवेधी सूचनाही पुढे ढकलल्या जात आहेत. सभागृहात हे काय सुरू आहे म्हणत नाना पटोले, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार आदी सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यानंतर सुरू झालेल्या घोषणाबाजीमुळे सभागृहाचं कामकाज 5 मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं. यानंतर सुरू झालेल्या घोषणाबाजीमुळे सभागृहाचं कामकाज 5 मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं. राज्यातील आदिवासी आणि पारंपरिक वननिवासींना वनहक्क कायद्यांतर्गत मिळालेल्या जमिनींवर आता आदिवासींना स्वतंत्र 7/12 उतारा आणि गाव नमुना 12E लागू करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली. या निर्णयामुळे राज्यातील 2 लाखांपेक्षा जास्त आदिवासी कुटुंबांच्या हक्काचा मार्ग मोकळा झाला आहे. आतापर्यंत वनपट्टा मंजूर झाल्यानंतर आदिवासी बांधवांची नावं 7/12 उताऱ्यावरील केवळ इतर हक्क या सदरात नोंदवली जात होती तर मुख्य मालकी हक्काच्या जागी महाराष्ट्र शासन वने असा उल्लेख असायचा. या तांत्रिक अडचणीमुळे आदिवासी शेतकऱ्यांना फार्मर आयडी, बँकांकडून कृषी पीक कर्ज, कृषी विभागाच्या योजनांचा लाभ, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नुकसान भरपाई मिळवण्यात अडचणी येत होत्या. यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून वनपट्टा धारकांसाठी स्वतंत्र 7/12 नमुना 7E आणि गाव नमुना 12E तयार करण्याचा निर्णय घेतल्याचं महसूल मंत्र्यांनी सांगितलं. राज्यातील दशावतार ही केवळ लोककला नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि पारंपरिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. या कलेच्या संवर्धनासाठी दशावतारासह लोककला अनुदानाची रक्कम 2,22,00,000 रुपयांवरून 4,40,00,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. कलाकारांना थेट त्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्याची व्यवस्था करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवसेना सदस्य निलेश राणे यांनी दशावतारी कलाकारांच्या विविध समस्यांसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी भास्कर जाधव, सुनील प्रभू यांनीही उपप्रश्न केले. दशावतार कलाकारांची नोंदणी, जिल्हास्तरावर प्रत्यक्ष पडताळणी तसंच लोककलावंतांना ओळखपत्र देण्याचा निर्णयही शासनानं घेतला असून यासाठी विभागीय अधिकारी जिल्हास्तरावर जाऊन नोंदणी प्रक्रिया राबवतील असं त्यांनी सांगितलं. तसंच दशावतार महोत्सव, नमन महोत्सव, राज्य सांस्कृतिक पुरस्कार योजनेअंतर्गत दशावतार कलेसाठी 3 लाख रुपयांचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार आणि 1 लाख रुपयांचा राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार देण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
1: विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकत होतात. लेखक होते गौरीशंकर घाळे. यानंतर ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: शवविच्छेदन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, अहवालातील विलंबही कमी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. डहाणू जवार आगाराला महिन्याभरात 30 नवीन बसेस, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. अनुदानित दिव्यांग शाळा, वसतिगृह आणि पुनर्वसन केंद्रांच्या नूतनीकरणासाठी 7 दिवसांची मुदत, दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांची माहिती. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 विधान परिषदेत मंजूर. 16 ऑगस्टपासून व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यावहारिक मराठीचं ज्ञान बंधनकारक. ही होती विधान परिषदेच्या कामकाजाची ठळक क्षणत्र. राज्यातील शवविच्छेदन प्रक्रिया अधिक आधुनिक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी अत्याधिक

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून मुंबईत लवकरच नॉन इन्व्हेन्सिव्ह पोस्टमॉर्टम म्हणजेच शरीराला चिरफाड न करता शवविच्छेदन तंत्रज्ञान सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील शवविच्छेदन अहवाल वेळेत उपलब्ध व्हावेत यासाठी शासनाने व्यापक उपाययोजना हाती घेतल्या असून गेल्या 2 ते 3 वर्षात प्रलंबित अहवालांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात सध्या 533 शवविच्छेदन केंद्रांमधून कामकाज सुरू असून या वर्षात मे महिन्यापर्यंत 10,905 शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या केंद्रांवरील कामाचा ताण लक्षात घेऊन कर्मचारी पायाभूत सुविधा आणि इतर कमतरता यांचा आढावा घेऊन त्या कालबद्ध पद्धतीने दूर करण्यात येतील. अत्याधुनिक नॉन इन्व्हेन्सिव्ह पोस्टमॉर्टम तंत्रज्ञानामुळे शरीराला चिरफाड न करता तपासणी करता येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे वेळेची बचत, कमी मनुष्यबळाची गरज, मानवी चुका कमी करणे आणि अत्यंत सूक्ष्म बदलांचं अचूक निदान करणं शक्य होईल. मुंबईतील जे जे रुग्णालय आणि केईएम रुग्णालयात हे तंत्रज्ञान सुरू करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीची खरेदी प्रक्रिया आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि जव्हार आगाराला महिन्याभरात 30 नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात येतील तसंच आवश्यकतेनुसार भविष्यात आणखी बसेसही उपलब्ध करून दिल्या जातील अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सदस्य निरंजन डावखरे यांनी डहाणू आणि जव्हार आगारासाठी सुस्थितीतील बसेस उपलब्ध करून देण्याबाबत तर सदस्य प्रवीण दरेकर यांनी राज्यातील एसटी बस अपघातांमध्ये वाढ झाल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. दुर्गम आदिवासी डोंगराळ भागातही एसटी सेवा पोहोचवण्याचं शासनाचं धोरण असून या भागांमध्ये अखंड सेवा देण्यासाठी बस ताफ्याचं आधुनिकीकरण सुरू आहे. मागील 7-8 वर्षात नवीन बसेसची खरेदी कमी झाली होती. इलेक्ट्रिक बस उपलब्ध होण्यात विलंब झाल्यानं शासनाने पुन्हा डिझेल बसेस खरेदीचा निर्णय घेतला. आतापर्यंत 2,640 डिझेल बसेस खरेदी करण्यात आल्या असून टप्प्याटप्प्याने 8,300 नवीन बसेस ताफ्यात दाखल करण्यात येत आहेत अशी माहितीही सरनाईक यांनी दिली. राज्यातील अनुदानित दिव्यांग शाळा वसतिगृह आणि पुनर्वसन केंद्रांच्या नूतनीकरण आणि नोंदणी प्रक्रियेसाठी निश्चित कालमर्यादा लागू केली आहे. नूतनीकरणाची प्रक्रिया पोर्टलद्वारे राबवताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानं ती तात्पुरती ऑफलाईन पद्धतीनं सुरू करण्यात आली आहे. याबाबत संबंधित संस्थांना परवानगी देण्यात आली आहे. नूतनीकरणासाठी 60 दिवसांची मुदत देण्यात आली आहे असं मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं. राज्यातील अनुदानित दिव्यांग शाळा वसतिगृह आणि पुनर्वसन केंद्रांच्या नूतनीकरणाचे प्रस्ताव प्रलंबित असल्याबाबत सदस्य सुधाकर अडबाले यांनी प्रश्न मांडला होता. यापुढे नूतनीकरणाचे प्रस्ताव 60 दिवसात तर नवीन नोंदणीची प्रक्रिया 90 दिवसात पूर्ण करण्याची कालमर्यादा निश्चित करण्यात आली असून त्याचं पालन न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असंही सावे यांनी प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. प्रलंबित असलेले 30 जूनपर्यंतचं वेतनही संबंधितांना अदा करण्यात आलं आहे. यासंदर्भात 443 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 366 अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. उर्वरित 77 अर्जांवर कार्यवाही सुरू असल्याचं मंत्री सावे यांनी सांगितलं. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 सभागृहात मंजूर करण्यात आलं. या विधेयकावर जवळपास 1.5 तास चर्चा करण्यात आली. विधेयकावर विरोधकांकडून अनेक सूचना मांडण्यात आल्या तसेच त्याला विरोधही करण्यात आला. परंतु आपलं म्हणणं ऐकून घेतलं जात नसल्याचं म्हणत विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर बहुमतानं हे विधेयक विधान परिषदेत पारित करण्यात आलं. महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यावहारिक मराठी भाषेचं ज्ञान अनिवार्य करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 मधल्या नियम 4, 22, 78 आणि 85 मध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आल्या असून 16 ऑगस्ट 2026 पासून या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना 8 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत निवेदनाद्वारे दिली. राज्यातील जनतेशी संवाद साधण्याइतपत व्यावहारिक मराठीचं ज्ञान असणं ही केवळ कायदेशीर अट नसून सामाजिक बांधिलकी देखील आहे. हा निर्णय कोणत्याही भाषेविरोधात नसून कोट्यवधी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी, सुलभ संवादासाठी आणि ग्राहकाभिमुख सार्वजनिक सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने घेण्यात आला आहे. चालक आणि प्रवासी यांच्यातील स्पष्ट संवादामुळे गैरसमज कमी होतील, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळेल आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल असंही सरनाईक यांनी सांगितलं. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी परिवहन विभागाने मागील काही महिन्यांपासून राज्यव्यापी प्रशिक्षण मोहीम राबवली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. वाचकस्वर रश्मी पाटकर. ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाची निर्मिती होती. आपण आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आमचं लाईव्ह स्ट्रीमिंग.

0: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 10 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल विषमुक्त शेती काळाची गरज. याविषयी मुक्काम पोस्ट राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद कोरे यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: संध्याकाळचे 7:30 वाजतायत.

103 मेगाहर्ट्झ एफएम ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. संध्याकाळचे ठीक 7:30 झाले आहे. ऐकूया कार्यक्रम माझं घर माझं शिवार.

शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. आजच्या माझं घर माझा शिवार या कार्यक्रमात मी हिमा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज भारतीय सौर 16 आषाढ 1948 अर्थातच बुधवार 8 जुलै 2026. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, वातावरणात छान असा बदल झालेला आहे. सगळीकडे हिरवगार झालेला आहे. मध्येच रिमझिम पाऊस पडतोय, मध्ये ऊन येत आहे. वातावरण अगदी आल्हाददायक झालंय, खरं आहे ना? चला तर अशाच वातावरणात एका छानशा गीताचा आनंद घेऊया.

तर मंडळी, कार्यक्रमात छानशा अशा गीताचा आनंद घेतला. खरंच वातावरण खूप सुंदर आणि आल्हाददायक गेलं, खरं आहे ना? चला तर कार्यक्रमात आता पुढे जाऊया. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, शेतीसोबतच शेतीपूरक व्यवसाय करणारे बरेच शेतकरी बंधू आणि भगिनी आज आपल्या क्षेत्रात बरेच विविध उपक्रम राबवले जातात. यात आपण बघतो आहोत, आज शेतकरी बंधू आणि भगिनींनी पॉली हाऊस, त्यात जागेची निवड कशा पद्धतीने करायची, उभारणीची दिशा कशी असावी, हे जर नियोजन पद्धतीने केलं तर त्याचा फायदा नक्कीच त्या शेतकरी बंधू आणि भगिनींना होतो. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आजच्या माझं घर माझं शिवार या कार्यक्रमात आता आपण पॉली हाऊस साठी जागेची निवड आणि उभारणीची दिशा या विषयावरची माहिती ऐकूया.

0: हेमा, आता बघ, शेतीच्या हंगामाला सुरुवात झाली.
1: हो ना.
0: आणि शेती ही नियमितच आपल्याला उत्पादन जास्त प्रमाणात देते असं नाही.
1: बरोबर आहे.
0: कुठल्या वर्षी भरघोस उत्पादन होते, कुठल्या वर्षी कमी होते, कुठल्या वर्षी मध्यम स्वरूपाचं होतंय. जर आपल्या शेतकऱ्यांनी एका शेतीवरच अवलंबून न राहता पॉलीहाऊसच्या माध्यमातून जर त्यांनी इतर भाजीपाला म्हणजे नगदी पिकाची उभारणी केली तर कसं राहील?
1: अगदी बरोबर बोललास तू. बघ ना, जसं तू म्हणालास की कधी कमी जास्ती उत्पन्न येतं, हवामानात बदल असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी आहेत, तर जसं पाऊस कधी कमी जास्ती आला यात देखील आपण बघतो की उत्पन्न कमी जास्ती येत असतं. आणि खरंच खूप छान असा हा विचार आहे, जसं तू आताच म्हटलं की पॉलीहाऊस साठी जसं जागेची निवड करून भाजीपाल्याचं उत्पन्न घेणं, बरोबर आहे ना?
0: नगदी भाजीपाला.
1: नगदी भाजीपाला. तर बघ ना, हे पण फार महत्वाचं ठरतं बरं की पॉलीहाऊस साठी जागेची निवड कशी करायची, त्याच्या उभारण्याची दिशा कशी असावी, हे फार महत्वाचं ठरतं. हो ना.
0: त्याच्यातील एक जमेची बाजू म्हणजे अशी
1: ती कोणती,
0: आपण जर का सोयाबीन लावलंय, धान लावलंय किंवा कुठले पीक लावला, तर ते परिपूर्ण व्हायला कमीत कमी 90 दिवस ते 120 दिवसाचा कालावधी लागतो.
1: अच्छा.
0: आणि त्या मधल्या काळामध्ये आपल्याकडे खेळतं भांडवल राहत नाही.
1: बरोबर आहे.
0: आणि जर का आपण पॉलीहाऊस मध्ये भाजीपाल्याची निर्मिती केली तर आपल्याकडे शेतीच्या त्या उत्पन्ना व्यतिरिक्त खेळतं भांडवल सुद्धा आपल्या हातात जमा होतंय.
1: अरे वा, खरंच खूप छान.
0: तर आता बघ, याच्यामध्ये कसं असते, पॉलीहाऊस उभारणीमध्ये

0: योग्य जागेची निवड हा सर्वात महत्वाचा टप्पा आहे.
1: अच्छा.
0: पॉलीहाऊसची रचना, पिकाची वाढ, उत्पादनाची गुणवत्ता, उत्पादन खर्च आणि आर्थिक परतावा यावर जागेच्या निकडीचा थेट परिणाम होतो. जसं मगाशी मी बोललोय, पॉलीहाऊस प्रकल्पाचे यश हे मोठ्या प्रमाणात योग्य जागेची निवड आणि शास्त्रोक्त दिशेने उभारणी यावर अवलंबून असते.
1: अच्छा.
0: चुकीच्या ठिकाणी उभारलेले पॉलीहाऊस उत्पादन गुणवत्ता आणि आर्थिक परतावा यावर विपरीत परिणाम होऊ शकते. पॉलीहाऊस प्रकल्पाची यशस्वीता ही केवळ संरचनेवर अवलंबून नसून योग्य जागा, दर्जेदार साहित्य, शाश्वत पाणी, बाजारपेठ, तांत्रिक ज्ञान आणि सक्षम व्यवस्थापन यावर अवलंबून असते.
1: अच्छा.
0: योग्य नियोजन जर का आपण केलं तर पॉलीहाऊस हा खर्च नसून फायदेशीर कृषी उद्योग ठरू शकतो.
1: खरंच खूप छान हा महत्वाचा विषय तू मांडतोयस बरं का. पॉलीहाऊस म्हणजे मगाशी आपण म्हटलंस की भरपूर असं उत्पन्न आपण या पॉलीहाऊसच्या माध्यमातून घेऊ शकतो. तर आता बघ, जसं तू तर माहिती सांगितली तसं जागेची निवड कशी करायची हे आपण आता बघूया बरं का.
0: नक्की.
1: जसं आता सपाट आणि समतल जमीन याच्यासाठी हवी असते. जमीन शक्यतोवर सपाट आणि सौम्य उताराची असली पाहिजे.
0: सौम्य उताराची.
1: हा, सौम्य उताराची. पावसाचे पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. म्हणजे कसं ते उताराची असल्यामुळे पाणी साचणार नाही. बरोबर
0: बरोबर.
1: हा, आणि जमिनीचा निचरा चांगला राहायला पाहिजे याची काळजी घ्यायला पाहिजे. आणि खडकाळ किंवा दलदलीची जमीन त्यासाठी टाळावी. आणि सूर्यप्रकाशाची उपलब्धता मात्र नक्की असावी बरं का. जसं दिवसभर पुरेसा सूर्यप्रकाश मिळणे त्यासाठी फार आवश्यक आहे. मोठी झाडे, इमारती, टेकड्या याच्या सावलीपासून दूर याची जागा निवडावी. म्हणजे कसं, त्याला आपण ओपन स्पेस म्हणूया.
0: म्हणजे एका शब्दामध्ये कमीत कमी त्या सूर्यप्रकाशामध्ये 6 ते 8 तास पेक्षा जास्त आपलं ते पॉलीहाऊस उभं राहायला हवं.
1: बरोबर, अगदी बरोबर बोलला. आणि बघ ना, महत्वाचं म्हणजे वर्षभर शाश्वत पाण्याचा स्रोत यासाठी असावा. पाण्याची ईसी आणि सामू यासाठी तपासावी लागेल. ठिबक सिंचन आणि फर्टिगेशनसाठी दर्जेदार पाणी यासाठी फार आवश्यक असतं. आणि बघ ना, वीज उपलब्धता ही फार महत्वाचं ठरतं या पॉलीहाऊससाठी. त्याबद्दल सांग ना
0: हेमा. कसे, पॉलीहाऊस हा आपल्यासाठी एक तंत्रज्ञान आहे. यामध्ये सिंचनाच्या सोयीसाठी किंवा फर्टिगेशन युनिट, सेन्सर्स, फॉगर्स, पंप यासाठी विजेची अत्यंत आवश्यकता आहे.
1: बरोबर.
0: अखंडित वीज पुरवठा किंवा पर्यायी ऊर्जा स्त्रोत असावा. किंवा आता आपण सोलर प्लेट सुद्धा वापरू शकतो. आणि मगाशी मी जे बोललोय की बाजारपेठ काय होतं ना, आपलं शेत जर का मुख्य रस्त्यापासून जवळ असेल तर बाजारपेठ आपल्याला जवळ पडतंय.
1: बरोबर.
0: उत्पादित माल आपण तात्काळ नेऊ शकतोय. किंवा ज्यांना आवश्यक आहे ते आपल्या शेतापर्यंत येऊ शकतात. त्यामुळे केव्हा पण बाजारपेठेचा अभ्यास करूनच आपल्या शेतीची निवड करून पॉलीहाऊसची उभारणी करायची. निर्यात किंवा शहरी बाजारपेठ जवळ असल्यास अधिक त्याचा फायदा होतो.
1: बरोबर.
0: आणि याच्यामध्ये एक महत्वाचं आहे बरं का, वाऱ्याचा वेग.
1: अच्छा.
0: म्हणजे आपल्या शेतामध्ये अतिवेगवान वाऱ्याचा भाग असल्यास अतिरिक्त संरक्षणाची गरज असते. यासाठी आपण या वाऱ्याला संरक्षण करण्यासाठी म्हणून अडथळा म्हणून झाडाचे बांध उपयुक्त ठरते. किंवा आपल्या झाडाचा बांधावर आपण मोठे वृक्ष लावून तो वारा अडवण्याचा प्रयत्न करू शकतो.
1: अगदी बरोबर.
0: हे मा, तुला तर हे माहितच आहे की आता उभारणीसाठी दिशा निवड कशी करावी.
1: हो ना, सांगते बघ. आता जसं आपण महाराष्ट्रात राहतो तर महाराष्ट्र सारख्या उष्ण कटिबंधीय प्रदेशात पॉलीहाऊसची लांबी उत्तर दक्षिण दिशेमध्ये ठेवायला हवी. उत्तर दक्षिण दिशेत जर ठेवली ना तर अधिक फायदेशीर ठरते बरं का. ज्यामुळे दिवसभर सूर्यप्रकाशाचं समान वितरण होतं आणि सर्व झाडांना तुलनेने एक समान प्रकाश मिळतो. आलं का लक्षात.
0: जर का आपण उत्तर दक्षिण ठेवला तर समान प्रमाणात उन्हाची उष्णता प्रत्येक रोपट्याला मिळते.
1: बरोबर आहे. प्रकाश संश्लेषण चांगलं होतं. आणि आता बघ, जसं पूर्व आणि पश्चिम दिशा केव्हा ठेवावी. जर थंड प्रदेश किंवा कमी सूर्यप्रकाश जिथे असेल ना त्या भागात आपण पूर्व पश्चिम ठेवू शकतो. विशिष्ट पिकांसाठी देखील अतिरिक्त उष्णता आवश्यक असल्यास पूर्व पश्चिम आपण ही दिशा ठेवू शकतो. आणि जसं महाराष्ट्रामध्ये बहुतांश भागामध्ये ही दिशा सामान्यत कमी शिफारस केली जाते बरं का.
0: आता आपण पॉलीहाऊसची उभारणी तर केली पण वाऱ्याच्या दिशेत

0: चा विचार जो असतो त्यामध्ये काय असते, स्थानिक प्रचलित वाऱ्याचा अभ्यास असावा.
1: अच्छा.
0: नैसर्गिक हवेशीर पॉलीहाऊस मध्ये बाजूची व्हेंटिलेशन व्यवस्थापन वाऱ्याच्या दिशेनुसार ठेवायचे. जोरदार वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी मजबूत अँकरिंग करायचे.
1: अच्छा.
0: जेवढं आपण मजबूत करू तेवढं पॉलीहाऊस आपलं मजबूत राहील आणि ते उखळणार नाही. आता पॉलीहाऊस मध्ये जो आपण सिंचन व्यवस्थापन करतो त्यामध्ये पॉलीहाऊसच्या सभोवती नाले तयार करायचे.
1: अच्छा.
0: पावसाचे पाणी बाहेर जाण्याची उत्तम व्यवस्था करायची. पाणी साठा झाल्यास रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
1: अच्छा.
0: त्यासाठी मृदा परीक्षण म्हणजे आपण माती परीक्षण करून घ्यायची. पॉलीहाऊस उभारण्यापूर्वी मातीचा सामू, विद्युत वाहकता, सेंद्रिय कर्ब, उपलब्ध नत्र, स्फुरद आणि पालाश आणि सूक्ष्म अन्नद्रव्य याची एकदा आपण तपासणी अवश्य करायला पाहिजे.
1: अच्छा. हे फार महत्वाचं आहे नाही का,
0: कारण त्याच्यात पाणी साचलं किंवा विद्युत वाहकता नसेल, कर्बाचं प्रमाण, जसं मगाशी तू बोलली की कुठल्या जमिनीत करावं, दिशा आपण सांगितली
1: बरोबर,
0: त्यासाठी या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत.
1: अगदी अगदी. आणि बघ ना, जसं हा प्रकल्प जेव्हा आपण निवडतो ना तेव्हा काही काळजी घ्यायची आहे त्या संदर्भातही आपण सांगूया बरं का. आता बघ, जसा पॉलीहाऊस प्रकल्प हा दीर्घकालीन गुंतवणुकीचा विषय आहे, हो की नाही?
0: होय.
1: योग्य नियोजनाशिवाय उभारलेला प्रकल्प अपेक्षित उत्पादन आणि नफा देऊ शकत नाही, त्यामुळे पॉलीहाऊस उभारण्यापूर्वी काही गोष्टींचा सखोल विचार करूनच पॉलीहाऊस बांधायला हवं.
0: हेमा, ते आधी सांग कुठल्या गोष्टी आपण विचाराधीन ठेवायला पाहिजे.
1: हो सांगते बघ. जसं आता सर्वप्रथम कोणते पीक घेणार आहेत हे निश्चित करायला हवं. जसं रंगीत ढोबळी मिरची असेल, काकडी आहे, टोमॅटो आहे, जरबेरा आहे, गुलाब आहे, रोपवाटिका आहे, हे फार महत्वाचं आहे बरं का. आणि पिकानुसार पॉलीहाऊसचा प्रकार आणि संरचना निवडायची. आणि योग्य जागेची निवड करताना जसं बघ, दिवसभर सूर्यप्रकाश मिळणारी जागा असावी, पाण्याचा निचरा चांगला होणारी जागा असावी, मोठ्या झाडांची सावली पडणार नाही जसं मगाशी सांगितलं ना, तर त्या प्रकारे काळजी घ्यायची आहे. आणि पूरग्रस्त आणि पाणी साचणार नाही याची जागा टाळावी. भविष्यात विस्तारासाठी अतिरिक्त जागा उपलब्ध असावी. आता पाण्याची उपलब्धता जसं मगाशी सांगितलंच की पॉलीहाऊस शेतामध्ये वर्षभर दर्जेदार पाण्याची आवश्यकता असते. विहीर, बोरवेल किंवा तळशेते देखील यामध्ये उपलब्ध असावे. पाण्याचा सामू तपासायला हवा. या गोष्टी मी सांगितल्याच ना मगाशी तुला.
0: होय
1: ना. जसं पाण्याचा सामू देखील तपासायला हवा. आणि बाजारपेठेचा अभ्यास करणं फार महत्वाचं आहे. ते का ते तरी सांगा.
0: कसं आहे ना हेमा, कुठलंही उत्पादन हे बाजारपेठेवर अवलंबून असते. बाजारपेठ आपल्या जवळ असेल तर वाहतुकीचा खर्च आणि तत्काळ आपण सेवा देऊ शकतो. पण तीच बाजारपेठ जर का फार लांब असेल तर आपल्याला अडचणी निर्माण होऊ शकते. त्यामुळे पॉलीहाऊस उभारण्यापूर्वी उत्पादन विक्रीची योजना तयार करायची.
1: अच्छा.
0: जवळची घाऊक बाजारपेठ, सुपर मार्केट, हॉटेल्स, निर्यातदार, शेतकरी उत्पादक कंपनी यांचा अभ्यास अवश्य करायचा. आता पॉलीहाऊसचे प्रकार पडतात.
1: अच्छा.
0: त्यामध्ये एक नैसर्गिक वायुविजन पॉलीहाऊस, अत्यंत कमी खर्च, महाराष्ट्रातील बहुतेक भागासाठी हा उपयुक्त आहे.
1: अच्छा.
0: दुसरं आहे फॅन एंड पॅड पॉलीहाऊस.
1: अच्छा.
0: हा हवामानावर पूर्ण नियंत्रण असतो.
1: अच्छा.
0: अधिक उत्पादन क्षमता असते. गुंतवणूक, देखभाल खर्च याचा थोडा जास्त असतो. आता दर्जेदार संरचनेमध्ये काय करायचं, आपण ISI मानांकनानुसार GI पाईप वापरायचं. पाईपची जाडी आणि गल्वनायझेशन योग्य असायला हवा. UV पॉलीफिल्म वापरायची. कीटक प्रतिबंधक जाडी दर्जेदार असायला पाहिजे. यासाठी तुम्ही ज्या कंपनी सोबत टाईप करणार किंवा कंपनीची निवड करणार त्या कंपनीचा अनुभव तपासायचा.
1: अच्छा.
0: पूर्वीचे प्रकल्प पहावेत. त्या कंपनी ज्या ज्या भागामध्ये आपल्या
1: प्रकल्प राबवले
0: त्याची आपण जाऊन प्रत्यक्ष तपासणी करायचा. विक्री नंतरची सेवा उपलब्ध आहे का ते अवश्य पाहावं. संरचनेची हमी देणार का याची माहिती घ्यायची.
1: अच्छा.
0: साहित्याची गुणवत्ता प्रमाणपत्रासह तपासणी करायचं. आणि तुला माहित आहे का, या सर्व बाबीसाठी शासन अनुदान देते पण त्याच्या काही अटी सुद्धा लागू केलेल्या आहेत.
1: हो ना. थांब मी सांगते बरं का. जसं जर शासनाचं अनुदान आपल्याला घ्यायचं असेल तर जसं MIDH किंवा राज्य शासनाच्या योजनेची सर्व माहिती करून घ्यायची. त्यानंतर मंजूर पुरवठेदार याची निवड करायची. सर्व कागदपत्रे

0: पूर्ण ठेवायचे आणि मंजुरीपूर्वी काम सुरू करायचं नाही, या गोष्टी आपण लक्षात ठेवायला हव्या. आता वीज सुविधा देखील यामध्ये फार महत्वाचं ठरतं बरं का. आता बघ, जसं मगाशी तू वीज सुविधा या संदर्भात सांगितलंच होतं हो ना,
1: होय.
0: आता जसं आर्थिक नियोजन देखील फार महत्वाचं ठरतं, जसं एकूण प्रकल्पाचा खर्च, स्वतःची गुंतवणूक किती आहे ते बघायला हवं, बँकेचं कर्ज बघायला हवं, वार्षिक देखभाल खर्च हा देखील किती येतो हे सर्व बघायला हवं, आणि यात मग उत्पादन खर्च जो येतो तो देखील बघायला हवा, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हवामानाचा विचार देखील करायला हवा. जसं अतिवृष्टी आहे, गारपीट आहे, जोरदार वारे वाहणार असेल तर या भागात संरचना अधिक मजबूत करावी लागेल.
1: बरोबर. म्हणजे हेमा, कुठलंही आपण विस्तारित काम करत असू, पॉली हाऊस असो की कुठलं पण असो शेतीचं, त्याकरिता आपल्याला प्रकल्प आराखडा तो तयार करावाच लागतो.
0: हो ना.
1: म्हणजे त्यामध्ये लागणारं भांडवल, आपल्याकडचं खेळतं भांडवल, बँकेचं काय आहे, त्याच्यावर बियाणे, या प्रत्येक गोष्टी त्यामध्ये.

0: बँकेचं कर्ज बघायला हवं, वार्षिक देखभाल खर्च हा देखील किती येतो हे सर्व बघायला हवं, आणि यात मग उत्पादन खर्च जो येतो तो देखील बघायला हवा, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हवामानाचा विचार देखील करायला हवा. जसं अतिवृष्टी आहे, गारपीट आहे, जोरदार वारे वाहणार असेल तर या भागात संरचना अधिक मजबूत करावी लागेल. बरोबर
1: म्हणजे हे मा कुठलंही आपण विस्तारित काम करत असू, पॉली हाऊस असो की कुठलं पण असो शेतीचं, त्याकरिता आपल्याला प्रकल्प आराखडा तो तयार करावाच लागतो.
0: हो ना,
1: म्हणजे त्यामध्ये लागणारं भांडवल, आपल्याकडचं खेळतं भांडवल, बँकेचं काय आहे, त्याच्यानंतर बियाणे, या प्रत्येक गोष्टी त्यामध्ये बारीक अभ्यास केलेला असतो.
0: हो ना, आणि म्हणूनच आपण मगाशी वारंवार सांगितलं की वाऱ्याची दिशा लक्षात घेऊन पॉली हाऊसची उभारणी करायची,
1: आणि त्यासाठी दर्जेदार कंपनीचा आपण वापर करायचा.
0: अगदी अगदी, खरंच खूप छान आणि उपयुक्त अशी माहिती आपण आपल्या आज शेरी बंधू आणि भगिनींना सांगितली आहे. बरोबर आहे ना?
1: पण हेमा, केवळ अनुदान मिळते म्हणून प्रकल्प उभारणे हे आपलं चुकीचं ठरते.
0: ते कसं काय?
1: आपण काय करतो, फक्त अनुदान भेटतंय म्हणून मजबूत किंवा दर्जेदार साहित्य वापरत नाही, त्यामुळे आपल्याला आर्थिक फटका बसू शकतो.
0: अच्छा,
1: बाजारपेठेचा अभ्यास न करणे, निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणे, जे मी तुला आता सांगितलं, पाण्याची गुणवत्ता न तपासणे, प्रशिक्षण न घेता उत्पादन सुरू करणे, फक्त कंपनीच्या आश्वासनावर विश्वास ठेवून चालणार नाही, त्यासाठी आपल्याला स्वतः अभ्यास करून प्रक्षेत्रावर भेटी देऊन कंपनीने उभारलेले जे सांगाडे आहेत पॉली हाऊसचे, त्या ठिकाणी आपण जाऊन प्रत्यक्ष बघूनच त्याचा अभ्यास करायचा, आणि त्यानंतरच आपण ठरवायचं.
0: अगदी, म्हणजे विचार करून ही गोष्ट करायची, कारण आपण आपला पैसा लावतो ना यासाठी.
1: कारण आपण आपल्या शेतीमध्ये भरघोस उत्पादन घ्यायसाठी आपल्याकडची जमा पुंजी लावतोय.
0: बरोबर,
1: बँकेकडून काही हात उसने घेतो, सरकार आपल्याला अनुदान देतंय किंवा त्यासाठी आपल्याला प्रोत्साहन देतंय, तर आपण काम करत असताना हे दर्जेदार आणि टिकाऊच करायला हवं.
0: खरंच आहे, आणि नियोजनबद्ध पद्धतीने करायला हवं.
1: नक्कीच.
0: तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आताच आपण पॉली हाऊससाठी जागेची निवड आणि उभारणीची दिशा या विषयावरची माहिती ऐकली. चला तर आता पुढे ऐकूया हवामान अंदाज. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, ग्रामीण कृषी मोसम सेवा, कृषी संशोधन केंद्र सिंदेवाई, जिल्हा चंद्रपूर यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्लापत्रक. हवामान अंदाज भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरच्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवसात आकाश ढगाळ राहून कमाल तापमान 31 ते 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 ते 27 अंश सेल्सिअस राहून 2-3 ठिकाणी तुरळक किंवा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सामान्य सल्ला, हलका ते मध्यम पावसाचा अंदाज लक्षात घेता कृषी उत्पन्न बाजार समिती मधील खरेदीदार आणि इतर शेतमाल खरेदीदारांनी शेतकऱ्यांद्वारे विक्रीसाठी आणलेला शेतमाल उघड्यावर न ठेवता शेडमध्ये साठवून ठेवावा. विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेळ्या, मेंढ्या आणि इतर जनावरे मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचे टाळावे. शेतात काम करत असताना मेघगर्जनेचा आवाज ऐकायला आल्यास पक्क्या इमारती किंवा सुरक्षित ठिकाणी जावे. झाडाली आसरा न घेता मोकळ्या मैदानावर झाडांच्या उंचीपासून 2-4 पट अंतरावर आसरा घ्यावा. विजांच्या ठिकाणचे निरीक्षण करण्यासाठी दामिनी लाइटनिंग अलर्ट या मोबाईल ऍपचा वापर करावा. तसेच विजांपासून बचावासाठी ऍपमध्ये उपलब्ध असलेल्या माहितीचा उपयोग करावा. तूर पिकासंदर्भात जाणून घेऊ. तूर पिकाची लागवड करण्यास कीड आणि रोगास प्रतिकारक वाणाची निवड करावे. हेक्टरी 10 ते 15 किलो बियाणे ICPL 87-119 C11 पिकेवी तारा या वाणाची निवड करावी. घरचे बियाणे वापरत असल्यास उगवण क्षमता चाचणी करावी. जर कमीत कमी 70% बियाण्याची उगवण क्षमता असल्यास ते बियाणे पेरणीस वापरावे. सोयाबीन पिकासंदर्भात जाणून घेऊया. जूनचा 3रा आठवडा ते जुलैचा 2रा आठवडा दरम्यान पेरणी करावी. पेरणी सरत्याने करावी. पेरणी करताना पट्टा पद्धत वापरा.

सोयाबीन बियाणे 4 सेंटीमीटर पेक्षा जास्त पेरू नये. 2 ओळीतील आणि रोपट्यामधील अंतर 30 बाय 8 सेंटीमीटर किंवा 45 बाय 5 सेंटीमीटर ठेवावे. उताराला आडवी तसेच पूर्व पश्चिम पेरणी करावी. पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करावी. पेरणीच्या वेळेस 30 किलो नत्र, 75 किलो स्फुरद आणि 35 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. भाजीपाला पिकासंदर्भात जाणून घेऊया. काकडी, कारली, दुधी, भोपळा या वेलवर्गीय भाजीपाला पिकांची पेरणी करावी. भाजीपाला पुनर्लागवड संदर्भात जाणून घेऊया. मिरची, वांगे, टोमॅटो या भाजीपाला पिकांची रोपे तयार झाली असल्यास मुख्य शेतात सरी वरंबा किंवा रुंद वरंबावर योग्य अंतर ठेवून पुनर्लागवड करावी. रोपे स्थलांतरित करण्यापूर्वी रोपांची मुळे बुरशीनाशकात आणि पाणी कीटकनाशकात 5 मिनिटे बुडवून ठेवावी. पशुपालकांसाठी पशुपालन सल्ला. विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेळ्या, मेंढ्या आणि इतर जनावरे मोकळ्या जागेत चरावयास सोडायचे टाळावे. जनावरांना जंताच्या आणि विविध आजारांच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जंतनाशकाच्या लसी जनावरांना टोचून घ्यावा. दुधाळ जनावरांना दूध वाढीसाठी पोषक आहार जीवनसत्वे द्यावे. शेळ्यांना पायखुरी, तोंडखुरी, घटसर्प आणि आंत्रविषार टाळण्याकरता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने लसीकरण करावे. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, हे होतं प्रकल्प समन्वयक ग्रामीण कृषी मोसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाई जिल्हा चंद्रपूर यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्लापत्रक. नमस्कार. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आताच आपण हवामान अंदाज ऐकला. चला तर कार्यक्रमात परत एका छानशा गीताचा आनंद घेऊया.

0: तर मंडळी, कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे. कार्यक्रमातून निरोप तर घ्यायलाच हवा.
1: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कार्यक्रम अधिकारी उमेश दुपारे.
0: पण परत आपण भेटणार आहोतच पुढील माझं घर माझं शिवार या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
2: बळकट असता शेत तरी होईल उन्नती घरोघरी.
3: बळकट असता शेत तरी होईल उन्नती घरोघरी.

श्रोतेहो, आपण ऐकत होतात आकाशवाणी चंद्रपूर केंद्रावरून कार्यक्रम माझं घर माझं शिवार.

103 MHz FM ध्वनीलहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. रात्रीचे 8 वाजत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्र मुंबईवरून कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत. सर्वप्रथम भावधारा कार्यक्रमात एक गीत आणि त्यानंतर राष्ट्रीय मराठी बातमी.

0: यावर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका उद्या दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.
1: 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करू.
2: श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: श्रोते हो सर्वोच्च उच्च जिल्हा दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल। या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या। याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा। NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा।
1: हाय, मी शर्वरी।
2: नमस्कार, मी रोहित।
3: मी सुखदा।
1: आणि मी रेवा। आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
3: आम्ही गप्पाही मारतो,
1: आम्ही मजा मस्तीही करतो,
2: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
1: आपुलकी आधार
2: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
1: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
3: आपुलकी आधार।

आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 3 दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मेलबर्नला पोहोचले. देशभरात कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला. ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असल्याची भीती. संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1677 अंकांची घसरण. आणि आता बातम्या विस्तारानं. 3 दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मेलबर्नला पोहोचले. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्याशी चर्चा करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधण्याची संधीही आपल्याला मिळेल असं त्यांनी म्हटलं आहे. या दौऱ्यामध्ये ते ऑस्ट्रेलियाच्या प्रधानमंत्र्यांबरोबर भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार असून भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरममध्येही सहभागी होणार आहेत. मोदी यांनी आज इंडोनेशियाचा दौरा संपवण्याआधी ऐतिहासिक प्रबंधन मंदिर संकुलाला भेट दिली. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोबो सुंबियांतो यांच्यासोबत ते होते. या प्राचीन शिवमंदिर परिसरामध्ये लहान मोठी 224 मंदिरं आहेत. त्यातली सुमारे 200 मंदिरं भग्नावस्थेत आहेत. यंदाच्या पावसाळ्यामध्ये एल निनो प्रभावाची शक्यता लक्षात घेऊन त्यादृष्टीनं तयारी करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्ली इथं एक उच्चस्तरीय बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत चौहान यांनी सांगितलं की गेले काही दिवस देशभरात जोरदार पाऊस होत असून पाणी टंचाईग्रस्त जिल्ह्यांची संख्या 262 वरून 178 इतकी झाली आहे. कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून यंदा पेरणी क्षेत्र 442 लाख हेक्टर आहे. मोसमी पावसाचं आगमन लांबल्यामुळे तूर सोयाबीन कापूस आणि इतर पिकांच्या पेरणीवर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांनी मका बाजरी आणि मूग अशा कमी पाण्यावर लवकर वाढणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावं असं आवाहन कृषीमंत्र्यांनी केलं आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक आज विधान परिषदेमध्ये संमत झालं. या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट

केलं. विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला. डिजिटल माध्यमातून देशाच्या आणि राज्याच्या विरोधात मतप्रदर्शन करणाऱ्या साहित्यावर बंदी आणण्याची तरतूद या विधेयकामध्ये आहे असं कदम यांनी आज सांगितलं. आतापर्यंत छापील स्वरूपामध्ये असलेल्या साहित्यावर बंदी घालता येत होती असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. याशिवाय गुन्हा करू शकतो अशी शक्यता असलेल्या व्यक्तींना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून 24 तासाऐवजी 15 दिवस ते 1 महिना कालावधीसाठी ताब्यात घेण्याची तरतूद देखील यामध्ये आहे. त्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असेल असं त्यांनी स्पष्ट केलं. भारतीय दंड संहितेत अशा प्रकारची तरतूद होती, मात्र भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये ही तरतूद नसल्यानं या विधेयकामध्ये ही तरतूद केल्याचं गृहराज्यमंत्री म्हणाले. मुंबईमध्ये एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारनं केंद्राला सादर केला असून त्याद्वारे मुंबईमध्ये 370 हॉटस्पॉट्स ठरवले आहेत. पाऊस आणि भरती एकाच वेळेला असताना या ठिकाणानं साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यामध्ये भर दिला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत त्यांनी आज निवेदन दिलं. मिसिंग लिंकजवळ दरड कोसळल्याप्रकरणी इथली सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल याबाबत आयआयटी मुंबईच्या तज्ञांकडून शिफारशी मागवल्या आहेत असं ते म्हणाले. मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गारगाई धरण येत्या 3 वर्षांमध्ये पूर्ण करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबई खड्डेमुक्त करणं तसंच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या विविध कामांची माहिती त्यांनी दिली. आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान झालं. गेल्या 4-5 दिवसांपासून उद्भवलेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे आळंदीकडे जाणारे 4ही पूल अद्यापही इंद्रायणीच्या पाण्याखाली आहेत, त्यामुळे प्रस्थान सोहळा कसा होणार याबाबत साशंकता होती. मात्र नियोजित वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता प्रस्थान सोहळ्यातील सर्व विधींना सुरुवात झाली आणि थोड्याच वेळापूर्वी पालखीनं प्रस्थान केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पिंपरी चिंचवडमध्ये मुशीजवळ कचऱ्याचा डोंगर एका प्रशासकीय इमारतीवरती कोसळला. यामध्ये सुमारे 16 जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीचं काम या इमारतीमधून चालायचं. NDRFसह अन्य यंत्रणा यासाठी बचाव कार्य राबवत आहेत. गरज पडली तर लष्कराची देखील मदत घेतली जाणार आहे. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधला तणाव तूर्तास वाढला असून संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. सध्या तरी इराणशी कोणतीही चर्चा करायला आपण तयार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आमचे प्रतिनिधी इराणशी वाटाघाटी करत राहतील, परंतु त्यातून काही निष्पन्न होईल का अशी शंका त्यांनी व्यक्त केली. तुर्कीची राजधानी अंकारा इथं नाटो राष्ट्रांच्या शिखर संमेलनादरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प बातमीदारांशी बोलत होते. दरम्यान इराणच्या हॉर्मजगन प्रांत आणि महाशा शहरावरती अमेरिकेच्या सैन्यदलानं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं अमेरिकेच्या 85 सैन्यतळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोननं हल्ले चढवले. यातील 2 सैन्यतळ बहारीन आणि कुवेत यामध्ये आहेत. होर्मुझच्या समुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांवर इराणनं केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या हवाई दलानं इराणच्या 80 ठिकाणांवर हल्ले केले होते. आंतरराष्ट्रीय सामुद्रिक वाहतुकीवर हल्ले करणाऱ्या इराणची क्षमता कमी करण्यासाठी ही कारवाई केल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे. धोक्याचा इशारा मिळताच सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन बहारीननं आपल्या नागरिकांना केलं आहे. भूराजकीय तणावाचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 1677 अंकांनी खाली आला आणि 76,504 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 517 अंकांनी खाली आला आणि तो 23,882 वर बंद झाला. दिवसाच्या उत्तरार्धात इराणबरोबरचा संघर्ष संपवण्यासाठीचा करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केल्यानंतर बाजारामध्ये जोरदार घसरण झाली. परकीय चलन बाजारामध्ये अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया 60 पैशांनी घसरला आणि तो 95.56 रुपये या पातळीवरती बंद झाला. DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं आज ओडिशातल्या चांदीपूर इथल्या एकात्मिक

0: चाचणी तळावर पिनाक या देशी बनावटीच्या लांब पल्ल्याच्या अग्निबाणाची यशस्वी उड्डाण चाचणी केली. या अग्निबाणाचा किमान पल्ला 60 किलोमीटर इतका असून त्याहून मोठा पल्ला गाठणारे विविध पिनाक अग्निबाण विकसित करण्यात येणार असल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबत डीआरडीओचं अभिनंदन केलं असून या अग्निबाणाबाबतचं यश हा भारतानं गाठलेला मोठा टप्पा असल्याचं म्हटलं आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतल्या उपांत्यपूर्व फेरीतल्या लढती निश्चित झाल्या आहेत. येत्या शुक्रवारी पहिली लढत फ्रान्स आणि मोरोक्कोच्या संघात होणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार पहाटे 1:30 सुरू होईल. शनिवारी स्पेनची लढत बेल्जियमशी होईल. येत्या रविवारी नॉर्वे विरुद्ध इंग्लंड हा सामना रंगेल. दुसरा सामना गतविजेता अर्जेंटिनाबरोबर स्वित्झर्लंडचा असणार आहे. हवामान विभागानं पालघर रायगड या जिल्ह्यांना तसंच नाशिक पुणे आणि साताऱ्यातल्या घाट परिसराला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे. याशिवाय मुंबई ठाणे नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. त्यामुळे काही ठिकाणी वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 3 दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मेलबर्नला पोहोचले. देशभरात कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला. ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असल्याची भीती. संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1677 अंकांची घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी.

0: तो अपने दिल को समझाओ ना।
1: मचल उठा ये दिल।

रात्रीचे 11:10 झाली आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरचं प्रसारण आता बंद होत आहे. अस्मिता वाहिनीची पहिली सभा उद्या पहाटे 5:50 सुरू होईल. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम रात्रभर सुरू राहतील. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.